0: शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: कृषी संदेश.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, आल्याचं पीक अतिशय वेगानं आज समोर येत आहे. आर्थिकदृष्ट्या ते परवडणारं पीक म्हणून बरेच शेतकरी आज ते स्वीकारत आहेत. परंतु आले लागवड करण्यापूर्वी अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन जर केलं तर आपल्याला त्याच्यापासून अतिशय आर्थिक चांगला फायदा होऊ शकतो. म्हणून आले लागवड करताना जातीची निवड, दर्जेदार बेणं, जमिनीची योग्य मशागत, खताच्या योग्य मात्रा या सर्व बाबीचं आपण व्यवस्थित नियोजन करणं गरजेचं आहे. आले पिकासाठी हलके ते मध्यम प्रतीची भुसभुशीत पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन आपण निवडली पाहिजे. लागवडीपूर्वी हरभरा, सोयाबीन, भुईमूग, बटाटा या पिकाची लागवड केलेली जमीन आले पिकास योग्य असते. परंतु ऊस आहे किंवा मका आहे किंवा गहू आहे किंवा ज्वारी आहे किंवा टोमॅटो आहे किंवा वांगी आहे अशा पिकाची पूर्वी लागवड केलेली जमीन आले पिकासाठी शक्यतो आपण टाळली पाहिजे. जमिनीमध्ये गेल्या 4 वर्षात आल्याची लागवड केलेली नसली तर अतिशय चांगलं. जमिनीत सेंद्रिय कर्बाचं प्रमाण 0.50 ते 1% असणारी जमीन यासाठी चांगली असते. जमिनीचा सामू साधारणतः 6.5 ते 8% जर असला तर या पिकासाठी चांगला असतो. आले पिकासाठी पाणथळ, दळदळीची, खारवट, चोपण आणि चुनखडीचं प्रमाण 4% जास्त असणारी जमीन आपण आल्यासाठी निवडू नये. लागवडीपूर्वी माती परीक्षण करून घेतलं पाहिजे. आले पिकासाठी अनेक वाण आज समोर येत आहेत. सध्या रिओडी जानेरो, वरदा, जमेका, माहीम किंवा त्याला सातारी असं म्हणतो ती, गोधरा, औरंगाबाद, उदयपुरी इत्यादी अनेक जाती त्याच्यामध्ये समोर येत आहेत. परंतु आपल्या भागात चांगली वाढणारी आणि शेतकऱ्यांच्या स्वतःच्या अनुभवावर आपण सगळ्या अभ्यासातून मनपूर्वक स्वीकारलेली की जी आपल्याला योग्य वाटते, आपण ज्या ठिकाणी पाहिलेलं आहे अशा प्रकारची शेतकऱ्याच्या अनुभवावर ज्या भागात जी चांगली जात येते तीच जात आपण निवडली पाहिजे. लागवडीसाठी मागील वर्षी उत्तम वाढलेली व कंदमाशी आणि कंदकूज रोगाचा प्रादुर्भाव न झालेल्या क्षेत्रातील जे बेना आहे तेच आपण निवडून वापरलं तर त्याचा फायदा अतिशय चांगला होतो. आले पिकासाठी जमीन जी आहे ती भुसभुशीत होण्यासाठी लागवडीपूर्वी 2 महिने अगोदर म्हणजे साधारणतः फेब्रुवारी ते मार्च महिन्यामध्ये जमिनीची खोल नांगरट करून घेतली पाहिजे. त्यानंतर 1 टन शेणखत त्याच्यामध्ये आपण मिसळून कुळवाच्या चांगल्या पाला द्यायला पाहिजे. गिरीपुष्पाचा पाला ज्याला ग्लिरिसिडिया म्हणतो आपण तो सुद्धा त्याच्यामध्ये आपण वापरणं अतिशय चांगलं राहतं. साधारणपणे 1 ते 15 मार्चपर्यंत सारटी सोडून तागाची किंवा धंच्याची पेरणी करून आवश्यकतेनुसार पाणी द्यावं आणि त्यानंतर 45 दिवसानंतर म्हणजे 15 ते 30 एप्रिलला दरम्यान आपण ताग फुलत असताना नांगराच्या सहाय्यानं जमिनीत जर गाडला तर उत्कृष्ट हिरवळीचं खत त्या जमिनीत तयार होईल आणि अशी जमीन आपल्याला मग आले लागवडीसाठी अतिशय चांगली असते. आले लागवडीसाठी 1 ते 5 मेपर्यंत 3.5 ते 4 फूट रुंदीचे, 1 फूट उंचीचे व जमिनीच्या उतरसानुसार 200 फूट लांबीचे गादी वाफे सोडावेत. गादी वाफे सोडताना अर्धवत कुजलेलं शेणखत वापरू नये. अशा शेणखतामुळं बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असतं. त्याऐवजी 1 एकरी 500 किलो गांडूळ खत, 200 किलो निंबोळी पेंड आणि 100 किलो दाणेदार सिंगल सुपरफॉस्फेट आणि 4 किलो फोरेट मातीत मिसळून मग वाफे सोडावेत. खताचा वापर माती परीक्षेनुसार आपण करावा. गादी वाफ्यावर सूक्ष्म तुषार सिंचन अथवा ठिबक सिंचन पद्धतीने पाणी देऊन वापशावर आल्याच्या नंतर मे महिन्याच्या 1 आठवड्यात आल्याची लागवड केलेली चांगली राहत. 1 एकर क्षेत्रासाठी साधारणतः 12 ते 15 क्विंटल जे बेणं आहे ते पुरेसं असतं आणि लागवडीपूर्वी 1 ते 1.5 महिना अगोदर म्हणजे 10 मार्च ते 15 एप्रिलपर्यंत जमिनीत काढून हे बेणं थंड कोरड्या हवेशीर जागेत साठवून ठेवायचं आहे. साठवणूक करताना त्यावर कडुलिंबाचा पाला 6 इंचाचा थर देणं आवश्यक असतं. वाळलेल्या लाल मिरचीची बी 250 ग्रॅम, फोरेट 250 ग्रॅम पसरून त्यावर पुन्हा आले बियाण्याचा 1 फुटाचा थर, यानुसार दुसऱ्या स्तरामध्ये पुन्हा कडुलिंबाचा पाला, 1 इंच लाल मिरची बी 250 ग्रॅम, मिरचीचं बी 250 ग्रॅम आणि फोरेट 250 ग्रॅम पसरून द्यावं. त्यावर आले बियाण्याचा पुन्हा 1 फुटाचा थर द्यावा. अशा 1 आड 1 पद्धतीनं कडुलिंबाचा पाला व बियाणे, बेणं ज्याला म्हणतो आपण, याचा जर का आपण थर रचून ते जर आपण चांगल्या पद्धतीनं जर ते साठवून ठेवलं बियाणं तर चांगलं असतं. मात्र हवा खेळती राहील याची दक्षतासुद्धा घेणं गरजेचं आहे. वायू आणि मुंग्याचा प्रादुर्भाव आल्याच्या बियाण्याला होऊ नये म्हणून फोरेट आणि मिरचीचे बी हे तज्ज्ञाच्या शिफारशीखालीच वापरलं पाहिजे. तर ह्या जर काही बाबी आपण नियोजनामध्ये पाळल्या सुरुवातीला तर आल्याचं लागवडीपूर्व व्यवस्थित नियोजन होईल आणि आपल्याला अधिक उत्पादनाची शाश्वती मिळेल. म्हणून आपण ह्या सगळ्या बाबी पाळा. अधिक माहितीकरता कृषी विज्ञान केंद्राचे विशेषज्ञ उद्यानविद्या, कृषी विज्ञान केंद्र करडा येथील विशेषज्ञ जे आहेत त्यांच्याशी जर संपर्क केला तर अतिशय चांगल्या बाबीचं मार्गदर्शन आपल्याला मिळू शकेल. तर शुभेच्छा देतो. नमस्कार.
1: कृषी संदेश।

श्रोते हो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.

0: सर्वानुभूति भगवत दर्शन.
1: या जगात एखादी गोष्ट फक्त अमुक इतक्या प्रमाणातच आपल्या ठाई असली पाहिजे अशी काही मर्यादा का ठरलेली आहे? हे जग अनंत नाही काय? जीवनात भावनांच्या आणि त्याचबरोबर सुसंस्कृततेच्या आणि बुद्धीच्याही अनंत विकासाला पूर्ण वाव आहे. आमच्या ठाई हृदय आणि बुद्धी दोन्ही अमर्याद प्रमाणात येवोत, आमच्या जीवनात ती दोन्ही एकमेकाच्या हातात हात घालून समांतर भावे प्रवाहित होत. जगामध्ये दुःख आहे हे बहुधा सर्वच धर्मांना कळतं, पण ते सगळेच एक चूक करताना आढळतात, आणि ती म्हणजे ते सगळे कसे केवळ हृदयानेच चालवले जातात, भावनांनी वाहून जातात. या जगात दुःख आहे म्हणून ह्या जगाचा त्याग करा हा उपदेश फार थोर आहे, आणि तोच एकमेव सदुपदेश आहे यातही शंका नाही. जगाचा त्याग करा, सत्य आकळण्यासाठी असत्याचा त्याग करायला हवा, चांगल्याचा लाभ होण्यासाठी वाईटाचा त्याग करायला हवा, जीवनाची प्राप्ती होण्यासाठी मृत्यूचा त्याग करायला हवा, याविषयी दुमत असणं अर्थातच शक्य नाही. तरी पण जीवनातील दुःखांवर तोडगा म्हणून आपण आपले आजचे हे पंचेंद्रियगत जीवन, आपल्याला ठाऊक असलेलं हे जीवन सोडून द्यायला हवं असाच जर या मताचा गर्भितार्थ असेल, तर मग हे जीवन टाकून दिल्यानंतर आमच्या हाती काय उरलं? कारण जीवन म्हणजे आम्ही आज जे जगतो आहोत त्यापेक्षा वेगळं आणखीन काय? हेच जर आम्ही टाकून दिलं तर मग काय उरलं? पुढे ज्यावेळी आपण वेदांताच्या सखोल तात्विक भागाचं आलोचन करू, त्यावेळी आपल्याला हे सगळं अधिक चांगलं कळून येईल. सध्या मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की केवळ वेदांतामध्येच आपल्याला या समस्येचा तर्कसंगत उलगडा आढळून येतो. इथे मी तुम्हाला वेदांताच्या उपदेशाचं सार सांगून ठेवतो, आणि ते हेच की जगाकडे आपण दिव्य चक्षुंनी म्हणजेच ब्रह्मदृष्टीनी बघायचं आहे. खरं पाहता वेदांताला जगाचा तिटकारा नाही. वेदांत खरोखर जग अजिबात उडवून देऊ इच्छित नाही. वेदांता इतकं जाज्वल्य वैराग्य आणखी कोणीच शिकवत नसेल, पण वेदांत आपल्याला शिकवत असलेलं वैराग्य शुष्क नाही. आम्हाला आत्महत्येस उद्युक्त करण्याचा वेदांताचा मानस नाही. मानवी जीवन सुकवून टाकणं वेदांताला अभिप्रेत नाही. वेदांतात सांगितलेल्या वैराग्याचा खरा अर्थ आहे जगाकडे ब्रह्मदृष्टीनं बघणं. आपल्याला जग ज्या स्वरूपाचं वाटतं, ज्या स्वरूपाचं जाणवतं, ज्या स्वरूपाचं भासतं, जगाच्या त्या स्वरूपाचा आपण त्याग करायचा असून मग ते खरोखर काय आहे हे जाणून घ्यायचं आहे. वेदांताची शिकवण ही अशी आहे, जगाकडे ब्रह्मदृष्टीनी बघा, कारण वास्तविकदृष्ट्या ते ब्रह्माखेरीज आणखी काही नाहीच. ते वस्तुत स्वरूपतःच ब्रह्म आहे. वेदांतावरील आदिम अधिकृत ग्रंथ जी उपनिषद, त्यातील सर्वात प्राचीन अशा ईश नामक उपनिषदाचा आरंभच असा होतो. ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्याम जगत. या जगात जे सगळं काही आहे ते सर्व आपण ईश्वरानं आच्छादून टाकायला हवं. आपण सर्व काही ईश्वरानं आच्छादून टाकायला हवं. जगातील दुःखांकडे आणि वाईटाकडे जाणून बुजून डोळे झाक करून सगळं काही मंगलमय आहे, सगळं काही सुखमय आहे, किंवा जे काही घडतंय ते सगळं चांगल्यासाठीच घडतंय असा भ्रम उराशी बाळगून तज्जन्य बेगडी आशावादानं आपण जग आच्छादायचं नाही, तर खरोखर प्रत्येक वस्तूत ईश्वर बघून आपण ईश्वरानं हे जग आच्छादायचं आहे. या अशा रीतीने आपण जगाचा त्याग करायचा आहे, आणि जगाचा असा त्याग केल्यानंतर काय शिल्लक उरतं? शिल्लक उरतो परमेश्वर. म्हणजे काय? म्हणजे असं, तुम्हाला पत्नी आहे असू द्या, तुम्ही तिला सोडून द्यायचं आहे अशातला भाग नाही, तर तुम्ही आपल्या त्या पत्नीच्या ठाई ईश्वर बघायचा आहे. मुलाबाळांचा त्याग करायला हवा म्हणजे काय? म्हणजे प्रत्येक देशातले काही नरपशु करतात त्याप्रमाणे आपल्या मुलाबाळांना घरातून हाकलून का द्यायचं? नाही, मुळीच नाही. हा धर्म नव्हे, ही तर सैतानी. मुलाबाळांचा त्याग करायचा म्हणजे त्यांच्या ठाई ईश्वर बघायचा. असंच इतरही सर्व गोष्टींच्या विषयी. जीवनात आणि मरणात, सुखात आणि दुःखात प्रभू समभावे विद्यमान आहे. समस्त विश्वच भगवंतांनी भरलेलं आहे. फक्त डोळे उघडा आणि त्याला बघा. वेदांत शिकवतो ते हे,

नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रोते हो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या

0: शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: ग्रामगीता चिंतन भाग 31. या भागाचं चिंतन करण्यापूर्वी या पूर्वीच्या भागाचे काही विचार आपण या ठिकाणी विचारात घेणार आहोत. गाव निरोगी सुंदर व्हायचे असेल तर दिनचर्याच आदर्श असावी लागते, नाहीतर आळशी अधिक निरुद्योगी बरोबर अभागी असं समीकरण जीवनात जुळते आणि त्यातून आजारी पण जन्माला येते. एकदा रात्रभरी जागला मग सकाळी उठणेच कशाला, आळसात सर्व दिवस गेला नियम मोडून. त्यास धाक नाही, काळजी नाही, घरचे लोक बोललेच नाही. हा उठला दुसरे दिवशीही 10 वाजता दिवसाचे. काही दिवस अलक्ष झाले, उशिरा उठणे अंगवळणी पडले, मग बदले ना काही केले उपचार जरी असे कासया घडू द्यावे. रोज सकाळीच उठावे, न उठता घरच्यांनी जागवावे, झोपणार अशी निश्चय. काही म्हणती उशिरा उठणे हे तो भाग्यवंताची लक्षणे, त्यास काय आहे.

आणि पोट भराया धनवंता ऐसे समजून आळशी केला. अरे हा भाग्यवान कसला, निजण्यावरी भाग्यवान ठरला तरी बिमार मा भागी का नव्हे, तो तर निजलाची राहत. झोपूनची खातो पितो काय अधिक भाग्यवान म्हणवितो सांगा सांगा. भाग्यवंताची उलटी व्याख्या, करणे शोभते का शहाण्या सारख्या. अरे सकाळी उठणारासची सख्या भाग्यवंत म्हणावे. श्रमातूनची उपजे भाग्य संपत्ती, निजणारे तिची हानी करीती. इतरा श्रम अधिक पडती, उत्साह घटे आपलाही. झोपी गेला घरचा धनी, सूर्य चालला डोक्यावरून. ऊन पडले तरी निजुनी कड फेरितो झोपेचा. नोकर चाकर आळस करीती, म्हणती घरधनीच झोपती. मग आपणची कैशा रेती, काम करावे जाऊनी. ऐसा सारा अंधार पडे, वाजती श्वानांची चौघडे. मुलं बाळ रडे ओरडे, झोप काढीती आया बाया. घरदार कोठुनी पवित्र, जागल्यावरही आळसले गात्र. अव्यवस्था माझे सर्वत्र, बद्ध कोष्टता वाढ घे. यातूनची वाढती सर्व रोग, वैद्य डॉक्टरांचा लागला भोग. तिकडे बिघडत गेले उद्योग, शिरले दुर्भाग्य त्या घरी. ईश्वरे उपजविले अन्न, ते अन्न ईश्वरी कृपादान. ज्यावेळी सर्वांचे असे जीवन, त्याचे ऋण आटवावे. त्याची लेकरे जीवजन, त्यांना आधी लाभावे अन्न. यासाठी विश्वदेवाचे संतर्पण, यज्ञमय भोजन या भाग. भोजन म्हणजे भूमातेचा प्रसाद, समजून सुखे घ्यावा आस्वाद. ज्या शेतकऱ्यांचे कष्ट विशद, ते अन्न सेवावे सेवेस तव. सात्विक अन्नाचे महत्व सांगताना वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज या भागाचे शेवटी सुंदर चिंतन प्रकट करतात. नियमित सात्विक अन्नची खावे, साधे ताजे भाजी पाले बरवे, दूध दही आपुल्या परी सेवावे, भोजना करावे औषधची. सर्व भोजनी उत्तम भोजन, ज्यात गो घृत दुग्ध तक्र पान, समजावे अमृताचे सेवन शरीरासाठी. गो दूध नित्य सेवन करिता, काया कल्पची होई तत्वता, शक्ती चपलता बुद्धिमत्ता, आरोग्य हाता नित्य राही. निरोगी आयुष्य लाभेल बहुत, अल्प मृत्यू अथवा रोगांची साथ, हे पाऊल न ठेवतील गावात तुकड्या म्हणे. या भागाच्या शेवटी चिंतन करताना भगवान श्री चक्रधर स्वामींनी आपल्या जीवनात हे कार्य सिद्ध केले आहे, त्याचं विशेष विचार वंदनीय राष्ट्रसंत लिहितात की 700 वर्षापूर्वी गुजरातमध्ये जन्मून वराडात महानुभाव धर्म स्थापणारे व कटाक्षाने मराठीतूनच धर्मोपदेश करणारे देवता निरासक समताप्रेमी व अहिंसा धर्मी महापुरुष शिष्यांनी लिहून ठेवलेली त्यांची दिनचर्या उत्कृष्ट आहे. प्रातःकाळी प्रातस्मरण, सहल निरोपण करणे, धावण्या पोहण्याचा व्यायाम करणे, दरे दरकटी बुजविती, उंच टेके असती तिथे समस्थळे करविती, याप्रमाणे गाव सोयीचे श्रमदान करणे व करविणे असा त्यांचा क्रम आहे. प्राणाशी आहारू दे आवा, इंद्रिया नेदावा धाय, तव खाईजे पाहे उजाडे, तव निजीजे तैसे नव्ही की, तू हा शयना आसनी भोजनी परमेश्वरो होवावा, हाच त्यांचाही संदेश. या 31व्या भागाचे चिंतन करत असताना वंदनी महाराज लिहितात, वैज्ञानिक व्यवस्थेचे संतुलन अध्यात्म ठेव, त्यामुळे अंतकरणात द्वेष मत्सर काम क्रोधादी विकार राहत नाहीत, अशी ग्वाही वंदनी राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी दिली आहे. तेव्हा कुरुक्षेत्रावर भीष्माचार्य क्षरपंजरी असताना अंतिम दर्शनाकरता द्रौपदी सहित 5ही पांडव त्या ठिकाणी जातात. अर्जुनाला पाहून भीष्माचार्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहतात आणि भीष्माचार्य अर्जुनाला म्हणतात, मी इच्छामरणी आहे अर्जुना, 28 दिवसपर्यंत प्राण सोडणार नाही. मला पाण्याची गरज आहे रे, तुझ्याच हातचं मी पाणी पिईल. इतिहासाच्या अंतरंगात जर आपण शिरलं तर सहज लक्षात येईल की भीष्माचार्याच्या शरीरामध्ये जे बाण होते ते अर्जुनांनी मारलेलेच होते. निर्दयतेने युद्धाच्या नियमानुसार ज्या अर्जुनांनी भीष्माचार्याचं शरीर बाणाने चाळणी करून टाकलं, त्याच अर्जुनाच्या हातचं पाणी भीष्माचार्य मागत आहेत. म्हणजे एवढ्या लवकर अर्जुनाबद्दलचा असणारा द्वेष मच्छर भीष्माचार्य विसरतात याचं नाव अध्यात. आणि पुढे भीष्माचार्य म्हणतात, अर्जुना मी पाणी पिणार, परंतु जमिनीवरच नाही, भूगर्भाच्या जलस्त्रोतामधलं पाणी मला हवं आहे. हा अध्यात्माचा भाग आहे आणि विज्ञानाचा या ठिकाणी सिद्धांत आहे. विज्ञान आणि अध्यात्माचं समीकरण आहे, कुठलीही मशीन त्यावेळेला नाही. असं असताना अर्जुनाने जो धनुष्य काढला आणि भीष्माचार्याच्या शिराजवळ ज्वानी वेगानी ताकदीने मारला, तो धनुष्य भूगर्भाच्या जलस्त्रोतापर्यंत पोहोचला. पाण्याच्या पातळीनुसार आज कमीत कमी 20 फूट अंतर तरी असू शकते. आणि तो धनुष्य तो बाण काढल्यानंतर नळासारखी त्या ठिकाणून धार निघाली आणि भूगर्भाच्या जलस्त्रोताचं शुद्ध पाणी भीष्माचार्य पिलेत, याचं नाव विज्ञान. ब्रह्मश्चर्याद्वारा एवढी शक्ती अर्जुनाने प्राप्त केली. यावरून अध्यात्माचं समीकरण असं करता येईल, अधि अधिक आत्म इति अध्यात्म. अधि म्हणजे अधिष्ठान,
जिथून मानवतेच्या संवेदना निर्माण होतात ते आत्म्याचं अधिष्ठान, ते अधिष्ठान म्हणजे आत्मा। म्हणून आत्म अधि इति अध्यात्म। म्हणून ते लिहितात गुरुदेव ऐशी हो दया, जग का अंधेरा दूर हो, सद्धर्म सूरज की प्रभा से दम्भ सारे चूर हो, अध्यात्म और विज्ञान के संयोग से सब हो सुखी, सहयोग समता से यही सृष्टि करे हम स्वर्ग। हा गुरुदेव कोण? तेव्हा ते लिहितात गुरु नवे हाडा मासाचा, गुरु नवे जाती संप्रदाय, शुद्ध ज्ञान तत्वची आहे अनुभवी यांचे, भूमंडळ ज्याचे क्षेत्र पूर्ण, सर्व पृथ्वी जयाचे आसन, चंद्र सूर्य नंदा दीप जान गुरुदेवाचे। वंदने महाराज लिहितात मी जरी गुरुदेव माझा म्हटला तरी तो नव्हे माझाची भला, तो सर्व प्राणी मात्रांचा झाला कल्याणकारी। अर्थात या चर अचर सृष्टीचे संचालन करणारी शक्ती म्हणजे गुरुदेव। राष्ट्रसंतांची पत्रे या ग्रंथात वंदने महाराजांनी गुरुदेव म्हणजे काय याचे विशेष चिंतन केले आहे। ते म्हणतात आपण पत्रात लिहिल्याप्रमाणे गुरु न केल्यास माणूस उद्धरू शकणार नाही। उद्धरू शकणार नाही काय, या प्रश्नाचे उत्तर पाठवित आहे। हे बघा, आपण जेवण करतो, रांगेत बसतो, मोटार चालवतो, शेती नांगरतो, कवायत करतो, हेच सर्व शिकविल्याशिवाय येऊ शकले नाही काय? काय कारण शिकविण्याचे? याचे ज्ञान घोघरी आहे व ते पाहता पाहताही येऊ शकेल। काही शिकविले, काही पाहिले, काही आपणच करू लागल्याने आले, पण भोग शिकवावा लागला नाही। तिकडे स्वाभाविक इंद्रियांचा ओढा पूर्ण संस्कारानेही होता। अहो, तुम्ही आजपर्यंत साधू संतांवर प्रेम करीत आहात व गुरुचा मंत्रही घेतलेले आहात, त्याचा आपण मंत्रही जपता, आणि आज पत्राने असे विचारण्याचे तुमच्या मनात यावे की गुरु कोणाला म्हणतात, केवढे नवल आहे। अहो, गुरु म्हणजे ज्ञान, व ज्याच्या शरीरातून अनुभवाचे ज्ञान वाणीद्वारे प्रकट होते, आचरणाद्वारे व्यक्त होते, व त्या ज्ञानाचा ज्यांना साक्षात्कार झाला आहे ते परमार्थ व्यवहाराची उत्तम जोड बनवून मानवांना निज स्वरूपाकडे वळवतात। मानव आपल्याच पोटासाठी वा भोगासाठी जन्माला आला नाही असे अधिकारवाणीने सांगून त्याला समष्टी जीवनाकडे, परमपदाकडे जाण्याला प्रवृत्त करतात। अनेक व्यसनांचा त्याग करून सदाचाराचे धडे देतात। आपल्या हातून असत्य निंद्य कोणतेही कार्य घडू नये असा बोध देऊन हर प्रकारे आपल्या जीवाला मोक्ष मार्गाचा प्रकाश देतात। अंधारातून प्रकाशाकडे, अज्ञानातून ज्ञानाकडे, जीव भावनेतून ईश्वराकडे नेतात। त्यांनाच मित्रा गुरुदेव असे म्हणतात। हे गुरु कोणत्याही देशाचे असोत, कोणत्याही पंथाचे असोत, कोणतेही साधन करणारे असोत, कोणत्याही जातीचे असोत, कितीही वयाचे असोत, यावर त्यांचा गुरुपणा अवलंबून नाही, तर जे ज्ञानाने, आचरणाने, अनुभवाने, प्रेमळपणाने जनतेला उन्नत करू शकतात तेच खरे गुरु होण्याला लायक आहेत। त्यांचाच हितबोध जीवाला मानवतो, पण हे ज्या साधकांना कळत नाही त्यांना संसारात भटकावेच लागणार, कारण त्यांना कोणीतरी सांगितले असते की चमत्कार करतात ते गुरु, मनातले ओळखतात ते गुरु, आपल्या आसनातून पेढे मिठाई काढतात ते गुरु, वेज घेऊन नटतात थटतात ते गुरु, पुरेचे ढोंग करतात ते गुरु, असे समजणारे अनेक आहेत। पण ही विद्या अज्ञानी माणसाला, नास्तिकाला, धंदेवाईकाला, मंत्रतंत्र करणाऱ्याला, सिद्धीचे प्रयोग करणाऱ्यालाही प्राप्त होते, तसे गारुडही करू शकतात। म्हणून ते सद्गुरु म्हणायला लायक नसतात। ज्यांनी प्रेमरपणाने आपणाला उन्नतीचा, माणुसकीचा, निर्व्यसनीपणाचा, सदाचाराचा, अध्यात्माचा अनुभव दिला तेच पुरुष गुरुतुल्य असतात, हे लक्षात घेऊन तुम्ही आपले कल्याण करा। हा भाग याच ठिकाणी

0: श्यामची आई। परम पूज्य साने गुरुजींनी आपल्या बालपणीच्या घटना ज्या पुस्तकामध्ये लिहिल्या त्या पुस्तकाचं नाव अंतपणीचा नरक। त्या दिवशी सावकाराचा माणूस कर्ज वसुलीसाठी आमच्याकडे आला होता। तो दूत आमच्या घरी आला म्हणजे आईला मेल्याहून मेल्यासारखं होत असे। कर्जापायी सुख नाही, कर्ज म्हणजे जिवंतपणीचा नरक होय। कर्ज काढू नये, उपवास काढावे, पण ऋण नको। ऋणानं एकदा सुख होत, ते म्हणजे ऋण घेताना। त्यानंतर ते नेहमीच रडवत, भिकीस लावत। कर्जानं स्वाभिमान जातो, मान हरपतो। कर्जानं मान नेहमी खाली होते। कर्ज म्हणजे मिंधेपणा, दीनपणा। सावकाराचा माणूस, वडील त्याची बर्दाश्त ठेवीत होते। घरात चांगली भाजी करावयास त्यांनी सांगितले। केळीची पानं आणून ठेवली।
1: कढी कर आणि कढी लिंब टाक म्हणजे वास लागेल,
0: अशी आईला सूचना देऊन वडील शेतावर निघून गेले। तो मनुष्य ओटीवर बसला होता। आईनं त्याला चहा करून दिला। घरातील पूड संपली होती, तरी शेजारून आई घेऊन आली। चहा पानानंतर आईनं कढत पाणी त्याला आंघोळीस दिलं। त्या कारकुनानं आंघोळ केली, पण स्वतःचं धोतरही त्यानं धुतलं नाही। सावकाराचा नोकर, श्रीमंताच्या कुत्र्याचेही गरिबांना मुके घ्यावे लागतात। एकदा शेतकऱ्याला श्रीमंताचा कुत्रा चावावयास आला। शेतकऱ्यानं त्या कुत्र्याला काठी मारली। त्या श्रीमंतानं शेतकऱ्यावर खटला भरला आणि त्या शेतकऱ्यास 25 रुपये दंड झाला असं मी वाचलं होतं। शेतकरी म्हणजे काय? माणूस आहे, साऱ्या जगासाठी खपणारा तो गुलाम, साऱ्या खुशाल चेंडूंना पोसणारा तो जणू पशु। असे असूनही श्रीमंताच्या कुत्र्याला मारतो। मित्रांनो, हिंदुस्थानात पशु पक्षी यांना माणसापेक्षा अधिक मान आहे। देवळात कुत्रे कावळे चालतील, घरात पोपट महिना चालतील, पण हरिजन खपणार नाही। पशु पक्षावर प्रेम करणारे पण माणसाचा तिटकारा करणारे असे नराधम जिथं आहेत तिथं सुख सौभाग्य आणि स्वातंत्र्य कसं येणार? त्या सावकाराच्या माणसाचे ते ओंगळ धोतर माझ्या आईला धुवावे लागले। माझ्या पुण्यशील आईच्या हातून ते अमंगळ वस्त्र धुतले गेले। आईचा हात त्या धोतराला लागून ते धोतर वापरणारा पवित्र व्हावा असा ईश्वराचा हेतू असेल। परमेश्वराचे हेतू अतर्क्य आहेत। तो शुद्धीचे कार्य कसे कुठून करून घेईल याचा नेम नसतो। माझे वडील शेतावरून आले।
1: तुमचे स्नान वगैरे झाले का
0: असं त्यांनी कारकुनाला विचारलं। तो
1: होय
0: म्हणाला, तुमची वाट पाहत होतो।
1: तुमच्या जवळ बोलून हिशेब करून पैसे घेऊन मला सायंकाळी विसापूरला मुक्काम करावायचा आहे। आज रात्री तिथं वस्तीला राहील
0: असं तो म्हणाला।
1: बरं, मी स्नान करतो, लवकरच पूजा आटोपतो, तुम्ही थोडी विश्रांती घ्या
0: असं त्यास सांगून वडील आंघोळीस गेले। स्नान करून ते आले आणि पूजेला बसले। आईला त्यांनी हळूच विचारलं,
1: त्यांना चहा दिलास की नाही करून, कुठून आणून द्यायचा होतास?
0: आई म्हणाली, सारे काही दिले, त्याचे धोतरही धुऊन वाळत घातले आहे। एकदाची धिंड का जाऊ दे इथून लवकर। आई त्रासली होती, संतापली होती। वडील शांतपणे पूजा करू लागले। ते शांत होते, तरी त्यांची मनातील खिन्नता बाहेर डोकावत होती। घरच्या देवाची पूजा करून वडील देवळास गेले। आईनं पाठपाणी केलं। धाकटा पुरुषोत्तम शाळेतून आला होता, त्यानं ताटं घेतली। वडील लवकरच देवळातून परत आले।
1: उठा वामनराव, हातपाय धुवा
0: असं वडील त्यांना म्हणाले।
1: या बसा, इथं सोवळं नसलं तरी चालेल, काही हरकत नाही
0: असं वडील त्यांना म्हणाले। जे वडील आम्हा सोवळ्या ओवळ्यासाठी बोलायचे त्यांना जणू तो सावकाराचा मनुष्य म्हणजे देवच होता। त्याची हांजी हांजी करणं, त्याचा उदो उदो करणं एवढंच वडिलांचं काम होतं। काय करतील? हा एवढा मिंधेपणा, हा तेजोभंग, ही सत्वहानी कशानं झाली? एका कर्जामुळं। कर्ज का झाले? लग्न मुंजीतून वाटेल तसा खर्च केल्यानं, पूर्वीच्या इतमामाप्रमाणे राहण्यानं, या खोट्या कुलाभिमानामुळं, अंथरून पाहून पाय न पसरल्यामुळं, भांडणानं, भाऊ बंदकीनं, कोर्ट कचेऱ्यांमुळं, कर्ज फेडावयास ताबडतोब न उठल्यामुळं कर्ज उरावर बसत होतं। तरी जमिनीचा मोह न सुटल्यामुळं, गड्यांनो, तुमच्या बायका माणसांची, पोरा बाळांची अब्रू चव्हाट्यावर येऊ नये असं वाटत असेल तर कर्जाला स्पर्श करू नका. कर्ज असेल तर शेत भात दागदागिने सारं काही विकून अधिक कर्जमुक्त व्हा. पानं वाढली. वामनराव आणि आमचे वडील जीवावयास बसले.
1: पुरुषोत्तम छानदार श्लोक म्हण. वामनराव शाबासकी देतील. हा म्हणा.
0: वडिलांनी सांगितलं. पुरुषोत्तमानं श्लोक म्हटला पण त्याला शाबासकी देण्या इतके वामनरावांचे हृदय नव्हते. सावकारांकडे राहून तेही निष्प्रेम अनुदार होत चालले होते. आढ्यताखोर आणि दिमागबाज होत चालले होते.
1: संकोच करू नका वामनराव. भाजी घ्या. आणखी वाढ ग. आणखी एक पळीभर पळीभर वाढ.
0: असं आईस सांगून आग्रहपूर्वक वामनरावास वडील जेवित होते. वामनराव विशेष काही बोलत नव्हते. तो साधा स्वयंपाक त्यांना आवडलाही नसेल. चमचमीतपणा स्वयंपाकात नव्हता. शेवटी जेवण झाली. वामनराव आणि वडील ओटीवर बसले. वामनरावास सुपारी लवंग देण्यात आली. त्यांना प्यावयाला ताजे पाणी पाहिजे होते म्हणून फासाला तांब्या लावून पाणी आणण्यासाठी पुरुषोत्तम गेला. थंडगार पाणी तो घेऊन आला. वामनराव प्याले. आई घरात जेवायला बसली.
1: मग तुम्ही आजचा वायदा केला होता. आज 75 रुपये तरी तुम्ही दिलेत. तुम्ही सांगितले होते आज या वयाला म्हणून आलो.
0: वामनराव 10 मन भात होते. काही नाचण्या होत्या तिकुट्यासाठी आमच्यासाठी शब्द सांगा. हळूहळू मुलं मोठी होऊ देत.
1: आम्हालाही मालकाला समोर उभं राहावं लागतं. शरम वाटते. रुपये द्या.
0: वामनराव रागारागानं बेमुर्वतखोरपणानं बोलत होते. तो तरी काय करेल. तोही गुलामच.
1: वामनराव काय सांगू तुम्हाला. अहो घर ते काय. अहो केंबळी घर. अहो बापाची भिंती. तिचा आग्रह म्हणून बांधली मठी. उभारला हा गुरांचा गोठा. पण हे लहानसं घर बांधावयास तिच्या हातातल्या पाटल्या विकाव्या लागल्या हो.
0: वडील शर्मिंदे होऊन सांगत होते. वडील बाहेर बोलत होते. घरात आईच्या भातात डोळ्यातील टिपे गळत होती. पोटात शोक मावत नव्हता. भात गिळवत नव्हता.
1: घर बांधायला पाटल्या विकल्यात. सावकाराचे देणे देण्यासाठी बायको भिका.
0: असं वामनराव निर्लज्जपणे बोलला. विजयी मोरीत हात धुवून ती बाहेर आली. तिच्या डोळ्यातून शोक संतापाच्या जणू ठिणग्या बाहेर पडत होत्या. ती थरथरत होती. ओटीच्या दारात उभं राहून आई द्वेषानं म्हणाली, या ओटीवरून चालते वा बायको बिका. असं सांगायला तुम्हाला लाज नाही वाटत. तुमच्या जिभेला काही हाड आहे की नाही. तुम्हाला बायको आहे की नाही. इथून चालते वा. त्यात सावकाराला सांगा की घरादाराचा लिलाव करा. पण असं काही बोलून बोलणं ऐकू नका. खुशाल दौंडी पिटा. जप्ती आणा. पण पोरा बाळांच्या देखत असे आभतू नका.
1: ठीक आहे ठीक आहे. आम्ही तरी त्याचीच वाट पाहत आहोत. या महिन्यात तुमच्या घरादाराची जप्ती नाही झाली तर मी वामनराव नव्हे. एका बाई माणसानं भाऊराव भाऊराव आमचा असा असा अपमान करावा.
0: वामनरावांनी वडिलास विचारलं.
1: तू घरात जा. जातेस की नाही.
0: माझे वडील रागानं बोलले. आई निमूटपणे घरात गेली आणि रडत बसली. अश्रूशिवाय कोणता आधार होता. बाहेर ओटीवर वडील वामनरावांची समजूत घालत होते. हो ना करता करता 25 रुपये घेऊन कारकून निघून गेला. वडील घरात आले.
1: तुम्हा बायकांना कवडीची अक्कल नसते. तुम्हाला काही समजत नाही. सकाळपासून किती जपून त्याच्याजवळ मी वागत होतो. त्याची मनधरणी करत होतो. सुली जवळ फुंकीत बसावं एवढंच तुमचं काम. उद्याचं मरण तुम्ही आज ओढून घ्याल. रागानं का कोणती कामं होत असतात. गोडीनं घ्यावं. आमची कशी ओढाताण होत असेल याची काय कल्पना तुम्हाला.
0: वडील आईला बोलू लागले.
1: पदोपदी अपमायापेक्षा आज मेलेलं काय वाईट. कुत्र्यासारखे हिडीस फिडीस करून घेऊन जगण्यात काय गोडी. उद्यापेक्षा आजचं मरण म्हणजे सोन आहे. आणून द्या जग. आणू द्या. होऊ द्या लिला. आपणही बोलमोजीत करू. मथुरीच्या तिकडं राहावयास जाऊ. मजूर सुद्धा मेली. असली अभद्र बोलणी अशी घाणेरडी बोलणी ऐकून घेणार नाही. चला आपण मूलमजुरी करू. झाडाचा पाला ओरबाडून खाऊ. चला
0: आई भावना विवश झाली होती. बोलणं सोपं, करणं कठीण. दुपारची वेळ झाली म्हणजे समजेल सार. असं बोलून वडील बाहेर गेले. धाकटे भाऊ आईजवळ जाऊन बसले. आई,
2: रडू नकोस. तू रडलीस म्हणजे आम्हाला रडू येत. आई, तू सांगशील ते आम्ही काम करू. रडू नकोस आई.
0: लहान मुलं मोठ्या आईची समजूत घालीत होती. फुलं झाडाला आधार देत होती. करून असं ते दृश्य होत.
3: ट्यून इन एनी वेअर रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज ऍट टचिंग.
4: श्री गुरुदेव श्रीनिवास शामराव काटकर हे सोलापूरचे एक आध्यात्मिक विचारवंत आहे. त्यांचा विषय तत्वज्ञान फिलॉसॉफी असून त्यांनी अनेक वर्ष प्राध्यापक म्हणून कार्य केले. त्यांच्या या प्रगाढ आध्यात्मिक अभ्यासातून त्यांनी अनेक आध्यात्मिक ग्रंथ लिहिले. त्यातील एक श्रीमद भगवत गीता सुधासार हा आहे. त्याचे विवेचन करण्याचा मी एक अल्प प्रयत्न केलेला आहे.
5: मी डॉक्टर मृणालिनी फडणवीस, अकॅडमिक डायरेक्टर, खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटी, जळगाव. आतापर्यंत आपण भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनाच्या वेगवेगळ्या संवादाबद्दल पाहिलं आणि अतिशय व्यावहारिक प्रॅक्टिकल असा भाग आपण गीता मॅनेजमेंटचा एक भाग आहे असं सांगण्याचा प्रयत्न केला. भगवान श्रीकृष्ण सांगतात की अर्जुना, धर्मव्यवस्थेच्या विरोधात असलेल्या लोकांना संपविणे हे तुझे कर्तव्य आहे आणि कर्तव्य करण्यामध्ये कोणतेही अनिष्ट किंवा पाप नाही. या अधर्माला तू संपवले पाहिजे आणि त्या अधर्माला मारून तुला कोणतेही पाप लागणार नाही. उलट त्यांना मारून तू धर्मव्यवस्थेतलाच सुरक्षित ठेवशील. धर्मव्यवस्थेचा अर्थ मुळी हा की प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावास अनुसरून कर्तव्य करणे आणि परमेश्वरी संकल्पास अनुसरून जीवन जगणे. तुम्ही ज्या वर्णाचे आहात त्या वर्णास अनुसरून तुमचा स्वभाव जो आहे त्याचंच अनुसरण करत राहणे. या स्वभावाचा अनुसरण करत असताना तुम्हाला जे कर्म करायचे आहे ते करणे. आपल्याला स्वभावानुसार जे कर्म आपण करतो तोच धर्म झाला. धर्म हे एक सामान्य धर्म आणि एक विशेष धर्म असे दोन भाग म्हणून आपण विचारात घेऊ शकतो. सामान्य धर्म असा की निरुपद्रवी माणसांना मारू नये पण अपराध करणारा जो आहे त्याला मारावे हा विशेष धर्म आहे. या धर्मव्यवस्थेत धरून जीवन जगणे हा तुमच्या व्यक्तिगत जीवनाचा धर्म झाला. स्मृतीनी ही धर्मव्यवस्था घालून दिलेली आहे. अशा पद्धतीने जगताना तुम्हीही सुखी व्हाल आणि इतरही सुखी होतील ही एक परस्परांशी सुसंगत अशी जीवन पद्धती किंवा शैलीच आहे. ती कशी वापरावी आणि ती कशी राबवावी यासंबंधीचे नियम काही घातलेले आहे. या नियमांना धरून तुम्ही जगलात तर तुमचे आयुष्य धार्मिक आयुष्य होईल. या नियमांना तोडून किंवा त्यांना आपल्या मनाने मांडून जर तुम्ही जगू लागला तर ते अधर्मिक आयुष्य होईल. भगवान श्रीकृष्णाचे एवढेच सांगणे होते की जी सनातन शाश्वत धर्मव्यवस्था आहे त्या धर्मव्यवस्थेचा भाग होऊन तुम्हाला जगायची आहे. अर्जुनाने समजा युद्ध केलेच नसते तर तो अधार्मिक झाला असता. अर्जुनाच्या या दोन प्रश्नांचे उत्तर अशा प्रकारे भगवंताने दिलेले आहे हे आपल्याला लक्षात घेतले पाहिजे. श्रीकृष्ण अर्जुनास म्हणतात, मुळात लढाई करून तू केवळ राज्य मिळणार नाहीस तर तू लढाई करून तू एका धर्मव्यवस्थेचे रक्षण करणार आहेस. तुझ्या लढाईचे प्रयोजन जे लढाई जिंकून एक राज्य मिळवणे असे जरी वरवर दिसत असले तरी वास्तवात लढाईचे खरे प्रयोजन हे धर्मव्यवस्थेचे संरक्षण करणे आहे. त्यामुळे युद्ध कर्मच हे तुझे नैतिक कर्तव्य आहे. त्यामुळे एक नैतिक मूल्य म्हणून याच्याकडे तू पहा. म्हणून या कर्मास निषिद्ध असलेले पाप कर्म असे म्हणून याला समजू नकोस. या कर्मातून जे काही घडणार आहे ते इष्टच घडणार आहे. अनिष्ट काही घडणार नाही. तू युद्ध केलेस व राज्याचा स्वामी झालास एवढे साध्य होणार नसून त्यातून धर्मव्यवस्थेचे संरक्षण होणार आहे हे तू समजून घे. हे इष्ट केवळ तुझ्या व्यक्तिगत स्तरातील इष्ट नसून हे समष्टी स्तरावरचे इष्ट आहे. धर्मव्यवस्थेचे संरक्षण होणे हे समष्टी स्तरावरील इष्ट आहे. मला वाटतं की गीता मॅनेजमेंटमध्ये हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे की आपल्याला समाज व्यवस्थेच्या करता काहीतरी इष्ट करायचं आहे, फक्त स्वतः करता नाही. यापुढे भगवान श्रीकृष्ण म्हणतात की धर्मव्यवस्थेचे संरक्षण करणे इष्ट आहे, कारण तो माझा म्हणजे परमेश्वराचा संकल्प आहे. तू लढाई करून धर्माचे संरक्षण करून माझ्या संकल्पास मानवी स्तरावर पाठबळ देत आहे, या अर्थाने तुझे लढणे इष्ट आहे. ती नैतिक क्रिया आहे, ती अनैतिक क्रिया होऊ शकत नाही. पहिल्या 3 अध्यायामध्येच संपूर्ण गीता बोध सांगितला आहे असं आपण मागेही म्हणालो. आणि श्री भगवत गीतेच्या रचनेमध्ये महर्षी वेदव्यासांची प्रतिभा दिसून येते. 2 प्रश्नांपासून त्यांनी सुरुवात केली. त्या प्रश्नांची उत्तरे देत देत भगवान श्री कृष्ण कुठल्या उत्तरापाशी येऊन थांबतात आणि त्या उत्तरास अर्जुनाची काय क्रियाप्रतिक्रिया होते, या 2 गोष्टी आपल्याला बघून लक्षात ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण अर्जुन हा कोणी अंधश्रद्धाळू होता, तो विचारवंत होता, किंबहुना तो श्रीकृष्णांना जाब विचारत होता. घोर असे युद्धकर्म करण्यास तू सांगत आहेस, हे करणे म्हणजे पाप करणे आहे, असे तो वारंवार विचारत होता. कारण भगवान श्रीकृष्ण म्हणतात, पापकर्म आजपर्यंत जर तू जे काही करत आलास ते पापकर्म कसं? आजपर्यंत तू अनेक युद्ध केले आणि अनेकांना मारले आहेस, त्यावेळेस हा प्रश्न तुझ्या मनात उपस्थित झाला नाही आणि आज उपस्थित का झाला? कारण आज तुझ्या समोर युद्धामध्ये जे समोर उभे योद्धे आहेत ते तुझे शत्रू नसून तुझे लोक आहे असं तू मानतो आहेस. हा तुझा मोह आहे. हा ह्या प्रश्नाचा आपण जे काही उत्तर देत आहोत त्याला तू नीट लक्षात घे. तुला वाटते आहे की आपण फार मोठा विचार करून हा प्रश्न विचार घेतो आहे किंवा हा विचारच करतो आहे, पण हे तुझे विचारणे किंवा अशी पद्धती वापरणे हेच अविवेकी आहे. तू तुझा आत्मा मरेल म्हणून तू रडत असशील तर आत्मा तर अमर आहे, आणि शरीर मरेल म्हणून तू रडत असशील तर शरीर तर नाशवंत आहे, हे मरणारच, मग त्याच्याबद्दल शोक करू नये, त्याबद्दल शोक करीत तू आहेस हे बरोबर नाही. हे लक्षण सहानपणाचे नसून मूर्खपणाचे आहे. समजा तू निमित्त झाला नाहीस तरी ते युद्ध काही टळणार नाही. महाभारतासमयी जो समाज होता व त्या समाजाने सर्व नैतिक पातळ्यांच्या पायदळी तुटविड्या गेलेल्या होत्या. व्यक्तिगत रागद्वेषाच्या अधीन होऊन माणूस किती वेडे वाकडे कर्म करीत होता याची असंख्य उदाहरणे आपल्याला महाभारतामध्ये दिसतात. प्रथम द्रौपदीने अंधाळल्याची मुले अंधाळी असे कशासाठी म्हणायचे? यावेळी तिने जर तिच्या धीरापाशी आपली चूक झाली अशी माफी मागितली असती तर पुढे हे सगळं काही घडलंच नसतं किंवा पुढील सर्व गोष्टी टाळल्या गेल्या असता. युधिष्ठिरास आपण धर्म राज म्हणतो, पण त्याची बुद्धी इतकी भ्रष्ट का व्हावी की जुगाराच्या आनंद मिळवण्यामध्ये त्यांनी आपली बायकोसुद्धा पाण्याला लावली. त्यानंतर द्रौपदीसुद्धा युधिष्ठिराला म्हणते, मला द्यूतामध्ये लावण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे? आपण अधर्म केला याचा युधिष्ठिरास नंतर पश्चाताप होतो, पण तो द्रौपदीची माफी मागतो. द्यूत खेळण्यासमयी त्याच्या बुद्धीत विवेक राहिला नव्हता. भर सभेत आपल्या घरातील वहिनीबरोबर गैरवर्तन करण्यास दुर्योधन आणि दुशासन यांना थोडीही लाज वाटली नाही. तसेच या राजसभेत एवढे गुरुवर्य बसले होते पण त्यांनी त्याचा विरोधही केला नाही. राजसिंहासनावर बसलेल्या धृतराष्ट्राला सुद्धा आपल्या सुनेबरोबर काय घडत आहे याची कल्पना होती, पण ते सर्व त्यांनी गप्प गिळून घेतले. असे बसलेले होते, असे जे चालत आहे त्याच्यात काही गैर नाही, ही भावना म्हणजेच एका प्रकाराची मूक संमती देणे असे होते. त्या समाजामध्ये गर्भातील बालकसुद्धा सुरक्षित नव्हते. केवळ आपल्या व्यक्तिगत द्वेषापोटी अश्वत्थामाने अभिमन्यूच्या पत्नीच्या जो गर्भात वाढत होता त्या बालकाला ब्रह्मशस्त्राचा प्रहार करून मारले. त्याला आपल्या अधर्माबद्दल थोडीशी सुद्धा लाज वाटली नाही. पांडवांनी सुद्धा लालसेपोटी जी 5 गावे मागितली ती संपूर्ण राज्याची अत्यंत समृद्ध अशी गावे होती आणि जवळजवळ म्हटलं तर सर्व राज्यकारभार त्या गावांवर चालत होता. पांडवांनी सुद्धा कौरवांशी कुठलेच वैभव राहू नये असा कुठेतरी विचार केलेला होता, म्हणून फक्त समृद्ध अशी गावे मागितली. त्यावरून स्त्री आणि धन आपल्या मालकीचे समजून आपल्या इच्छेप्रमाणे कसा त्याचा उपयोग करायचा किंवा विल्हेवाट लावायची अशा मनोवृत्तीचा समाज हा त्यावेळेला दिसत होता. तेव्हा हे सर्व जण नैतिकदृष्ट्या एक अधःपतित समाजाकडे वळलेले होते असा चित्र आपल्या समोर दिसत होता. भगवान श्रीकृष्णांना त्या भ्रष्ट व अनैतिक समाजाला मारायचे होते, समाप्त करायचे होते. महाभारत व गीतेचे स्मरण झाले की यदा यदा ही धर्मस्य या श्लोकाची आपणास आठवण येते. मग भगवान श्रीकृष्णाच्या या म्हणण्यावर जर तुमचा विश्वास असेल तर मग अधर्म कसा घडला होता यावर विचार करा. असा विचार केला तर असे कळून येईल की त्यावेळी अधर्माचे परिपूर्ण सीमा पोचलेली होती, त्यांनी गाठलेली होती असंही म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणि धर्माची घडी परत बसविण्याकरता श्रीकृष्ण रूपाने ईश्वराचा हा अवतार पृथ्वीवर आलेला होता. तो अवतार ईश्वराचे अस्तित्व दाखविण्यासाठी झाला आहे फक्त असं नसून त्या अवतार काळात भगवान श्रीकृष्णाने अधर्माविरुद्ध लढण्यासाठी आपले अवतार कार्य कसे आहे हे दाखवून दिले. त्यांनी जे काही कार्य केले त्यांचा हा जो अवतार झाला त्याचाच अर्थ असा की समाजात अधर्म पराकोटीस पोहोचलेला होता. त्यावेळेस समाज जर धर्माप्रमाणे आचरण करीत असता तर भगवान श्रीकृष्णांना अवतार घेण्याची काही आवश्यकताच नव्हती. त्यामुळे एक ईश्वर म्हणून श्रीकृष्णाचा जो संकल्प असेल तो निश्चित या दृष्टिकोनातनं महत्त्वाचा होता की अधर्मी समाज संपायला पाहिजे. बलराम आणि श्रीकृष्ण यांच्यामधील जो मतभेद झालेला होता की हे युद्ध होऊच नये अशी बलरामांची इच्छा होती. युद्ध टाळण्यासाठी श्रीकृष्णाने शेवटेपर्यंत प्रयत्न केला. अंतिम टप्प्यापर्यंत दोन्ही बाजूंना जी संधी दिल्या गेली त्याचाही विचार भरपूर झाला. तेव्हा श्रीकृष्णांनी बलरामांना सांगितले की आता हे युद्ध होणार, आता याला टाळताच येत नाही. भगवान श्रीकृष्णांना बलरामांच्या मनात काय आहे हे जाणून घ्यायचे होते. तेव्हा बलराम श्रीकृष्णांना सांगतात की माझी भूमिका तटस्थ असून मी कोणाच्याच पक्षाचा नाही, मी कोणाच्या पक्षांकडून उभा राहणार नाही. मुळात बलरामांचे दुर्योधनाबद्दल मवाळ धोरण होते, कारण दुर्योधन हा बलरामाचा प्रिय शिष्य होता. अशा वेळी श्रीकृष्णाच्या विरोधात ही तो जात नव्हता, कारण हे चित्र समोर आहे तो अधर्म आहे असे बलरामलाही वाटत होते. पण धर्माची उघड उघड बाजू घेऊन दुर्योधनासमोर युद्धास ही उभे तो राहू शकत नव्हता, म्हणून त्यांनी तटस्थपणे भूमिका घेतली आणि कोणतीही बाजू घ्यायची नाही म्हणून तो 18 दिवस तीर्थयात्रेला निघून गेला. परंतु हा सुद्धा मूक संपत्तीने गेलेला एका प्रकाराचा अधर्मच होता. पण श्रीकृष्णांना तसे त्यांनी केले नाही हे त्यांना माहीत होते. भगवान श्रीकृष्ण म्हणतात या अधर्माला संपविणे हे माझे काम आहे. बलराम सुद्धा एक दिव्यांशच होता. हे भगवान श्रीकृष्णाबरोबर पृथ्वी तलावर आलेले होते, पण बलरामांनी फक्त मूक संमती दिली हे आपल्याला दिसून येते. त्यामध्ये भगवान श्रीकृष्णाचे एक वेगळे पण आपल्याला दिसते जे इतरांमध्ये नाही. श्रीकृष्ण हे त्यांच्या आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर कोणत्याही भूमिकेमध्ये अधर्माशी तडजोड करीत नाही, हेच तर त्यांचे ऐश्वर आहे. श्रीकृष्ण ईश्वर आहेत, बाकी सर्वांच्या ठिकाणी जीवात्मेचा मर्यादा आहेत. त्यांच्या ठिकाणी दिव्यांश जरी असला तरी तो जीवात्माच आहे, ईश्वर नाही. अशा प्रकारचा हा 3 अध्यायाचा गाभा आपण आत्ता पाहिला. पुढील भाग आपण येणाऱ्या आणखीन विचारांमध्ये प्रस्तुत करूया. धन्यवाद.
4: श्रोते हो, आताच आपण श्री गुरुदेव श्रीनिवास शामराव काटकर हे सोलापूरचे एक आध्यात्मिक विचारवंत आहे. त्यांचा विषय तत्वज्ञान फिलॉसॉफी असून त्यांनी अनेक वर्ष प्राध्यापक म्हणून कार्य केले. त्यांच्या या प्रगाढ आध्यात्मिक अभ्यासातून त्यांनी अनेक आध्यात्मिक ग्रंथ लिहिले. श्रीमद भगवत गीता सुधासार याच्यावर आधारित गीता मॅनेजमेंट याचं विवेचन ऐकलं, त्याबद्दल धन्यवाद.

0: हॅलो फ्रेंड्स, आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत. मित्रांनो, यशाच्या दिशेनं एक नवं पाऊल टाकण्यासाठी तयार आहात ना? कारण खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी घेऊन येत आहे तरुणांसाठी एक भन्नाट संधी, स्किल डेव्हलपमेंट कोर्सेस. होय मित्रांनो, आजच्या स्पर्धेच्या युगात फक्त शिक्षण पुरेसं नाहीये, तर आवश्यक आहे नवीन कौशल्यांची जोड. आणि याच विचारातून सोसायटीच्या प्रत्येक डिपार्टमेंटतर्फे एक स्पेशल स्किल बेस्ड कोर्स आयोजित केला जाणार आहे. कुणाला हवंय कम्युनिकेशन स्किल, कुणाला हवंय टेक्नॉलॉजीचं ज्ञान, कुणाला क्रिएटिव्हिटीमध्ये करिअर करायचंय, तर कुणाला मॅनेजमेंट आणि लिडरशिप शिकायची आहे. म्हणजेच प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणार आहे स्वतःची क्षमता ओळखण्याची आणि घडवण्याची सुवर्ण संधी. आणि खरं सांगू, मी सुद्धा खूप उत्सुक आहे आणि आनंदी आहे या उपक्रमासाठी, कारण हा फक्त कोर्सच नाही तर तुमच्या उज्ज्वल भविष्याचा स्टार्टिंग पॉइंट आहे, तुमच्या उज्ज्वल भविष्याचा आरसा आहे. तर मग तुम्ही तयार आहात ना या भन्नाट स्किल जर्नीचा भाग बनण्यासाठी? जाणून घेऊया या कोर्सेसची खास वैशिष्ट्य आणि त्यासाठी चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या अकॅडमिक डायरेक्टर डॉक्टर मृणालिनी फडणवीस मॅम. मॅडम नमस्कार.
1: नमस्कार
0: मॅडम. सर्वप्रथम मला जाणून घ्यायला आवडेल की या स्किल बेस्ड कोर्सेसची संकल्पना नेमकी कशी सुचली?
1: तसं म्हटलं तर स्किल बेस्ड कोर्स ही संकल्पना भारतामध्ये तरी 2004 पासून युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशननी ऍडऑन कोर्स म्हणून आणलेली होती, पण तेव्हा कदाचित त्याला काही खूप प्राधान्य मिळालं नाही. हळूहळू कालांतराने 2014 पासून आपण म्हणूया की त्याला जास्त जोर आला, आणि मग आपण असं लक्षात आलं की स्किल इंडियाच्या रूपात ही बाहेर आली. पण मग आता प्रश्न असा आहे की जेव्हा स्किल इंडिया काही आपल्याला लॉन्च करते तेव्हा एज्युकेशन सिस्टीम मध्ये हे एनईपी प्रमाणे आलं, आणि एनईपी मध्ये हा एका प्रकारे आता आपल्याला तुम्ही करायला पाहिजे, याच्यातनं कसे काय काय फायदे होतात, अशा प्रकारचं लॉन्चिंग पॅड्स अनेक ठिकाणी आले. आणि आता तर साधारणपणे जेव्हा एनईपी 2020 आलं तेव्हापासून असं लक्षात येतं की सगळ्याच प्रकारच्या कोर्सेस मध्ये याचा एक समावेश होणं आणि काहीतरी वेगळी गोष्ट त्याच्यामधनं तयार होणं, वेगळा माणूस तयार होण्याची खूप गरज आहे. एक साधी गोष्ट की समजा एखादा व्यक्ती एका विषयामध्ये तज्ज्ञ असेल पण त्याला त्याचं चांगलं बोलता येत नसेल त्या विषयामध्ये, तर मग त्याच्याकरता जसं कम्युनिकेशन स्किल जोडावं लागेल अशा प्रकारचं हे स्किल त्याच्यामध्ये असणं आवश्यक आहे.
0: वा वा, खरंच आजच्या काळाची गरज बनली आहे स्किल डेव्हलपमेंट कोर्सेस. पण मग याचं महत्व आपण कितपत सांगाल?
1: नाही, याचं तर अनन्यसाधारण महत्व आहे, कारण आपण जसं पाहतो की आता आपलं केसी सोसायटी याच्यामध्ये बरेचसे कॉलेजेस म्हणजे मेजॉरिटी ऑफ कॉलेजेस आता ऑटोनॉमस झालेले आहेत, आणि त्याच्यामध्ये तर तुम्हाला एक प्रकारे त्याला रुजू करण्याकरता युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशनने एक मँडेटच दिलेला आहे की तुम्हाला हे करायला पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्ही कशा प्रकाराचं कराल, काय कराल, याचं एक स्वातंत्र्य सुद्धा त्याच्यामध्ये आहे. म्हणून UGC प्रमाणे आपल्याला पहिला अजेंडा त्यांचा असाच आहे की ऑटोनॉमस कॉलेजेस किंवा आपण असं म्हणूया की ऑटोनॉमस कॉलेजेस कडून अपेक्षा काय, अपेक्षा ही की त्यांनी पहिले स्किल बेस्ड कोर्सेस जे आहे ते लोकल नीड्सच्या आधारावर आणि ग्लोबल नीड्सच्या आधारावर करायला पाहिजे.
0: बरोबर बरोबर. आता खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित या इन्स्टिट्यूशनमध्ये प्रत्येक डिपार्टमेंटतर्फे एक कोर्स राबवला जाणार आहे असं आपल्याला माहितीच आहे, पण मग नेमकं फर्स्ट इनिशिएटिव्ह कोणत्या डिपार्टमेंटतर्फे घेण्यात आलंय?
1: आता आपण याला 2026-27 पासून वन डिपार्टमेंट वन स्किल कोर्स असं केलेला आहे, पण तसं 2025 जुलै पासून दोन विभागांनी याचा इनिशिएटिव्ह चांगला घेतला. त्याच्यामध्ये सोहम विभाग योग याच्यामध्ये आपण अक्युप्रेशर हा कोर्स घेतला, त्याला आतापर्यंत साधारणपणे 200 लोकांनी पूर्ण केलेला आहे, आणि थोडा जो 6 मंथ्सचा कोर्स असतो त्याच्या पण काही विद्यार्थ्यांनी त्याला कम्प्लीट केलेला आहे, त्याची आता नुकतीच परीक्षा झाली. दुसरं मी असं म्हणेन की फिलॉसॉफी विभाग त्यांनी पण याच्यामध्ये चांगला पुढाकार घेतला, आणि गीता मॅनेजमेंट विजडम फॉर एव्हरीडेज लाईफ असं फक्त जळगाव पुरतंच नाही तर हे ऑल इंडिया लेवलचे अनेक लोक त्याच्यामध्ये सामील झालेले होते. जसं उदाहरणार्थ दिल्ली आहे, अलाहाबाद आहे, मुझफ्फरनगर आहे, खाली तुम्ही म्हणाल तर हैदराबाद, बँगलोर, चेन्नईचे लोक होते, आणि तिकडे आसामची पण लोक होते. तसा एक ग्रुप आमचा छान तयार झाला होता ज्याच्यातनं हा महिनाभर कोर्स सुरू केला गेला आणि याच्याच मधनं आम्ही मग इतर कोर्सेस घेतले, जसं बिझनेस कम्युनिकेशन इंग्लिश असं घेतलं, त्यानंतर केमिस्ट्रीचे काही घेतले. सांगण्याचा उद्देश असा आहे की याच्यामध्ये जर विद्यार्थी वर्ग आहे त्याला असा फायदा आहे की त्यांनी 30 तासाचा 2 क्रेडिट्सचा कोर्स करावा.
0: अच्छा.
1: त्यांनी केला तर त्याला इंटरव्ह्यू द्यायचा असेल, एखादा जॉब प्रोफाईल त्याचं स्ट्रॉंग करायचं आहे आणि त्याला कुठलाही स्टार्टअप करायचं असेल, त्याला या सगळ्या गोष्टींचा फायदा होऊ शकतो.
0: पण मग हे कोर्सेस फक्त कॉलेजच्या स्टुडंटसाठी आहे की बाहेरील विद्यार्थ्यांना सुद्धा याचा काही फायदा घेता येणार आहे?
1: हो हो, नक्कीच. कारण जे केसी सोसायटीचे विद्यार्थी आहे ते तर जेव्हा ऍडमिशन घेतील तेव्हाच याचा प्रचार प्रसार व्हावा आणि त्यांनी पटकन हा कोर्स करून टाकावा. जसा एक सेमिस्टर मध्ये केला हा तर विषय आहे, पण त्याच्याबरोबर इतर कुठल्याही दुसऱ्या महाविद्यालयाचे किंवा जे आता महाविद्यालयात नाहीये पण त्यांना हे करायचं आहे आणि ते वयोमर्यादा काही नाही ठेवलेली आहे त्याच्यामुळे ते करू शकतात.
0: जसं
1: उदाहरणार्थ की समजा एखाद्या लहान मुलाला कोर्स करायचा आहे जो 10 वर्षाचा आहे ते 15 वर्षाचा आहे कॉलेजमध्ये, तोही करू शकतो. आणि जो व्यक्ती कॉलेज आता लेवलच्या बाहेर गेलेला आहे किंवा जो रिटायर्ड सुद्धा झालेला आहे त्याला पण अनेक कारणामुळे, त्याच्या आवडमुळे, विरंगुळ्यामुळे किंवा त्याला त्याचं जे प्रोफेशन असेल त्याच्यामध्ये अपग्रेड करता असं त्याचा भरपूर उपयोग याचा होऊ शकतो.
0: वा वा. आणि या कोर्समध्ये थिअरी सोबत प्रॅक्टिकल ट्रेनिंगला सुद्धा महत्व दिलं जाणार आहे का?
1: प्रश्नच नाही, कारण की प्रॅक्टिकल ट्रेनिंगच याच्यामध्ये महत्वाचं आहे. आतापर्यंत आम्ही असं बघत होतो की साधारणपणे 60-40 म्हणजे 60 थिअरी आणि 40 प्रॅक्टिकल होतं, म्हणजे हे अगदी रिव्हर्स प्रोसिजर करायला पाहिजे. 60-70 हे प्रॅक्टिकल ठेवायला पाहिजे आणि थिअरी आता तर विद्यार्थी अनेक प्रकारे मिळवूनच घेतात असं असलं पाहिजे, पण ऍक्च्युली हँड्स ऑन प्रॅक्टिस जी आहे ती जास्तीत जास्त जितकी राहील तितका कोर्स हा जास्त चांगला होऊ शकतो.
0: बरोबर बरोबर. मॅडम, असं आहे आजच्या काळात तरुणांकडे डिग्री आहे पण त्यांच्याकडे स्पेशल स्किलची कुठेतरी कमतरता जाणवत असते, तर त्याबद्दल आपण काय सांगाल?
1: हो ना, म्हणूनच तर हा सगळा प्रयोजन करण्यात आला. डिग्री तर मिळून जाते, जसं सर्टिफिकेट मिळून जातं, एखादं पोस्ट ग्रॅज्युएशन, अंडर ग्रॅज्युएशन, PhD सुद्धा, हे सगळ्या डिग्री त्यांना मिळून जातात. पण जर त्यांना एखादी गोष्ट समजा एका फॉर्मॅटमध्ये लिहायला सांगितली, वाचायला सांगितली किंवा काही त्यांच्यामध्ये इनोव्हेशन करायला सांगितलं तर ते करू शकत नाही, कारण की ते कुठेतरी स्टकअप होऊन जातात. तर मला असं वाटतं की हे सगळे उपक्रम त्यासाठी आहे की तुम्ही सगळ्या गुणांचा वापर करून जितकं बेस्ट आपली पर्सनॅलिटी तयार करू शकता, नॉलेज गेन करू शकता, जास्तीत जास्त तुम्हाला अकॅडमिकमध्ये तुमची प्रोफेशन्सी वाढवता येईल याच्याकरताच हा प्रयत्न करण्यात आलेला.
0: पण मग मला जाणून घ्यायला आवडेल की विद्यार्थ्याच्या करिअर आणि रोजगाराच्या दृष्टीने हे कोर्सेस कितपत फायदेशीर ठरतील?
1: हे रोजगार विमुख आहेतच, कारण की याच्यामध्ये जर तुमचं स्किल वाढवलं तर तुम्हाला, तुम्ही इंटरव्ह्यूला जाताय तर तुमचं बोलणं चांगलं आहे, तुम्हाला एखादी गोष्ट नीट स्पष्ट समजवून सांगता येते तर नॅचरली त्याचा नंबर तर पुढे लागेल ना.
0: बरोबर.
1: म्हणून अशा प्रमाणे तो एक बेसिक भाग आहे. त्यानंतर ज्या प्रोफाईलमध्ये तुम्ही काम करताय त्याच्यामध्ये तुम्ही जास्त नॉलेज वाढवलं आणि त्याचं प्रेझेंटेशन पण चांगलं केलं तर त्याच्यामध्ये निश्चित तुमची जी एक वर्णी आहे म्हणायला पाहिजे ती चांगली लागेल. आणि जॉब मिळवण्याकरता जर ते स्पेसिफिक स्किल, जसं मी तुम्हाला म्हटलं की इंग्लिशचे केले किंवा केमिस्ट्रीचं केलं किंवा
0: एखादं
1: फिलॉसॉफीचं झालं, योग आणि तुमचं अॅक्युप्रेशरचं झालं, तर त्याच्यात तुम्ही तज्ज्ञ झाला की तुम्हाला आपोआपच त्याच्यामध्ये अनेक ऑफर्स येतील. तुम्ही घरी बसून पण काही गोष्टी सुरू करू शकता, त्याच्याबरोबर तुम्ही ऑफिसच्या पण स्किल आत्मसात करून तिथे पुढे जाऊ शकता.
0: भविष्यात आणखी कुठल्या डिपार्टमेंटतर्फे असे कोर्सेस आयोजित केले जाणार आहेत?
1: प्रयत्न असा सुरू झालेला आहे की त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या कोर्सेसची आपण एक नोंद घेतलेली आहे, पण उद्देश असा आहे की 30-35 विभाग इथे आहेत आणि त्या 30-35 विभागांनी एक डिपार्टमेंट एक कोर्स हा सुरू केला तर 35 तरी कोर्सेस आपल्याकडे सुरू होतील. म्हणजे त्या विभागाचा विद्यार्थिनी त्या विभागाचा कोर्स तर करेलच, पण इतर कुठल्या विभागाच्या व्यक्तीला जर हवं असेल तर तो पण हा कोर्स जॉईन करू शकतो. त्यामुळे याची अपेक्षा तरी अशी आहे की प्रत्येक विभागाने याच्यामध्ये पुढाकार घ्यावा आणि आता मोजक्या जरी लोकांनी घेतलेलं असेल तरी त्याचा फायदा निश्चितच आत्ताच 5-6 महिन्यामध्ये दिसून येत आहे.
0: मॅडम, आजच्या जेनझीचा विचार करता आपण जर जेनझींबद्दल बोलायचं म्हटलं तर त्यांच्या दृष्टीने ह्या कोर्सेसची जी रचना आहे ती कशी करण्यात आली नेमकी?
1: हा तर खूप महत्वाचाच भाग आहे. जेंजीस करता आपण एक नवीन कोर्स पण सुरू केलेला आहे. ते इतके टेक्नोसेवी आहे, डिजिटल सिस्टम इतक्या त्यांच्या हाताशी आहे की त्यांना जर ह्या गोष्टी ऑनलाईन दिल्या तरी ते शिकायला तयार आहे. आणि हायब्रिड मोडमध्ये पण दिल्या, म्हणजे काही म्हणजे ऑफलाईन काही ऑनलाईन, तरी ते आत्मसात पटकन करून घेतात. आणि ऑफलाईन जरी दिलं त्याच्यामधनं ते जाऊन त्यांचे असाइनमेंट अनेक डिजिटल माध्यमातून त्याचे नॉलेज मिळवू शकतात. जेंजीचा जो इश्यू आहे की तो आता साधारणपणे 2000 सालापासनं ते 2012 पर्यंत झेंजी, 2012 पुढचे 2024 पर्यंतचे अल्फा, या सगळ्या एज ग्रुपला मला वाटतं ही पर्वणीच आहे. ज्या गोष्टी त्या सगळीकडे जाऊ शकत नाही ते घरी बसून करू शकतात. आणि जिथे ते जाऊ शकतात तिथे आणखीन ॲडिशनल नॉलेज आपल्या या डिजिटल माध्यमातून मिळवू शकतात. मला वाटतं त्यांच्याकरता हा मोठा कॅनव्हास आहे.
0: खरं खरं. आणि जेंजी आजकाल असे आहेत ना, त्यांच्याकडनं आपल्याला सुद्धा बरंच काही शिकायला मिळतंय सध्या. पण आपण त्यांच्याशी जर समरस झालो तर नक्कीच त्यांचाही बेनिफिट होईल आणि आपल्यालाही काही नवीन शिकायलाच मिळेल. पण या कोर्सेस नंतर विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट आणि इंटर्नशिपची काय कशी व्यवस्था केली?
1: सर्टिफिकेट तर डिझाईन केलेलाच आहे, कारण एपीजे अब्दुल कलाम स्किल डेव्हलपमेंट सेंटर, खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटी यांच्या मार्फत ऑलरेडी दिल्या गेलेल्या आहे. जे आता मी एक असं तुम्हाला सांगून इच्छिते की साधारणपणे 15 कोर्सेस आपण केलेले आहे. जसं आता अॅक्युप्रेशरचे 2-3 झालेले आहे, त्याच्यानंतर आणखीन जसं फिलॉसॉफीचे 3 झालेले आहे, डेव्हलपमेंट प्रोग्रामचे 3 प्रोग्राम, असे मिळून तसे 15 कोर्सेस झालेलेच आहे. त्याच्यात आपण सगळ्यांना सर्टिफिकेशन दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 30 hours to credit असं सुद्धा लिहून त्यांना दिलेलं आहे. तर सर्टिफिकेट तर त्यांना मिळणारच आहे, ज्याचा उपयोग ते अनेक ठिकाणी करू शकतात. पण प्रश्न असा येतो की त्यांना इंटर्नशिप मध्ये असा फायदा होईल की समजा ते AI ट्रेंड आहे, समजा त्यांना आणखीन कम्प्युटर सिस्टम त्यांच्या हाताशी आहे, ते बोलू चांगले शकतात, प्रेझेंटेशन चांगलं करू शकतात, एखाद्या दुसऱ्या विषयाचं नॉलेज घेऊन उदाहरण त्याच्यामध्ये जोडून समजावून सांगू शकतात, पटवून सांगू शकतात, ट्रेनिंग घेऊ शकतात, त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे अप्स अँड डाऊन्स येतात ते याला समजावून सांगू शकतात. तर इंटर्नशिपला त्याला जोडलं तर अशी ऑलरेडी प्रक्रिया आपण सुरू केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये काही जे जळगावचे असे तज्ज्ञ लोक आहेत की ज्यांनी ऑलरेडी डिजिटल सिस्टमशी जोडून ट्रेनिंग द्यायला तयार आहे, त्यांना आपण 3 महिन्याची ट्रेनिंग देण्याचं जोड केलं असल्यामुळे यांना तो दुहेरी फायदा त्याच्यामध्ये नक्की मिळू शकेल.
0: खरंच खरंच. तर हा सर्टिफिकेट कोर्स आहे, सुंदरच आहे विद्यार्थ्यांसाठी सुद्धा. आणि पालकांनी नक्कीच आपल्या पाल्यांना या स्किल बेस्ड कोर्सेससाठी प्रोत्साहित करायलाच हवं. पालकांसाठी सुद्धा हा कोर्स उपलब्ध होऊ शकतो का मॅडम?
1: अगदी अगदी. मी तुम्हाला म्हटलंच की एज याच्यामध्ये काही मर्यादा नाही आहे. आणि तुम्ही एक अगदी योग्य पॉईंट उचलला, कारण की माझी जी तळमळ आहे ते टीचर्स आणि प्राध्यापकांनी पण केला पाहिजे. कारण की त्यांनी केलं तर मग ते विद्यार्थ्यांना त्याचं महत्व सांगू शकतात. जसं आपण शिकत होतो ते शिकल्यानंतर तो विषय आपण विद्यार्थ्यांना सांगू शकतो. सिमिलरली जर टीचर्स काही सगळे पारंगत नसतात, जे पेरेंट्स आहे ते सगळ्या गोष्टीमध्ये पारंगत नसतात, एक विषय त्यांनी केलेला असतो, पण त्यांनी आता हे सगळा मल्टीडिसिप्लिनरीचा युग आहे आणि हे सगळं आता अवेलेबल आहे, आणि म्हणून त्यांनी ते समजा केलं तर मला अगदी निश्चित खात्री वाटते की घरचं तसं वातावरण होऊ शकेल. मी त्याच्याकरता तुम्हाला एक उदाहरण सांगेन की आमच्याकडे एक असे लेडीज होत्या की त्यांनी 12वी पास झालेल्या होत्या आणि त्यांच्या मुलीला त्यांनी पुढे शिकवण्याचं ठरवलं. आणि जेव्हा मुलगी अंडर ग्रॅज्युएशनमध्ये तिने ऍडमिशन घेतली तर यांनी पण त्याच्याबरोबर ऍडमिशन घेतली आणि मग त्या दोघी जणी एकत्र अभ्यास करायच्या, परीक्षा पण त्यांनी एकत्र अशा अभ्यास करून दिल्या आणि त्याच्यातनं एक छानसं घरात अभ्यासाचं वातावरण तयार झालं.
0: आणि कुठेतरी जनरेशन गॅप कमी व्हायला मदत होते.
1: म्हणजे आई फक्त नुसती खायला खायला पिणं द्यायला रागवायला असंच नाही, तर त्यांचं मैत्रीसारखं वातावरण होऊन त्यांनी एक चांगला अभ्यास करू शकला. मला असं घरोघरी आनंदाचं वातावरण होऊ शकतं.
0: मॅडम, या निमित्ताने जे विद्यार्थी करिअरच्या अजूनही संभ्रमात आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल?
1: हो, हे अगदी बरोबर आहे की त्याच्यामध्ये 2 भाग आहेत की काही लोक करिअरच्या संभ्रमात आहे म्हणजे एक तर त्यांनी आपलं जे विषय निवडलेला आहे तो त्यांच्या आवडीचा निवडलेला नाहीये आणि म्हणून त्यांना प्रश्न पडतो, अरे मी याच्यात कसं पुढे जावं, कारण की ती आवडच नाहीये. तर हा एक प्रश्न आहे. तेव्हा त्यांनी अजूनही म्हणजे जो काही त्याचा एज असेल त्याच्यामध्ये करिअर शिफ्ट करायला काही हरकत नाही. स्किल त्याचा एक माध्यम आहे. मेन जरी त्यांनी बदललं तरी त्याच्यामध्ये काही आवश्यक स्किल्स जोडले तर त्याला एक चांगला मार्ग मिळू शकतो. आणि ज्यांनी करिअर बरोबर निवडलं आहे पण तरी अडचणी येतात आहे त्याच्यामध्ये, जिथे जिथे अडचणी आहे, जसं आता कोणाला लिखाणामध्ये येत असेल, कोणाला बोलण्यामध्ये येत असेल, कोणाला आणखीन कुठल्या इश्यूशी जोडलं असेल, त्या त्या प्रमाणाचे त्यांनी जर कोर्सेस केले आणि आता सगळेच कोर्सेस अवेलेबल आहे आणि तेच आपण मॅक्सिमम घेणार आहोत, तर केलं तर त्यांना निश्चित एक कॉन्फिडन्स लेवल वाढेल आणि त्याचा फायदा होऊ शकेल.
0: आता शेवटी मला जाता जाता विचारायला आवडेल की या कोर्सेसमध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी नेमकं काय करायला हवं.
1: अगदी बरोबर आहे, विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त त्यांना माहिती मिळावी याच्याकरता मला वाटतं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. मग ते इथले टीचर्स आहे, प्रोफेसर्स आहे, डीन आहे, इनफॅक्ट मी म्हणेन की अकॅडमिक डायरेक्टरला कडे सुद्धा येऊन त्यांनी विचारणा केली तर आम्ही पण सांगू की हे कोर्सेस आम्ही किमान आपण सुरू केले की एका विभागाला एक कोर्स, पण त्याच्यामध्ये समजा कोणी दोन कोर्स केला तर चालेल, पण ही माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. म्हणून विद्यार्थ्यांनी पण स्वतः इनिशिएटिव्ह घ्यावा आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त जे माहिती घेऊन मला कोणतं सुटेबल आहे याच्याकरता ते गेले तर मला वाटतं केसी सोसायटी याच्या मदत करायला तयार राहील.
0: नक्कीच नक्कीच, खूप छान. आणखी एक शेवटचा प्रश्न की हे कोर्सेस जे असतील ते ऑनलाईन स्वरूपात की ऑफलाईन स्वरूपात असतील.
1: हा मुद्दा नेहमीच असतो. आता याच्यामध्ये आतापर्यंत जे 15 कोर्सेस केले ते 3 प्रकारचे आहे, एक ऑफलाईन होतं, एक ऑनलाईन होतं पूर्ण आणि तिसरं हायब्रिड मोडचं होतं. आता काही कोर्सेस आहे जे ऑनलाईन सहज शक्य आहे तर त्याला आम्ही ऑनलाईन मध्ये टाकलं. जसं बिझनेस इंग्लिश कम्युनिकेशन कोर्स जो होता त्याच्यानंतर एक जो पूर्णपणे ऑफलाईन होता तो सॉइल अँड वॉटर टेस्टिंग होता, कारण की तिथे जिथे त्यांना प्रॅक्टिकल प्रत्यक्ष करावं लागतं त्याला आपल्याला शक्यतो ऑफलाईन ठेवायला पाहिजे. आणि जिथे शक्य आहे तिथे आपण ऑनलाईन ठेवू शकतो आणि हायब्रिड पण ठेवू शकतो, त्यामुळे तिन्ही प्रकारचे राहतील असं मला सांगायला वाटतं.
0: खूप सुंदर पर्वणीच आहे विद्यार्थ्यांसाठी. खरंच शिक्षणासोबत कौशल्याची जोड मिळाली तर यशाचा मार्ग आणखी सोपा होतो. खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचा हा उपक्रम अनेक तरुणांच्या स्वप्नांना नवी दिशा देणारा ठरेल यात शंकाच नाही. मॅडम, आजच्या या खास संवादासाठी मनस्वी आभार.
1: खूप खूप धन्यवाद मॅडम.
0: धन्यवाद.

0: माझा रेडिओ, आपला रेडिओ, सगळ्यांचा रेडिओ,
1: श्रोतहो प्रसारणात यानंतर आपण ऐकणार आहोत कार्यक्रम वतन का राग. स्वराज संस्थान संचालनालय भोपाळ यांच्या सहकार्याने आम्ही हा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. ऐकूयात कार्यक्रम वतन का राग.

श्रोतेहो, आताच आपण वतन का राग हा कार्यक्रम ऐकलात. स्वराज संस्थान संचालनालय भोपाळ यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.

0: रसिक श्रोते हो नमस्कार, मी शालिनी केचे आपणा सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करीत आहे. मैत्रिणींनो, जीवनाच्या या गोधडीला तडजोडीचं ठिगळ लावायचं असतं आणि आयुष्य कसं हसत हसत जगायचं असतं. हारजीतचा लपंडाव हा चालूच असतो, जिंकण्याचा आनंद मनमुराद लुटायचा असतो, तर हरण्याचं शल्य मात्र काळजात बंदिस्त करायचं असतं आणि आयुष्य कसं हसत हसत जगायचं असतं. यशाची अवीटगोडी चाखायची असते तर अपयशाचं दुःख मात्र चुपचाप पचवायचं असतं. आयुष्यात काटे वेचायचे असतात, दुसऱ्यांची दुःख ओंजळीत घ्यावी आणि हळूवार मायेनं त्यावर फुंकर घालावी. आयुष्य हसत हसत जगावं आणि ते दुसऱ्यालाही जगू द्यावं हसत हसत. मैत्रिणींनो, माझ्या मते बिनपटाची चौकट या पुस्तकाचं वाचन प्रत्येक स्त्रीनं आवर्जून करावं, कारण बालवयात या पुस्तकाच्या लेखिकेनं अनंत अशा यातना दुःख सोसली की ज्याची आपण साधी कल्पना सुद्धा करू शकत नाही हो. आणि अशा या खडतर जीवनमार्गातून स्वबळावर स्वकष्टानं उभं राहून आज त्या आपलं यशस्वी जीवन जगताहेत. हे अनुभव मला वाटतं प्रत्येक स्त्रीनं आपल्या आयुष्यात जतन करून ठेवावेत आणि सर्वांनाच दुःखातही सुखाचा मार्ग दिसावा म्हणूनच आमचा हा छोटासा प्रयत्न. मैत्रिणींनो, चला तर मग ऐकूयात बिनपटाची चौकट या पुस्तकाचं क्रमशः वाचन. भाग पहिला,
1: अनाथांच्या संघर्षाचं सहज सोप चित्रण बिनपटाची चौकट. मानवतेचा गहिवरून टाकणारा स्पर्श बिनपटाची चौकट. लेखन इंदुमती जोंधळे. वाचन स्वर सीमा मोघे. निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केचे. बिनपटाची चौकट.
2: पृथ्वीराज चौहानानं जयचंद राठोडच्या संयोगितेला लग्न मंडपातून घोड्यावरून पळवून नेल्याचं आम्ही इतिहासात वाचलं होतं. तशाच पण थोड्याफार फरकानं माझ्या आईवडिलांच्या संदर्भात घडल्याची कथा आमच्या एका नातेवाईकानं मला सांगितली. माझा आजोळ अंबाजोगाई तालुक्यातलं देवळा हे गाव. तिथं माझ्या मामाच्या घरी मोठं देवस्थान आहे म्हणे. तिथं मोठी जत्रा भरते अजूनही. माझे मामा रंगनाथ ढोले आणि त्यांचे जीवलग मित्र साहेबराव जाधव एकमेकांसाठी जीव टाकणारे. दोघांची जात वेगळी, चालीरीती वेगळ्या, पण स्वभाव गुण सारखे असले म्हणजे मैत्री जमायला वेळ लागत नाही. दोघही स्वातंत्र्यासाठी भूमिगत राहून लढले. केव्हा तरी एकदा मामा पकडले गेले. ब्रिटिशांनी पकडलं म्हटल्यावर केव्हा सोडतील याचा नेम नव्हता. घरात बायका पोरं, लग्नाच्या दोन बहिणी, पुरुष माणूस एकच असल्याने घराची जबाबदारी साहेबरावावर येऊन पडली. घरात रोज पोथी वाचणं, त्याचा अर्थ सांगणं चालायचं. रंगनाथची जागा साहेबरावनी घेतली. मंदिरात सायंकाळची कामधाम आटोपून गावातली मंडळी पोथी ऐकायला येऊन बसायची. रंगनाथची लहान बहीण कमला, ती पण पोथी ऐकायला येऊन बसायची. साहेबराव अर्थ सांगायचे अगदी सरळ साध्या सोप्या भाषेत. साहेबरावचं रोज येणं जाणं होतच. त्यात रंगनाथ नसल्याने मित्राचं घर चालवायची जबाबदारी साहेबरावावरच येऊन पडली होती. आणि मग हळूहळू कमला आणि साहेबरावचा न कळतपणे एकमेकात जीव गुंतत गेला. खरं तर साहेबराव जातकुळीचे ब्राह्मण नसूनही सगळे संस्कार ब्राह्मणाचे होते. जानवही ते घालत होते. त्यातच ते दोन पोरांचे बाप होते, घरात बायको होती. साहेबरावची शरीर यष्टी कमावलेली होती. पिळदार शरीर, काळा सावळा रंग, जाड जाड लांब मिशा, देखणं रुबाबदार व्यक्तिमत्व कुठल्याही तरुण पोरीला आकर्षून घेणारं होतं. हेच कदाचित कमलाच्या बाबतीत घडलं असावं. सर्व माहीत असूनही तिनं साहेबरावशी लग्न करायचं ठरवलं. या दोघांची वागणूक कमलाच्या भाऊजाईच्या नजरेतून सुटली नाही. कमलाचा भाऊ तर दूर तुरुंगात, साहेबरावच्या मागेही घरात बरेच पाश. मग या दोघांनी एके सायंकाळी पोथी पुराण संपल्यावर गावात सामसून झाल्यावर पळून जायचं ठरवलं. कमलाने साहेबरावचेच कपडे घातले, धोतर नेसलं, डोईवर फेटा बांधला, पायात जोडे घातले. जणू झाशीच्या राणीचाच अवतार. झाशीची राणी स्वातंत्र्यासाठी पाठीवर पोर घेऊन लढली, तर ही बया स्वतःच्या प्रेमाखातर भाऊ भाऊजळ सर्वांना सोडून होणाऱ्या जीवाभावाच्या साथीदाराबरोबर निघाली. साहेबरावही तयारच होता. मारुतीच्या पाराच्या पलीकडे घोडा उभाच होता. साहेबरावनी कमलाला घोड्यावर खेचलं. रिकीबीत पाय ठेवताना पाय निसटला, पायातला जोडा खाली पडला. साहेबराव म्हणाला, पडू दे, चल लवकर, कुणी पाहिल. आणि रातोरात दोघांनी गाव सोडला. त्यानंतर ते कुठं गेले, कुठं राहिले, कसे राहिले हे कोणाकडून कधी कळलं नाही. साहेबरावनी म्हणजे माझ्या वडिलांनी ही गोष्ट कधी सांगितलीही नाही. आमच्या गाववाल्या आजी सांगतात,
3: तुझ्या आईला मी मांडीवर खेळवलं ग, फार देखणी होती, हुशार होती.
2: आणि मला वाटतं म्हणूनच कदाचित आमचे वडील तिच्यावर भाळले असावेत. खरं तर त्यांनी त्यांच्या मित्राचा रंगनाथचा विश्वासघात केला होता, त्यामुळेच त्यांचं दोघांचं शेवटपर्यंत हाडवैर कायम राहिलं. माझ्या मामांनी तर ठणकावून सांगितलं, कमला ज्या दिवशी माझ्या घरातून गेली त्याच दिवशी मला ती मेली. आणि खरोखरच त्यांनी शेवटपर्यंत तिचं तोंड पाहिलं नाही. माझे वडील सातवी शिकलेले, हाडाचे शिक्षक, त्यांचं हस्ताक्षरही खूप सुंदर होतं. बर्दापूर या गावापासून काही मैलांवर असलेल्या मोरवड या गावी त्यांनी शाळा काढली. अर्थात हे त्यांनीच मी मोठी झाल्यावर मला सांगितलं. माझी आईही शिकलेली होती, दोघांनीही त्या गावात ज्ञानदानाचं कार्य सुरू केलं. गावात त्यांना सर्वजण गुरुजी म्हणायचे, खूप मान होता त्यांना. माझ्या आईशी लग्न केल्यापासून ते आपल्या पहिल्या बायकोकडे कधीही गेले नाहीत, तीही आली नाही. या दोघांचा मात्र एकमेकात खूपच जीव होता. तसा प्रत्येक नवरा बायकोचा असतोच असं नाही, पण वडिलांनी तिला कधी एकटं वाटू दिलं नाही. माझ्या अगोदर म्हणे जुळी भावंड झाली, ती काही वाचली नाहीत. त्यानंतर माझा जन्म, पोरगी आणि बापाची लाडकी नाही असं कधी कुठल्या घरात झालंय? वडिलांनी म्हणजे आमच्या अण्णांनी माझे तर लाड केलेच, पण माझ्या नंतरची माझी भावंड श्रीराम आणि रमेशही तितकीच लाडकी होती. मला अगदी अंधुक अंधुक आठवत. आमचं घर खूप उंचावर होत, गडीवर 20-25 पायऱ्या चढून वर जावं लागायचं. एक मोठा दरवाजा म्हणजे नुसते चौकट, त्याला पट नव्हते. डाव्या बाजूला एक खोली, उजव्या बाजूला छोटस स्वयंपाकघर. चौकटीतून आत आलं की समोर दोन खोल्या, आतल्या एका खोलीलाच फक्त दरवाजा होता, बाकी सगळं घर उघडच. रात्रीच्या वेळी फक्त मुख्य दरवाजावर पडदा टाकायचा. 4-6 पायऱ्या खाली उतरून डाव्या बाजूला ऐसपैस ओटा आणि कोपऱ्यात धाणी. तिथं मोठमोठी एरंडाची झाडं वाढलेली, त्याच्या पुढे धाणीच्या पाण्याचे ओघळ जाऊन जाऊन पाणी तुंबून त्यात वाढलेली अळूची पानं. त्याच्या पलीकडे खूप मोठी रिकामी जागा, भरपूर गवत वाढलेलं. त्याच्या एका कोपऱ्यात गाई म्हशींचा गोठा. वडील सकाळी सकाळी गाईचं दूध चरबीत काढून झाकून ठेवायचे. धाडीच्या कोपऱ्यातल्या वतुलात पाणी तापलेलं असायचं. आई भराभर आंघोळी घालून घ्यायची आणि वडील स्वच्छ टॉवेलनी एकेकाचं अंग पुसून आदल्या दिवशी नीट खडी घालून ठेवलेले कपडे आम्हाला घालायचे, चटई टाकायचे. त्यावर आम्ही तिघांनी हाताची घडी घालून बसायचं आणि उभा पेला भरून ते धारोष्ण दूध प्यायला लावायचे. मग माझ्या आणि श्रीरामाच्या हातात पाटी पेन्सिल देऊन म्हणायचे, काढा उजळणी. उजळणी पूर्ण पाठ केल्याशिवाय जेवण मिळायचं नाही. त्यांनी सांगितलेला पाढा त्या दिवशी पाठ नाही झाला तर आम्हा दोघांनाही घराच्या विरुद्ध कोपऱ्यात भिंतीकडे तोंड फिरवून उभं करायचे. जोपर्यंत पाढा पाठ होत नाही तोपर्यंत तिथून हलायचं नाही. जेवढे प्रेमळ तेवढेच रागीट शिस्तीचे. तरीही इतर गुणांपेक्षा राग हा जरा जास्तच होता. फार पटकन संतापत असत. दुपारी जेवल्यानंतर ते जर झोपलेले असतील, त्यांच्याकडे त्यावेळेस कुणी आलं किंवा उठवायची वेळ आली तर जो कुणी उठवेल त्याला एक थापड खावीच लागे. म्हणजे मी किंवा श्रीरामच, रमेश तर फारच लहान होता. त्याच्या पाठीवर पुन्हा एक मुलगी झाली. आम्हा भावंडांमध्ये दीड दीड दोन दोन वर्षांचाच फरक असेल, पण आता आम्ही चौघं भावंड झालो होतो. शाळा चालवून पैसा काही मिळत नव्हता. मग अण्णांनी किराणा दुकान घातलं. दुकानचं काम आई पाहायची, शाळा वडील चालवायचे. गाई गुरं गुराखी येऊन चरायला घेऊन जायचा. नामाधोबी सकाळी चार पखाली पाणी आणून रांजण भरून घ्यायचा. प्यायचं पाणी तेवढं वडील घेऊन यायचे सोहळ्यात. आईचं भलतंच सोहळं, ब्राह्मण असल्यानं, त्या संस्कारात वाढल्यानं वडीलही मराठा पण विसरून सोळा बामण झाले होते. दुकानाला लागणारा आठवडाभरचा माल ते स्वतःच बर्दापूरला जाऊन गाडी भरून आणायचे. आई दुकान सांभाळायची. दुकानावर येणारी गावातली कित्येक माणसं, कित्येक जातीधर्माची स्त्री पुरुष मुलं बाळं, त्यांच्याशी देवाणघेवाण बोलणं चालणं भागच पडायचं. आणि मग वडिलांचा पारा चढे. तू त्या गृहस्थाशी का बोललीस? ती बाई काय सांगत होती? आता यावर आई काय सांगणार की त्यांचा पारा चढायचा. कापट स्वभावामुळे दोघांचे खटके उडू लागले. सुखानं चाललेल्या संसारात या दुकानानं खर पार बदलून गेलं. आई म्हणायची, तुम्ही नोकर ठेवा, मी दुकानावर बसत नाही. पण त्या नोकरावर तरी विश्वास ठेवायला पाहिजे ना, त्याचा काय भरोसा? नोकरही नको आणि दुकानही बघू नको. हळूहळू दुकान बंद पडू लागलं. डोक्यावर कर्ज वाढलं. तसा त्यांचा संतापही अधिकच वाढला. संतापाबाईच क्षणिक राग नि भीक माग म्हणतात ते काही खोट नाही. असाच एकदा आईला आदल्या दिवशीचा एकादशीचा उपवास होता. आज द्वादशी म्हणून आई लवकरच उठली होती. सर्वांच्या आंघोळी पांघोळी आटोपल्या होत्या. द्वादशीच्या दिवशी ती हमखास डोक्यावरून न्हायची. डोक्याच्या केसाला टॉवेल किंवा पातळ कापड स्वयंपाक होईपर्यंत तसंच बांधलेलं असायचं. आजही तिचे तसेच केस ओले होते. चुलीच्या आवेल्यात तुरडाळ शिजत होती. चुलीवर भात रटरटत होता. कणिक तिमली होती. लहान बहीण रडायला लागली म्हणून आईनं हात धुतला. तिला ती पाजू लागली. इतक्यात दुकानावर कुणीतरी गिराईक आलं. पुरुष माणूसच असावा तो. आई म्हणाली, दुकान बंद केलंय, काही मिळणार नाही. पण पण तो अगदी आजीजी करू लागल्यावर त्याची दया येऊन तिने लहानीला पाजायचं सोडलं, खाली दुपट्यावर टाकलं. दुकानची एक फळी उघडली. तो माणूस म्हणाला, बाई पैसे 2 दिवसानंतर आणून देतो, लई नडीत आहे. आईला त्याची कीव आली. ठीक आहे म्हणाली. इतक्यात बाहेरून वडील घरात आले. आई दुकान बंदच करत होती, तोच त्यांनी विचारलं, दुकान का उघडलंस, काय सामान दिलंस, किती पैसे घेतलेस, कुठे आहेत ते पैसे? आई आई कप्पच, कारण वडिलांच्या आज्ञेचा तिनं भंग केला होता. ती गप्प राहिली. पुन्हा त्यात दुसरी चूक म्हणजे माझे पैसेही घेतले नाहीत. अण्णांचा संताप वाढला. आई आई गप्प कोपऱ्यात उभीच होती. संतापानं अण्णांचे डोळे लाल भडक्क झाले, हाताच्या मुठी वळल्या. त्यांनी कोपऱ्यात असलेल्या मोठ्या जात्याचा जाडजूड खुंटा उपटला आणि दांडकन पाठीत खातला, दुसरा पुन्हा डोक्यात आणला. त्याबरोबर आई फोवळ येऊन थाडकन खाली कोसळली. पलीकडून भलं मोठं एक दगडी जात होत, त्यावरच तिचं डोकं आपटलं. तिनं फक्त एकदाच म्हटलं. जात्याच्या बाजूनी रक्ताचा पाठ वाहू लागला. हे सगळं पाहून आम्ही भावंड भयभीत झालो. मी धावतच आई म्हणून तिच्या अंगावर पडले. सगळीकडे पसरलेलं रक्त पाहिलं. आईच्या ओल्या केसातलं फडक लाल भडक्क होऊन खाली पडलेलं होत. सगळे केस रक्तानं माखलेले होते. चेहराही भयंकर कसा तरी दिसत होता. मान वाकडी लोळी पांगळी झाल्यासारखी वाटत होती. मी मोठ्यांदी हंबरडा फोडला. बरोबर दोन्ही भावंडही जोर जोरात ओरडली. शेजारी पाजारी धावून आले. अण्णांनी खुंटा फेकून दिला. ते चरवी भर पाणी ठसा ठसा प्याले. आम्हाला चौघांना पोटाशी घेतलं आणि धाय मोकलून रडायला लागले. हे काय झालं बाळांनो, हे काय झालं? संपलं सार. माझी ही 4 पाखर 4 दिशांना पांगतील. क्षणात त्यांना त्यांचा आणि आमचा भविष्य काळ समोर दिसला असावा. हा हा म्हणता सगळा गाव गोळा झाला. अण्णांनी आम्हा चौघांना त्यावेळी जवळ घेतलं. शेवटचं खेळ. त्यानंतर ते स्वतःहून पोलीस स्टेशन मध्ये गेले. इकडे आईला बैलगाडीत खालून अंबाजोगाईच्या दवाखान्यात नेलं. तिथं गेल्यावर म्हणे 4-5 दिवसानंतर तिचा प्राण गेला. पण आम्हाला आमची आई त्यानंतर कधी पुन्हा दिसलीच नाही. छोटीला तिनं अर्धवटच पास्ता सोडला. चुलीवरचा वरण भात करपून त्याचा पार कोळसा झाला होता. आई गेली. वडील पोलीस कस्टडीत.
0: आताच आपण बिन पटाची चौकट या पुस्तकाचं क्रमशः वाचन ऐकलं. भाग पहिला. लेखिका इंदुमती जोंधळे, वाचक स्वर सीमा मोघे आणि सादरकर्त्या शालिनी केचे. रसिक श्रोते हो, पुन्हा भेटणार आहोतच. तोपर्यंत मी शालिनी केचे आपणा सर्व रसिकांचा निरोप घेत आहे. नमस्कार.
4: श्रोतेहो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.
0: रसिक श्रोतेहो नमस्कार. मी शालिनी केचे आपणा सर्व रसिकांचं मनपूर्वक स्वागत करीत आहे. आयुष्यात पुढे येणारा क्षण हा कसा असतो, कसा आहे हे आपल्याला माहिती नसतं, हो ना? आणि म्हणूनच येणाऱ्या प्रत्येक क्षणांची वाट बघत आपल्या आयुष्यात दुःख असतानाही आयुष्याची अवीट गोडी टिकून असते. श्रोते हो, बिनपटाची चौकट या इंदुमती जोंधळे लिखित आत्मकथनाचं क्रमशः वाचन ऐकत आहात. आपण भाग पहिला ऐकलात. यात लेखिकेच्या आईचा मृत्यू आणि पोलिसांनी वडिलांना केलेली अटक. आता पुढे ऐकूयात भाग दुसरा.

एखादा दगड गोटा तर पडणार नाही ना याची काळजी घेत पुढे पुढे जात होते. सवयीनं ती भिंत आणि त्यावरून चालणं पाठ झालं होतं. पुढं भिंतीच्या दुसऱ्या टोकाला धनगरांच्या शेळ्या मेंढ्यांचा कोंडवाडा होता. उठत बसत अंदाजानीच बरोबर दरवाजापाशी आले. दरवाजा नेहमीप्रमाणे बंद होता, पण त्या बंद दरवाजातून आत कसं जायचं याची अटकळ मलाच माहीत होती. त्या दरवाजाची हलकीच एक फळी मी काढून अंग तिरप करून त्या छोट्याशा जागेतून आत प्रवेश घेत असे. हातात एक दुधासाठी भांड, ते घेऊन बसत बसतच शेळ्या मेंढ्यांची थानं शोधत असे. अगदी उग्र खाणेरडा असा दर्प येई. शेळ्या मेंढ्यांच्या लेंड्यांचा मुताचा वास आरपार डोक्यात जाई. पण आता त्याचीही सवय झाली होती. मुतात लेंड्यात पाय भरे परकरे भरत असे, पण त्याची पर्वा नव्हती. महत्वाचं होतं भांडभर दूध कसं मिळेल. एकेका मेंढीची व शेळीची थानं चाचपायची. तशा अंधारात भांड खाली धरून चळचळा दूध पिळायचं. शेळीनं मागचे पाय झटकले की मी भांड्यासह उताणीच, पण असं फार वेळा घडायचं नाही. बिचाऱ्या त्या मुक्या जीवांना सुद्धा माझी दया येत असावी. त्या अगदी शांत उभं राहून चांगलं भांडभर दूध काढू देत. बोट लावून चाचपायचं भांड भरलं का. मनात काय यायचं माहीत नाही, ते गरम गरम धारोष्ण भांडभर दूध माझ्याच पोटात. आणि मग मात्र नंतर रडू यायचं. हे आपण काय केलं. आपण तर आपल्या मुन्नीसाठी, छोट्या बहिणीसाठी, आई विना पोरक्या पोरीसाठी, जिला खरोखरच दुधाची आवश्यकता आहे तिच्यासाठी इथवर आलोत. आई गेली आणि आमची बाळसेदार गुबगुबीत 6 महिन्याची मुन्नी पार सुकून गेली. हातापायाच्या निव्वळ काळ्या झाल्या होत्या, पोट मोठं झालं होतं. ती अगदी मुडदूस झालेल्या रोग्यासारखी दिसत होती. रडायची शक्ती आता तिच्यात उरली नव्हती. निव्वळ हाडाचा सापळा. तिच्याबरोबर आम्हा मोठ्या भावंडांचीही तीच गत झाली होती. पोटभर पोटात अन्न गेल्याचं आठवत नव्हतं. मग पोटात पडलेली आग भांडभर दुधानं शांत व्हायची. पण मग मुन्नी आठवायची. पुन्हा दुसऱ्या शेळीचं दूध पिळून घ्यायचं. आता परतणार. इतक्यात शेळ्या मेंढ्यांच्या कळपात हिंडणारा शिकारी कुत्रा जवळ येत असल्याचा फास व्हायचा. कुठं लचका तोडेल आणि रक्तबंबाळ करून फाडून टाकेल याच भीतीनं भरकरत लघवी होऊन जायची. थरथर कापतच मान खाली घालून एखाद्या गलेलठ्ठ मेंढीच्या पोटाशी हातपाय दुमडून श्वास रोखून बसायची दूध सांभाळत. पण देव गरिबाचा पाठीरा खासतो म्हणतात. त्या मुक्या बिचाऱ्या शेळ्या मेंढ्या मला त्यांच्या पोटाशी आश्रय देत. कुत्रा इकडून तिकडून फिरून पुन्हा दूरवर निघून जायचा. इतका वेळ श्वास रोखून बसलेली मी या भीतीमुळे सांडलं लवणलेलं दूध पुन्हा थोडं काढून घ्यायची आणि आल्या पावली

आणि लगेच झोपायची. मध्ये पुन्हा जागी झाली, रडाय लागली की राग यायचा. पुन्हा राहिलेलं दूध तिच्या तोंडात ओतायचं. दिवसभर काम करून मी थकलेली असायची. डोळे पेंगायचे, तिला दुपट्यात गुंडाळायचं, पोटाशी घ्यायचं. हळूहळू थोपटत थोपटत दोघीही झोपी जायचो. सण ते माझं लेकरू होत आणि मी 8 वर्षांची तिची आई होऊन तिला झोपवत होते. माझी आई वारली त्यावेळी मी नेमकी किती वर्षांची होते हे निश्चित माहीत नव्हतं, पण सगळं कळत होत. वेळ प्रसंग आले म्हणजे अकालीच मुलं शहाणी होतात. तसंच आम्हा भावंडांचं झालं. आम्ही 4 भावंड, सर्वात मी मोठी, मग श्रीराम, नंतर रमेश आणि सर्वात लहान ही 6-8 महिन्यांची मुन्नी. एखादं सुखी कुटुंब असावं तसं आमचं छान चाललं होतं. खूप नाही पण आम्ही लाडात वाढत होतो, कशाची कमी नव्हती. पण नियतीला आमच्या आईबाबांचं आमचं सुख कदाचित पाहावलं नसेल. आणि तिनं आमची धूळधाण उडवली. अण्णा जाण्याआधी एवढंच म्हणाले, माझ्या पाखरांनो संपलं आता, आपण सारे 4 दिशांना पांगणार. दुःखानं पश्चातापानं काळा ठिक्कर पडलेला त्यांचा चेहरा मला आजही समोर दिसतोय. इकडे आमच्या आतेभावांना आमची मायादया आली. एक एक करत सर्व सामान सुमान त्यांनी त्यांच्या घरी आणलं. जनावरही त्यांच्या दावणीला आली. आम्हीही दुसऱ्या दावणीला बांधले गेलो, मूकपणे सर्वस्व हरवून अर्धपोटी उघडे लागले. सगळंच आता पार बदललेलं होत. आम्ही त्यांच्या घरात मजूर होतो, पडेल ती कामं करायची. झाडझूड, धुणभांडी, जनावरांचं शेणमूत काढणं, गोठा साफ करणं, नदीवर जाऊन पाणी आणणं. अशीच एका सकाळी घागर घेऊन नदीवर गेले. आप्पा आणि आतेभावाच्या घरात येऊन 1 महिना झाला असे, पण आम्हाला तो वर्षानुवर्षांसारखा वाटत होता. प्रथमच मी त्या दिवशी पाण्याच्या निमित्ताने बाहेर पडले. शेजारच्या गावातल्या बाया नदीवर पाण्यासाठी येत होत्या. आमची कथा गावभर झाली होती. बाया बापड्या माझ्याकडे बघून म्हणत होत्या, काय ग माय लेकरावर पाळी आली, माय गेली मरून आणि बाप बसला थंडगार जेलाची हवा खात. त्यांचं बोलणं पाणी भरता भरता ऐकलं आणि मला रडूच कोसळलं. नदीच्या पाण्याबरोबर माझ्या डोळ्यांचं पाणी वाहतच होत. मी तशीच घरी आले. दोन्ही भावंडांना दोन्ही बाजूला घेऊन तिघही रडत होतो. एकमेकांचं व्यर्थ सांत्वन करत होतो. घरातलं एकही मोठं माणूस पुढं आलं नाही का रडता म्हणून विचारलं नाही. आमच्या अगोदर बहुतेकांना घरात ही बातमी माहीत असावी, पण आम्हाला कोणीही सांगितलं नाही. आप्पाच कसे पुढे आले माहीत नाही. तेच तेवढं म्हणाले, बस पुरे झाले आता, चला चला चहा पाणी घ्या. आणि आम्हाला अधिकच हुंदके येत होते. आई गेली किंवा वडिलांना शिक्षा झाली म्हणून नव्हे, तर आता आपलं पुढं कसं होणार म्हणून.

0: या छोट्या रमेशचं, या तान्या मुन्नीचं काय होईल? मी कसं सांभाळू यांना? कसं आणि कुठून खायला घालू? एक ना एक चिंताच चिंता। आमचं मरण मला समोर दिसत होत, मृत्यू बिभत्स हसून हसून आमच्याकडे बघत होता। आम्ही मात्र हताश निराश पूर्ण गळून गेलो होतो। वडिलांना शिक्षा झाली 20 वर्षांची, जन्मठेपेची, सक्त मजुरीची। आमची ही अवस्था त्यांच्यापेक्षा फार निराळी नव्हती। त्यांना तरी 2 वेळेला ओलं सुकं कसं तरी खायला मिळत असेल, पण आम्हाला इकडं वेळेत तर नाहीच, पण जे काही शिळपाकं मिळत होतं त्यातही पोट भरत नव्हतं। लहानी मुन्नी तर कायम उपाशीच। मी आता कुठून आणणार तिच्यासाठी दूध? वडील म्हणजे आमचे अण्णा आते भावांना वारंवार पत्र टाकत, माझ्या मुलांचा चांगला सांभाळ करा, माझं जे जे आहे ते तुमचं समजा, घेऊन टाका, पण माझ्या लेकरांची आबाळ करू नका। फुलांसारखं जपलं होतं मी माझ्या पोरांना, पण मला काय कुठून अवधास आठवली आणि घडू नये ते घडलं। मी तुमचे जन्मभर उपकार विसरणार नाही। अण्णांची अशी खूप पत्र येत, पण ते आम्हाला काही कळू देत नसत। आम्ही चौघही भावंड आता आते भाऊ त्यांच्या बायका यांच्या जाचात सापडलो होतो। श्रीरामला लहानपणी लाडानं बाबू म्हणत, तो उठून पहाटे शेण धरायला जायचा। मी आणि आप्पांची मुलगी शकू जात्यावर दळण दळायचो। ती माझ्यापेक्षा मोठी होती, बिचारीला तिलाही सावत्र आई होती, आप्पांचीही दुसरी बायको, दोघेही कामं करत नसत। मग मी आणि शकी घरातली सगळी कामं, दळण निवडणं टिपणं स्वयंपाक पाणी करत असू। ती मला पहाटेच उठून जात्यावर बसवायची, जातं खूप मोठं, हात पुरायचं नाही, डुंगण उचलू उचलू दळायचं, पण 4-5 किलो दळण दळल्याशिवाय सुटका नसायची। झोप यायची, खुंट्यावर पडायची, शकी चिमटे घ्यायची, कधी कधी छान छान गाणी म्हणून माझी झोपही उडवायची, पण आम्ही नेटानं दळण संपवायचो। बारकी मुन्नी उठली की तिला बाजूला झोपून दळण दळायचो, बाबूला टोपलं घेऊन शेण धरायला जावं लागायचं। या आधी कधी टोपली धरायची माहिती नव्हती, ती आता शेण भरून डोक्यावरून आणावी लागायची। तो हळूच माझ्याजवळ येऊन म्हणायचा, ताई थंडी वाजती अग, पांघरायला तर दे। खरं तर आमच्या आईनं आमच्या प्रत्येकासाठी विणलेली सुंदर स्वेटर्स होती, पण या लोकांनी कुठं गायब केली होती माहीत नाही। चांगले चांगले कपडे सामान सुमान दागदागिने काही काही आम्हाला पुन्हा दिसलंच नाही। बाबूला एका सदरा चड्डीवर बाहेर जावं लागे, थंडीत कुडकुडत, जरा उजेड पडायला लागला की तो बाहेर पडायचा। जनावरही गोठ्यातून सुटलेली असायची, भराभर तो ताजं शेण धरून आणायचा, पण एकदा कसं काय कोण जाणे, झोपेत शेण म्हणून माणसाचीच खाण शेणाबरोबर उचलून आणली। शकी जेव्हा गोवऱ्या थापायला लागली तेव्हा तिनं ते पाहिलं आणि चुलत्याला, भाऊंनी बाबूला ढोरासारखं बदड बदड बदडलं, जनावराच्या शेणापायी माझ्या भावाला जनावरासारखं मारलं होतं। पण मी किंवा तो काहीही करू शकत नव्हतो। मुकाट्यानं जनावरासारखं सगळं सहन करत होतो। पुढं 2-3 महिन्यानंतर मला अप्पा अंबाजोगाईला घेऊन आले। तिथं एका हॉटेलात आम्ही शेवचिवडा खाल्ला, चहा घेतला। कित्येक दिवसानंतर खमंग पदार्थ मिळाला होता, तो भराभर संपवला। आमच्या बरोबर गावच्या 2-3 बायाही होत्या। समोरच्या टेबलावर एक माणूस चहा पीत बसलेला होता, तो सारखा माझ्याकडे पाहत होता, डोळ्यात पाणी आलं की धोतरानं पुसत होता। मला वाटलं असेल कोणीतरी, आपल्याला काय त्याचं। माझं आपलं शेवचिवडा खाणं चालूच होतं। माझ्याजवळ बसलेल्या आप्पांना माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाले, पोरी, तो माणूस माहिती आहे का कोण आहे तो? अगं येडे, तुझा सख्खा मामा आहे की तो? मामा आहे ग तुझा? मी त्या अगोदर कधी मामाला पाहिलं नव्हतं. मामा आहे म्हणून मला माहिती नव्हतं, पण तेव्हा सारखं वाटत होतं की तो माणूस माझ्याकडे बघून का रडत असावा. आमच्याबद्दल प्रेम जिव्हाळा वाटला म्हणून, आम्ही अनाथ पोरके झाले म्हणून, की त्याची बहीण गेली म्हणून. आप्पा आणि आम्ही सर्वजण हॉटेलातून बाहेर पडलो, चालायला लागलो. माझं सगळं लक्ष आता मामांवर होतं, तेही माझ्याकडे बघतच होते. त्यांनी हातानेच खून करून मला बोलावलं. मी पळतच त्यांच्याकडे गेले. त्यांनी प्रेमाने मला जवळ घेतलं, पाठीवरून मायेनं हात फिरवला. कितीतरी दिवसांनंतर आज प्रथमच मायेचा हात पाठीवरून फिरत होता. लगेच मी त्यांना विचारलं, मामा, माझे अण्णा मला आता कुठं भेटतील? आपण त्यांच्याकडेच चाललोत ना? हो बाळे, तुझ्या अण्णांना आपण भेटायला जाऊया, पण तू आधी मला सांग, तुझी आई तुला आवडत होती की नाही? मी म्हणाले, हो, आवडत होती माझी आई. मग आता तू एक काम करायचं, शहाणी मुलगी ना तू, खरं खरं सांगायचं. तुला कुणी विचारलं तर खरंच सांगायचं, तुझ्या अण्णांनीच तुझ्या आईला मारली म्हणून. मी हो म्हटलं. असे सांगितल्यावर मामांनी मला पुडाभर खाऊ दिला आणि हात सोडून ते निघून गेले. ते पुन्हा कधी दिसलेच नाहीत अगदी आजपर्यंत. त्यांना भेटावं अशी ही आंतरिक इच्छा कधी झालीच नाही. आम्ही एका प्रशस्त आवारात आणि मोठमोठ्या इमारतींच्या मध्ये बसलेलो होतो. दोन पोलीस आमच्याकडे आले. त्यांनी आप्पांना विचारलं, हीच का ती मुलगी? मी घाबरून गेले. मी काय गुन्हा केला? माझ्या अण्णांना पोलीस घेऊन जाताना मी पाहिलं होतं, आणि आता मला हे का नेत आहेत? पण हे पोलीस प्रेमळ होते. एकानी माझ्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला, एकानी गोळ्या खायला दिल्या. माझं बोट धरून ते एका मला मोठ्या पांढऱ्या शुभ्र इमारतीत घेऊन गेले. तुला तुझ्या बाबांना भेटायचंय ना, तिकडंच नेत आहोत आम्ही तुला. पण तू सांग, तुला खायला काय काय आवडतं? मग त्यांनी होऊनच पेढे, चिवडा, गोळ्या, बिस्किटाचे पुढे माझ्यासमोर ठेवले. मला वाटलं, वा, किती छान, इथंच राहायला मिळावं. पण मग आपल्या भावांचं काय? त्या दोन पोलिसांनी मला एका मोठ्या प्रशस्त हवेशीर खोलीत नेलं. तिथं त्यांच्याही पेक्षा मोठे साहेब लोक बसलेले होते. एकानी जवळ बोलावलं, पाठीवरून हात फिरवला, नावगाव विचारलं. हे सगळे लोक माझ्याशी इतकं गोड गोड का वागतायत? मी मागेल ते खायला देतात, हे कशासाठी करतायत सगळं? आणि मग त्यांनी मला हळूहळू प्रश्न विचारायला सुरुवात केली. तुझं नाव, गाव, वडिलांचं, आईचं, बहीण भावांचं, सगळ्यांची नावं विचारली. मी सगळी उत्तरं बिनतोड दिली. मग आईबाबांचं भांडण होत होतं का? त्यांनी आईला कसं मारलं? ती खाली कशी पडली? किंचाळली का? ओरडली? मग वडिलांनी आम्हाला कसं जवळ घेतलं? अगदी संपूर्ण जसं जसं आठवत होतं तसं तसं सांगितलं. हे सगळं दुसरा साहेब फटाफटा लिहून घेत होता हेही पाहिलं. पण मला हे काय कशासाठी चाललंय काही समजत नव्हतं. शेवटी मोठे साहेब म्हणाले, बाळे, उद्या हे सर्व कोर्टात मोठ्या साहेबांसमोर न घाबरता सांगायचं बरं. तुझे वडीलही तिथं तुला भेटतील. तुझे बाकी सर्व नातेवाईकही तिथं असतील. असं म्हणून आप्पांजवळ मला आणून सोडलं. त्या रात्री ज्यांच्याकडे मुक्काम होता त्यांच्याकडे पिठलं भाकरी खाल्ली. त्याला आमची कथा कळलीच होती. तो बराच वयस्कर होता. तो म्हणाला, हे बघा नारायणा, अरे जे झालं ते झालं. पोरांची माय गेली, बापाला कशाला रे आता अडकवताय. त्याच तर पोरासनी सुख भेटू दे की या पोरीची साक्ष महत्वाची ठरणार आहे. तेव्हा आज तिनं जे सांगितलं ते सांगितलं, पण उद्या अख्ख्या कोर्टामोर खरं सांगता कामा नये. तिला रातोरात खोटं बोलायला शिकवा. ती तसंच बोलल. तिचं नशीब चांगलं असल तर तिच्या जबानीवरच बाप सुटल. त्या रातोरात मला त्यांनी बरंच काही शिकवलं. दुसऱ्या दिवशी सकाळी 10:30 आम्ही भल्या मोठ्या कोर्टासमोर येऊन एका झाडाखाली बसलो. माझं लक्ष सगळीकडे फिरफिरत होतं. कुठं माझे अण्णा दिसतात का? इतक्या दूरवर एका फाटकातून पोलिसांबरोबर मला माझे अण्णा येताना दिसले. ते काही धोतर फेट्यात नव्हते, तर अर्धी पांढरी काड्याकाड्याची चड्डी, अर्धा शर्ट, पांढरी टोपी. मी तशातही त्यांना बरोबर ओळखलं होतं. धावतच वाऱ्यासारखी जाऊन त्यांना बिलकले, अण्णा अण्णा अण्णा. नुसती रडतच होते. अण्णा अण्णा घरी चला, बाबू रमेश सारखी आठवण काढतात. अण्णा आम्हाला तिथं नका ठेवू, कुठेही ठेवा. अण्णा अण्णा नाही तर तुमच्या बरोबर न्या. माझा आक्रोश चालू होता. एका पोलिसानं बळच बाजूला उठलं, अप्पांच्या हवाली केलं. इथंही अप्पा तेच सांगत होते, तुला तुझ्या अण्णांबरोबर राहायचं ना, मग रात्री सांगितलं तसंच सांगायचं, म्हणजे ते लवकर सुटतील. बरोबर 11 टोल पडले. सगळं कोर्ट माणसांनी गच्च भरलेलं होतं. न्यायाधीश, जज, अन्य सगळे जमले होते. एका पिंजऱ्यात बेड्या घातलेले अण्णा उभे होते. मला दुसऱ्या पिंजऱ्यात उभं केलं होतं. एक एक प्रश्न विचारत होते. मुली, तुझं संपूर्ण नाव काय? इंदू साहेबराव जाधव. हे तुझे वडील आहेत का? हो. यांनीच तुझ्या आईला मारलं का? मला माहीत नाही. असं उत्तर देताच पोलीस आणि इतर न्यायाधीश एकमेकांकडे पाहू लागले. त्यांनी मला पुन्हा दरडावून विचारलं, हे तू तुझ्या आईला मारताना पाहिलंस का?
1: नाही.
0: तू कुठं गेली होतीस त्यावेळी?
1: छोट्या बहिणीला घेऊन बाहेर गेले होते.
0: तू हे सांगतेस ते खरं आहे का?
1: हो.
0: मग काल जे सांगितलं तेही खरंच का की आजचं खोटं?
1: मी काल खोटं सांगितलं. मला त्या साहेबाची भीती वाटली म्हणून मी भिऊन खोटं बोलले.
0: मग तुला केव्हा कळलं तुझ्या आईला मारलं ते?
1: लहान बहीण रडायला लागली. छोटा भाऊ पण घरातून रडत रडतच बाहेर आला आणि सांगायला लागला की आपली आई पडली, तिचं डोकं फुटलंय. मग मी खरी गेले तेव्हा मला माहीत झालं.
0: ते जितक्या खोचकपणे प्रश्न विचारत होते त्याला मी निर्भयपणे अचूक उत्तरं देत होते. अण्णा त्या दूरच्या पिंजऱ्यातून माझ्याकडे पाहत होते, डोळे पुसत होते. आपले अण्णा आता आता आपण पोलिसांना असं सांगितल्यानी लवकरच घरी येणार म्हणून मी मात्र खूपच खुशीत होते.
2: बिनपटाची चौकट इंदुमती जोंधळे लिखित आत्मकथनाचं क्रमशः वाचन भाग दुसरा आपण ऐकलात. वाचनस्वर सीमा मोघे. मी शालिनी केचे आपणा सर्व रसिकांचा निरोप घेत आहे. नमस्कार.
3: शिक्षण माहिती ज्ञान मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM. Always heart touching.

0: शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: कृषी संदेश.

नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, आल्याचं पीक अतिशय वेगानं आज समोर येत आहे. आर्थिकदृष्ट्या ते परवडणारं पीक म्हणून बरेच शेतकरी आज ते स्वीकारत आहेत. परंतु आले लागवड करण्यापूर्वी अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन जर केलं तर आपल्याला त्याच्यापासून अतिशय आर्थिक चांगला फायदा होऊ शकतो. म्हणून आले लागवड करताना जातीची निवड, दर्जेदार बेणं, जमिनीची योग्य मशागत, खताच्या योग्य मात्रा या सर्व बाबीचं आपण व्यवस्थित नियोजन करणं गरजेचं आहे. आले पिकासाठी हलके ते मध्यम प्रतीची भुसभुशीत पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन आपण निवडली पाहिजे. लागवडीपूर्वी हरभरा, सोयाबीन, भुईमूग, बटाटा या पिकाची लागवड केलेली जमीन आले पिकास योग्य असते. परंतु ऊस आहे किंवा मका आहे किंवा गहू आहे किंवा ज्वारी आहे किंवा टोमॅटो आहे किंवा वांगी आहे अशा पिकाची पूर्वी लागवड केलेली जमीन आले पिकासाठी शक्यतो आपण टाळली पाहिजे. जमिनीमध्ये गेल्या 4 वर्षात आल्याची लागवड केलेली नसली तर अतिशय चांगलं. जमिनीत सेंद्रिय कर्बाचं प्रमाण 0.50 ते 1% असणारी जमीन यासाठी चांगली असते. जमिनीचा सामू साधारणतः 6.5 ते 8% जर असला तर या पिकासाठी चांगला असतो. आले पिकासाठी पाणथळ, दळदळीची, खारवट, चोपण आणि चुनखडीचं प्रमाण 4% जास्त असणारी जमीन आपण आल्यासाठी निवडू नये. लागवडीपूर्वी माती परीक्षण करून घेतलं पाहिजे. आले पिकासाठी अनेक वाण आज समोर येत आहेत. सध्या रिओडी जानेरो, वरदा, जमेका, माहीम किंवा त्याला सातारी असं म्हणतो ती, गोधरा, औरंगाबाद, उदयपुरी इत्यादी अनेक जाती त्याच्यामध्ये समोर येत आहेत. परंतु आपल्या भागात चांगली वाढणारी आणि शेतकऱ्यांच्या स्वतःच्या अनुभवावर आपण सगळ्या अभ्यासातून मनपूर्वक स्वीकारलेली की जी आपल्याला योग्य वाटते, आपण ज्या ठिकाणी पाहिलेलं आहे अशा प्रकारची शेतकऱ्याच्या अनुभवावर ज्या भागात जी चांगली जात येते तीच जात आपण निवडली पाहिजे. लागवडीसाठी मागील वर्षी उत्तम वाढलेली व कंदमाशी आणि कंदकूज रोगाचा प्रादुर्भाव न झालेल्या क्षेत्रातील जे बेना आहे तेच आपण निवडून वापरलं तर त्याचा फायदा अतिशय चांगला होतो. आले पिकासाठी जमीन जी आहे ती भुसभुशीत होण्यासाठी लागवडीपूर्वी 2 महिने अगोदर म्हणजे साधारणतः फेब्रुवारी ते मार्च महिन्यामध्ये जमिनीची खोल नांगरट करून घेतली पाहिजे. त्यानंतर 1 ते 10 टन शेणखत त्याच्यामध्ये आपण मिसळून कुळवाच्या चांगल्या पाला द्यायला पाहिजे. गिरीपुष्पाचा पाला ज्याला ग्लिरिसिडिया म्हणतो आपण तो सुद्धा त्याच्यामध्ये आपण वापरणं अतिशय चांगलं राहतं. साधारणपणे 1 ते 15 मार्चपर्यंत सारटी सोडून तागाची किंवा धंच्याची पेरणी करून आवश्यकतेनुसार पाणी द्यावं आणि त्यानंतर 45 दिवसानंतर म्हणजे 15 ते 30 एप्रिलला दरम्यान आपण ताग फुलत असताना नांगराच्या सहाय्यानं जमिनीत जर गाडला तर उत्कृष्ट हिरवळीचं खत त्या जमिनीत तयार होईल आणि अशी जमीन आपल्याला मग आले लागवडीसाठी अतिशय चांगली असते. आले लागवडीसाठी 1 ते 5 मेपर्यंत 3.5 ते 4 फूट रुंदीचे, 1 फूट उंचीचे व जमिनीच्या उतरानुसार 200 फूट लांबीचे गादी वाफे सोडावेत. गादी वाफे सोडताना अर्धवत कुजलेलं शेणखत वापरू नये. अशा शेणखतामुळं बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असतं. त्याऐवजी 1 ते 500 किलो गांडूळ खत, 200 किलो निंबोळी पेंड आणि 100 किलो दाणेदार सिंगल सुपरफॉस्फेट आणि 4 किलो फोरेट मातीत मिसळून मग वाफे सोडावेत. खताचा वापर माती परीक्षेनुसार आपण करावा. गादी वाफ्यावर सूक्ष्म तुषार सिंचन अथवा ठिबक सिंचन पद्धतीने पाणी देऊन वापशावर आल्याच्या नंतर मे महिन्याच्या 1 आठवड्यात आल्याची लागवड केलेली चांगली राहत. 1 एकर क्षेत्रासाठी साधारणतः 12 ते 15 क्विंटल जे बेणं आहे ते पुरेसं असतं आणि लागवडीपूर्वी 1 ते 1.5 महिना अगोदर म्हणजे 10 मार्च ते 15 एप्रिलपर्यंत जमिनीत काढून हे बेणं थंड कोरड्या हवेशीर जागेत साठवून ठेवायचं आहे. साठवणूक करताना त्यावर कडुलिंबाचा पाला 6 इंचाचा थर देणं आवश्यक असतं. वाळलेल्या लाल मिरचीची बी 250 ग्रॅम, फोरेट 250 ग्रॅम पसरून त्यावर पुन्हा आले बियाण्याचा 1 फुटाचा थर, यानुसार दुसऱ्या स्तरामध्ये पुन्हा कडुलिंबाचा पाला, 1 इंच लाल मिरची बी 250 ग्रॅम, मिरचीचं बी 250 ग्रॅम आणि फोरेट 250 ग्रॅम पसरून द्यावं. त्यावर आले बियाण्याचा पुन्हा 1 फुटाचा थर द्यावा. अशा 1 आड 1 पद्धतीनं कडुलिंबाचा पाला व बियाणे, बेणं ज्याला म्हणतो आपण, याचा जर का आपण थर रचून

0: ते जर आपण चांगल्या पद्धतीनं जर ते साठवून ठेवलं बियाणं तर चांगलं असतं. मात्र हवा खेळती राहील याची दक्षता सुद्धा घेणं गरजेचं आहे. वायू आणि मुंग्याचा प्रादुर्भाव आल्याच्या बेण्याला होऊ नये म्हणून फोरेट आणि मिरचीचे बी हे तज्ज्ञाच्या शिफारशीखालीच वापरलं पाहिजे. तर ह्या जर काही बाबी आपण नियोजनामध्ये पाळल्या सुरुवातीला तर आल्याचं लागवडीपूर्व व्यवस्थित नियोजन होईल आणि आपल्याला अधिक उत्पादनाची शाश्वती मिळेल. म्हणून आपण ह्या सगळ्या बाबी पाळा. अधिक माहितीकरता कृषी विज्ञान केंद्राचे विशेषज्ञ उद्यानविद्या कृषी विज्ञान केंद्र करडा येथील विशेषज्ञ जे आहेत त्यांच्याशी जर संपर्क केला तर अतिशय चांगल्या बाबीचं मार्गदर्शन आपल्याला मिळू शकेल. तर शुभेच्छा देतो. नमस्कार.
1: कृषी संदेश.

श्रोते हो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.

0: सर्वानुभूती भगवत दर्शन.
1: या जगात एखादी गोष्ट फक्त अमुक इतक्या प्रमाणातच आपल्या ठाई असली पाहिजे अशी काही मर्यादा का ठरलेली आहे? हे जग अनंत नाही काय? जीवनात भावनांच्या आणि त्याचबरोबर सुसंस्कृततेच्या आणि बुद्धीच्याही अनंत विकासाला पूर्ण वाव आहे. आमच्या ठाई हृदय आणि बुद्धी दोन्ही अमर्याद प्रमाणात येवोत, आमच्या जीवनात ती दोन्ही एकमेकाच्या हातात हात घालून समांतर भावे प्रवाहित होत. जगामध्ये दुःख आहे हे बहुधा सर्वच धर्मांना कळतं, पण ते सगळेच एक चूक करताना आढळतात, आणि ती म्हणजे ते सगळे कसे केवळ हृदयानेच चालवले जातात, भावनांनी वाहून जातात. या जगात दुःख आहे म्हणून ह्या जगाचा त्याग करा हा उपदेश फार थोर आहे, आणि तोच एकमेव सदुपदेश आहे यातही शंका नाही. जगाचा त्याग करा, सत्य आकळण्यासाठी असत्याचा त्याग करायला हवा, चांगल्याचा लाभ होण्यासाठी वाईटाचा त्याग करायला हवा, जीवनाची प्राप्ती होण्यासाठी मृत्यूचा त्याग करायला हवा, याविषयी दुमत असणं अर्थातच शक्य नाही. तरी पण जीवनातील दुःखांवर तोडगा म्हणून आपण आपले आजचे हे पंचेंद्रियगत जीवन, आपल्याला ठाऊक असलेलं हे जीवन सोडून द्यायला हवं, असाच जर या मताचा गर्भितार्थ असेल तर मग हे जीवन टाकून दिल्यानंतर आमच्या हाती काय उरलं? कारण जीवन म्हणजे आम्ही आज जे जगतो आहोत त्यापेक्षा वेगळं आणखीन काय? हेच जर आम्ही टाकून दिलं तर मग काय उरलं? पुढे ज्यावेळी आपण वेदांताच्या सखोल तात्विक भागाचं आलोचन करू त्यावेळी आपल्याला हे सगळं अधिक चांगलं कळून येईल. सध्या मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की केवळ वेदांतामध्येच आपल्याला या समस्येचा तर्कसंगत उलगडा आढळून येतो. इथे मी तुम्हाला वेदांताच्या उपदेशाचं सार सांगून ठेवतो, आणि ते हेच की जगाकडे आपण दिव्य चक्षुंनी म्हणजेच ब्रह्मदृष्टीनी बघायचं आहे. खरं पाहता वेदांताला जगाचा तिटकारा नाही. वेदांत खरोखर जग अजिबात उडवून देऊ इच्छित नाही. वेदांता इतकं जाज्वल्य वैराग्य आणखी कोणीच शिकवत नसेल, पण वेदांत आपल्याला शिकवत असलेलं वैराग्य शुष्क नाही. आम्हाला आत्महत्येस उद्युक्त करण्याचा वेदांताचा मानस नाही. मानवी जीवन सुकवून टाकणं वेदांताला अभिप्रेत नाही. वेदांतात सांगितलेल्या वैराग्याचा खरा अर्थ आहे जगाकडे ब्रह्मदृष्टीनं बघणं. आपल्याला जग ज्या स्वरूपाचं वाटतं, ज्या स्वरूपाचं जाणवतं, ज्या स्वरूपाचं भासतं, जगाच्या त्या स्वरूपाचा आपण त्याग करायचा असून मग ते खरोखर काय आहे हे जाणून घ्यायचं आहे. वेदांताची शिकवण ही अशी आहे, जगाकडे ब्रह्मदृष्टीने बघा, कारण वास्तविकदृष्ट्या ते ब्रह्माखेरीज आणखी काही नाहीच. ते वस्तुत स्वरूपतःच ब्रह्म आहे. वेदांतावरील आदिम अधिकृत ग्रंथ जी उपनिषद, त्यातील सर्वात प्राचीन अशा ईश नामक उपनिषदाचा आरंभच असा होतो. ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्याम जगत. या जगात जे सगळं काही आहे ते सर्व आपण ईश्वरानं आच्छादून टाकायला हवं. आपण सर्व काही ईश्वरानं आच्छादून टाकायला हवं. जगातील दुःखांकडे आणि वाईटाकडे जाणून बुजून डोळे झाक करून सगळं काही मंगलमय आहे, सगळं काही सुखमय आहे, किंवा जे काही घडतंय ते सगळं चांगल्यासाठीच घडतंय असा भ्रम उराशी बाळगून तज्जन्य बेगडी आशावादानं आपण जग आच्छादायचं नाही, तर खरोखर प्रत्येक वस्तूत ईश्वर बघून आपण ईश्वरानं हे जग आच्छादायचं आहे. या अशा रीतीने आपण जगाचा त्याग करायचा आहे, आणि जगाचा असा त्याग केल्यानंतर काय शिल्लक उरतं? शिल्लक उरतो परमेश्वर. म्हणजे काय? म्हणजे असं, तुम्हाला पत्नी आहे असू द्या, तुम्ही तिला सोडून द्यायचं आहे अशातला भाग नाही, तर तुम्ही आपल्या त्या पत्नीच्या ठाई ईश्वर बघायचा आहे. मुलाबाळांचा त्याग करायला हवा म्हणजे काय? म्हणजे प्रत्येक देशातले काही नरपशु करतात त्याप्रमाणे आपल्या मुलाबाळांना घरातून हाकलून का द्यायचं? नाही, मुळीच नाही. हा धर्म नव्हे, ही तर सैतानी. मुलाबाळांचा त्याग करायचा म्हणजे त्यांच्या ठाई ईश्वर बघायचा. असंच इतरही सर्व गोष्टींच्या विषयी. जीवनात आणि मरणात, सुखात आणि दुःखात प्रभू समभावे विद्यमान आहे. समस्त विश्वच भगवंतांनी भरलेला आहे. फक्त डोळे उघडा आणि त्याला बघा. वेदांत शिकवतो ते हे,

श्रोते हो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या

0: शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: ग्रामगीता चिंतन भाग 31. या भागाचं चिंतन करण्यापूर्वी या पूर्वीच्या भागाचे काही विचार आपण या ठिकाणी विचारात घेणार आहोत. गाव निरोगी सुंदर व्हायचे असेल तर दिनचर्याच आदर्श असावी लागते, नाहीतर आळशी अधिक निरुद्योगी बरोबर अभागी असं समीकरण जीवनात जुळते आणि त्यातून आजारी पण जन्माला येते. एकदा रात्रभरी जागला मग सकाळी उठणेच कशाला, आळसात सर्व दिवस गेला नियम मोडून.

यास काय ऐकणे, पोट भराया धनवंता, ऐसे समजून आळशी केला। अरे हा भाग्यवान कसला, निजण्यावरी भाग्यवान ठरला तरी बिमार मा भागी का नव्हे, तो तर निजलाची राहत, झोपूनची खातो पितो, काय अधिक भाग्यवान म्हणवितो सांगा सांगा। भाग्यवंताची उलटी व्याख्या, करणे शोभते का शहाण्या सारख्या, अरे सकाळी उठणारासची सख्या भाग्यवंत म्हणावे। श्रमातूनची उपजे भाग्य संपत्ती, निजणारे तिची हानी करीती, इतरा श्रम अधिक पडती, उत्साह घटे आपलाही। झोपी गेला घरचा धनी, सूर्य चालला डोक्यावरुनी, ऊन पडले तरी निजुनी, कड फेरितो झोपेचा, नोकर चाकर आळस करीती, म्हणती घरधनीत झोपती, मग आपणची कैशा रेती, काम करावे जाऊनी। ऐसा सारा अंधार पडे, वाजती श्वानांचे चौघडे, मुलं बाळ रडे ओरडे, झोप काढीती आया बाया, घरदार कोठुनी पवित्र, जागल्यावरही आळसले गात्र, अव्यवस्था माझे सर्वत्र, बद्ध कोष्टता वाढ घे, यातूनची वाढती सर्व रोग, वैद्य डॉक्टरांचा लागला भोग, तिकडे बिघडत गेले उद्योग, शिरले दुर्भाग्य त्या घरी। ईश्वरे उपजविले अन्न, ते अन्न ईश्वरी कृपादान, ज्यावेळी सर्वांचे असे जीवन, त्याचे ऋण आटवावे, त्याची लेकरे जीवजन, त्यांना आधी लाभावे अन्न, यासाठी विश्वदेवाचे संतर्पण, यज्ञमय भोजन या भाव, भोजन म्हणजे भूमातेचा प्रसाद, समजोनी सुखे घ्यावा आस्वाद, ज्या शेतकऱ्यांचे कष्ट विशद, ते अन्न सेवावे सेवेस तव। सात्विक अन्नाचे महत्व सांगताना वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज या भागाचे शेवटी सुंदर चिंतन प्रकट करतात। नियमित सात्विक अन्नची खावे, साधे ताजे भाजी पाले बरवे, दूध दही आपुल्या परी सेवावे, भोजना करावे औषधची, सर्व भोजनी उत्तम भोजन, ज्यात गो घृत दुग्ध तक्र पान, समजावे अमृताचे सेवन शरीरासाठी, गो दूध नित्य सेवन करिता, काया कल्पची होई तत्वता, शक्ती चपलता बुद्धिमत्ता, आरोग्य हाता नित्य राही, निरोगी आयुष्य लाभेल बहुत, अल्प मृत्यू अथवा रोगांची साथ, हे पाऊल न ठेवतील गावात तुकड्या म्हणे। या भागाच्या शेवटी चिंतन करताना भगवान श्री चक्रधर स्वामींनी आपल्या जीवनात हे कार्य सिद्ध केले आहे, त्याचं विशेष विचार वंदनीय राष्ट्रसंत लिहितात की 700 वर्षापूर्वी गुजरातमध्ये जन्मून वराडात महानुभाव धर्म स्थापणारे व कटाक्षाने मराठीतूनच धर्मोपदेश करणारे देवता निरासक समताप्रेमी व अहिंसा धर्मी महापुरुष शिष्यांनी लिहून ठेवलेली त्यांची दिनचर्या उत्कृष्ट आहे। प्रातःकाळी प्रातस्मरण, सहल निरोपण करणे, धावण्या पोहण्याचा व्यायाम करणे, दरे दरकटी बुजविती, उंच टेके असती तिथे समस्थळे करविती, याप्रमाणे गाव सोयीचे श्रमदान करणे व करविणे असा त्यांचा क्रम आहे। प्राणाशी आहारू दे आवा, इंद्रिया नेदावा दहाय, तव खाईजे पाहे उजाडे, तव निजीजे तैसे नव्ही की, तो हा शयना आसनी भोजनी परमेश्वर होवावा, हाच त्यांचाही संदेश। या 31व्या भागाचे चिंतन करत असताना वंदनी महाराज लिहितात, वैज्ञानिक व्यवस्थेचे संतुलन अध्यात्म ठेव, त्यामुळे अंतकरणात द्वेष मत्सर काम क्रोधादी विकार राहत नाहीत, अशी ग्वाही वंदनी राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी दिली आहे। तेव्हा कुरुक्षेत्रावर भीष्माचार्य क्षरपंजरी असताना अंतिम दर्शनाकरता द्रौपदी सहित 5ही पांडव त्या ठिकाणी जातात। अर्जुनाला पाहून भीष्माचार्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहतात आणि भीष्माचार्य अर्जुनाला म्हणतात, मी इच्छामरणी आहे अर्जुना, 28 दिवसपर्यंत प्राण सोडणार नाही, मला पाण्याची गरज आहे रे, तुझ्याच हातचं मी पाणी पिईल। इतिहासाच्या अंतरंगात जर आपण शिरलं तर सहज लक्षात येईल की भीष्माचार्याच्या शरीरामध्ये जे बाण होते ते अर्जुनांनी मारलेलेच होते। निर्दयतेने युद्धाच्या नियमानुसार ज्या अर्जुनांनी भीष्माचार्याचं शरीर बाणांनी चाळणी करून टाकलं, त्याच अर्जुनाच्या हातचं पाणी भीष्माचार्य मागत आहेत। म्हणजे एवढ्या लवकर अर्जुनाबद्दलचा असणारा द्वेष मच्छर भीष्माचार्य विसरतात याचं नाव अध्यात। आणि पुढे भीष्माचार्य म्हणतात, अर्जुना मी पाणी पिणार परंतु जमिनीवरचं नाही, भूगर्भाच्या जलस्त्रोतामधलं पाणी मला हवं आहे। हा अध्यात्माचा भाग आहे आणि विज्ञानाचा या ठिकाणी सिद्धांत आहे। विज्ञान आणि अध्यात्माचं समीकरण आहे, कुठलीही मशीन त्यावेळेला नाही। असं असताना अर्जुनाने जो धनुष्य काढला आणि भीष्माचार्याच्या शिराजवळ ज्वानी वेगाने ताकदीने मारला, तो धनुष्य भूगर्भाच्या जलस्त्रोतापर्यंत पोहोचला। पाण्याच्या पातळीनुसार आज कमीत कमी 20 फूट अंतर तरी असू शकते आणि तो धनुष्य तो बाण काढल्यानंतर नळासारखी त्या ठिकाणून धार निघाली आणि भूगर्भाच्या जलस्त्रोताचं शुद्ध पाणी भीष्माचार्य पिलेत, याचं नाव विज्ञान। ब्रह्मश्चर्याद्वारा एवढी शक्ती अर्जुनाने प्राप्त केली, यावरून अध्यात्माचं समीकरण असं करता येईल, अधि अधिक आत्म इति अध्यात्म। अधि म्हणजे अधिष्ठान, जिथून मानवतेच्या

वेदना निर्माण होतात ते आत्म्याचं अधिष्ठान, ते अधिष्ठान म्हणजे आत्मा. म्हणून आत्म अधि इति अध्यात्म. म्हणून ते लिहितात, गुरुदेव ऐशी हो दया, जग का अंधेरा दूर हो, सद्धर्म सूरज की प्रभा से, दंभ सारे चूर हो, अध्यात्म और विज्ञान के संयोग से सबहु सुखी, सहयोग समता से यही सृष्टि करे हम स्वर्ग. हा गुरुदेव कोण? तेव्हा ते लिहितात, गुरु नव्हे हाडा मासाचा, गुरु नव्हे जाती संप्रदाय, शुद्ध ज्ञान तत्वची आहे अनुभवी यांचे, भूमंडळ ज्याचे क्षेत्र पूर्ण, सर्व पृथ्वी जयाचे आसन, चंद्र सूर्य नंदा दीप जान गुरुदेवाचे. वंदने महाराज लिहितात, मी जरी गुरुदेव माझा म्हटला तरी तो नव्हे माझाची भला, तो सर्व प्राणी मात्रांचा झाला कल्याणकारी. अर्थात या चर अचर सृष्टीचे संचालन करणारी शक्ती म्हणजे गुरुदेव. राष्ट्रसंतांची पत्रे या ग्रंथात वंदने महाराजांनी गुरुदेव म्हणजे काय याचे विशेष चिंतन केले आहे. ते म्हणतात, आपण पत्रात लिहिल्याप्रमाणे गुरु न केल्यास माणूस उद्धरू शकणार नाही. उद्धरू शकणार नाही काय? या प्रश्नाचे उत्तर पाठवित आहे. हे बघा, आपण जेवण करतो, रांगेत बसतो, मोटार चालवतो, शेती नांगरतो, कवायत करतो, हेच सर्व शिकविल्याशिवाय येऊ शकले नाही. काय काय कारण शिकविण्याचे? याचे ज्ञान घोघरी आहे व ते पाहता पाहताही येऊ शकेल. काही शिकविले, काही पाहिले, काही आपणच करू लागल्याने आले, पण भोग शिकवावा लागला नाही. तिकडे स्वाभाविक इंद्रियांचा ओढा पूर्ण संस्कारानेही होता. अहो, तुम्ही आजपर्यंत साधू संतांवर प्रेम करीत आहात व गुरुचा मंत्रही घेतलेले आहात, त्याचा आपण मंत्रही जपता, आणि आज पत्राने असे विचारण्याचे तुमच्या मनात यावे की गुरु कोणाला म्हणतात? केवढे नवल आहे. अहो, गुरु म्हणजे ज्ञान, व ज्याच्या शरीरातून अनुभवाचे ज्ञान वाणीद्वारे प्रकट होते, आचरणाद्वारे व्यक्त होते, व त्या ज्ञानाचा ज्यांना साक्षात्कार झाला आहे ते परमार्थ व्यवहाराची उत्तम जोड बनवून मानवांना निज स्वरूपाकडे वळवतात. मानव आपल्याच पोटासाठी वा भोगासाठी जन्माला आला नाही असे अधिकारवाणीने सांगून त्याला समष्टी जीवनाकडे, परमपदाकडे जाण्याला प्रवृत्त करतात. अनेक व्यसनांचा त्याग करून सदाचाराचे धडे देतात. आपल्या हातून असत्य निंद्य कोणतेही कार्य घडू नये असा बोध देऊन हर प्रकारे आपल्या जीवाला मोक्ष मार्गाचा प्रकाश देतात. अंधारातून प्रकाशाकडे, अज्ञानातून ज्ञानाकडे, जीवभावनेतून ईश्वराकडे नेतात. त्यांनाच मित्रा गुरुदेव असे म्हणतात. हे गुरु कोणत्याही देशाचे असोत, कोणत्याही पंथाचे असोत, कोणतेही साधन करणारे असोत, कोणत्याही जातीचे असोत, कितीही वयाचे असोत, यावर त्यांचा गुरुपणा अवलंबून नाही, तर जे ज्ञानाने, आचरणाने, अनुभवाने, प्रेमळपणाने जनतेला उन्नत करू शकतात तेच खरे गुरु होण्याला लायक आहेत. त्यांचाच हितबोध जीवाला मानवतो. पण हे ज्या साधकांना कळत नाही त्यांना संसारात भटकावेच लागणार, कारण त्यांना कोणीतरी सांगितले असते की चमत्कार करतात ते गुरु, मनातले ओळखतात ते गुरु, आपल्या आसनातून पेढे मिठाई काढतात ते गुरु, वेज घेऊन नटतात थटतात ते गुरु, पुरेचे ढोंग करतात ते गुरु, असे समजणारे अनेक आहेत. पण ही विद्या अज्ञानी माणसाला, नास्तिकाला, धंदेवाईकाला, मंत्रतंत्र करणाऱ्याला, सिद्धीचे प्रयोग करणाऱ्यालाही प्राप्त होते, तसे गारुडही करू शकतात. म्हणून ते सद्गुरु म्हणायला लायक नसतात. ज्यांनी प्रेमळपणाने आपणाला उन्नतीचा, माणुसकीचा, निर्व्यसनीपणाचा, सदाचाराचा, अध्यात्माचा अनुभव दिला तेच पुरुष गुरुतुल्य असतात. हे लक्षात घेऊन तुम्ही आपले कल्याण करा. हा भाग याच ठिकाणी समाप्त.

0: श्यामची आई। परमपूज्य साने गुरुजींनी आपल्या बालपणीच्या घटना ज्या पुस्तकामध्ये लिहिल्या त्या पुस्तकाचं नाव अंतपणीचा नरक। त्या दिवशी सावकाराचा माणूस कर्ज वसुलीसाठी आमच्याकडे आला होता। तो दूत आमच्या घरी आला म्हणजे आईला मेल्याहून मेल्यासारखं होत असे। कर्जापायी सुख नाही, कर्ज म्हणजे जिवंतपणीचा नरक होय। कर्ज काढू नये, उपवास काढावे, पण ऋण नको। ऋणानं एकदा सुख होत, ते म्हणजे ऋण घेताना। त्यानंतर ते नेहमीच रडवत, भिकेस लावतं। कर्जानं स्वाभिमान जातो, मान हरपतो। कर्जानं मान नेहमी खाली होते। कर्ज म्हणजे मिंधेपणा, दीनपणा। सावकाराचा माणूस, वडील त्याची बर्दाश्त ठेवित होते। घरात चांगली भाजी करावयास त्यांनी सांगितले। किळीची पानं आणून ठेवली।
1: कढी कर आणि कढी लिंब टाक म्हणजे वास लागेल,
0: अशी आईला सूचना देऊन वडील शेतावर निघून गेले। तो मनुष्य ओटीवर बसला होता। आईनं त्याला चहा करून दिला। घरातील पूड संपली होती, तरी शेजारून आई घेऊन आली। चहा पानानंतर आईनं कढत पाणी त्याला आंघोळीस दिलं। त्या कारकुनानं आंघोळ केली, पण स्वतःचं धोतरही त्यानं धुतलं नाही। सावकाराचा नोकर, श्रीमंताच्या कुत्र्याचेही गरिबांना मुके घ्यावे लागतात। एकदा शेतकऱ्याला श्रीमंताचा कुत्रा चावावयास आला। शेतकऱ्यानं त्या कुत्र्याला काठी मारली। त्या श्रीमंतानं शेतकऱ्यावर खटला भरला आणि त्या शेतकऱ्यास 25 रुपये दंड झाला असं मी वाचलं होतं। शेतकरी म्हणजे काय? माणूस आहे, साऱ्या जगासाठी खपणारा तो गुलाम, साऱ्या खुशाल चेंडूंना पोसणारा तो जणू पशु। असे असूनही श्रीमंताच्या कुत्र्याला मारतो। मित्रांनो, हिंदुस्थानात पशु पक्षी यांना माणसापेक्षा अधिक मान आहे। देवळात कुत्रे कावळे चालतील, घरात पोपट महिना चालतील, पण हरिजन खपणार नाही। पशु पक्षावर प्रेम करणारे पण माणसाचा तिटकारा करणारे असे नराधम जिथं आहेत तिथं सुख सौभाग्य आणि स्वातंत्र्य कसं येणार? त्या सावकाराच्या माणसाचे ते ओंगळ धोतर माझ्या आईला धुवावे लागले। माझ्या पुण्यशील आईच्या हातून ते अमंगळ वस्त्र धुतले गेले। आईचा हात त्या धोतराला लागून ते धोतर वापरणारा पवित्र व्हावा असा ईश्वराचा हेतू असेल। परमेश्वराचे हेतू अतर्क्य आहेत। तो शुद्धीचे कार्य कसे कुठून करून घेईल याचा नेम नसतो। माझे वडील शेतावरून आले।
1: तुमचे स्नान वगैरे झाले का
0: असं त्यांनी कारकुनाला विचारलं। तो
1: होय
0: म्हणाला, तुमची वाट पाहत होतो।
1: तुमच्या जवळ बोलून हिशेब करून पैसे घेऊन मला सायंकाळी विसापूरला मुक्काम करावायचा आहे। आज रात्री तिथं वस्तीला राहील
0: असं तो म्हणाला।
1: बरं, मी स्नान करतो, लवकरच पूजा आटोपतो, तुम्ही थोडी विश्रांती घ्या
0: असं त्यास सांगून वडील आंघोळीस गेले। स्नान करून ते आले आणि पूजेला बसले। आईला त्यांनी हळूच विचारलं,
1: त्यांना चहा दिलास की नाही करून? कुठून आणून द्यायचा होतास?
0: आई म्हणाली, सारे काही दिले, त्याचे धोतरही धुऊन वाळत घातले आहे। एकदाची धिंड का जाऊ दे इथून लवकर। आई त्रासली होती, संतापली होती। वडील शांतपणे पूजा करू लागले। ते शांत होते, तरी त्यांची मनातील खिन्नता बाहेर डोकावत होती। घरच्या देवाची पूजा करून वडील देवळास गेले। आईनं पाठपाणी केलं। धाकटा पुरुषोत्तम शाळेतून आला होता, त्यानं ताटं घेतली। वडील लवकरच देवळातून परत आले।
1: उठा वामनराव, हातपाय धुवा
0: असं वडील त्यांना म्हणाले।
1: या बसा, इथं सोवळं नसलं तरी चालेल, काही हरकत नाही
0: असं वडील त्यांना म्हणाले। जे वडील आम्हा सोवळ्या ओवळ्यासाठी बोलायचे त्यांना जणू तो सावकाराचा मनुष्य म्हणजे देवच होता। त्याची हांजी हांजी करणं, त्याचा उदो उदो करणं एवढंच वडिलांचं काम होतं। काय करतील? हा एवढा मिंधेपणा, हा तेजोभंग, ही सत्वहानी कशानं झाली? एका कर्जामुळं। कर्ज का झाले? लग्न मुंजीतून वाटेल तसा खर्च केल्यानं, पूर्वीच्या इतमामाप्रमाणे राहण्यानं, या खोट्या कुलाभिमानामुळं, अंथरून पाहून पाय न पसरल्यामुळं, भांडणानं, भाऊ बंदकीनं, कोर्ट कचेऱ्यांमुळं, कर्ज फेडावयास ताबडतोब न उठल्यामुळं कर्ज उरावर बसत होत, तरी जमिनीचा मोह न सुटल्यामुळं। गड्यांनो, तुमच्या बायका माणसांची पोरा बाळांची अब्रू चव्हाट्यावर येऊ नये असं वाटत असेल तर कर्जाला स्पर्श करू नका. कर्ज असेल तर शेत भात दागदागिने सारं काही विकून अधिक कर्जमुक्त व्हा. पानं वाढली. वामनराव आणि आमचे वडील जीवावयास बसले.
1: पुरुषोत्तम छानदार श्लोक म्हण. वामनराव शाबासकी देतील. हा म्हणा.
0: वडिलांनी सांगितलं. पुरुषोत्तमानं श्लोक म्हटला पण त्याला शाबासकी देण्या इतके वामनरावांचे हृदय नव्हते. सावकारांकडे राहून तेही निष्प्रेम अनुदार होत चालले होते. आढ्यताखोर आणि दिमागबाज होत चालले होते.
1: संकोच करू नका वामनराव. भाजी घ्या. आणखी वाढ ग. आणखी एक पळीभर पळीभर वाढ.
0: असं आईस सांगून आग्रहपूर्वक वामनरावास वडील जेवित होते. वामनराव विशेष काही बोलत नव्हते. तो साधा स्वयंपाक त्यांना आवडलाही नसेल. चमचमीतपणा स्वयंपाकात नव्हता. शेवटी जेवण झाली. वामनराव आणि वडील ओटीवर बसले. वामनरावास सुपारी लवंग देण्यात आली. त्यांना प्यावयाला ताजे पाणी पाहिजे होते म्हणून फासाला तांब्या लावून पाणी आणण्यासाठी पुरुषोत्तम गेला. थंडगार पाणी तो घेऊन आला. वामनराव प्याले. आई घरात जेवायला बसली.
2: मग तुम्ही आजचा वायदा केला होता. आज 75 रुपये तरी तुम्ही दिलेत. तुम्ही सांगितले होते आज या वयाला म्हणून आलो.
1: वामनराव 10 मन भात होते. काही नाचण्या होत्या तिकुट्यासाठी आमच्यासाठी शब्द सांगा. हळूहळू मुलं मोठी होऊ देत.
2: आम्हालाही मालकाला समोर उभं राहावं लागतं. शरम वाटते. रुपये द्या.
0: वामनराव रागारागानं बेमुर्वतखोरपणानं बोलत होते. तो तरी काय करेल. तोही गुलामच.
1: वामनराव काय सांगू तुम्हाला. अहो घर ते काय. अहो केवळी घर. अहो बापाची भिंती तिचा आग्रह म्हणून बांधली मठी. उभारला हा गुरांचा गोठा. पण हे लहानसं घर बांधावयास तिच्या हातातल्या पाटल्या विकाव्या लागल्या हो.
0: वडील शर्मिंदे होऊन सांगत होते. वडील बाहेर बोलत होते. घरात आईच्या भातात डोळ्यातील टिपे गळत होती. पोटात शोक मावत नव्हता. भात गिळवत नव्हता.
2: घर बांधायला पाटल्या विकल्यात. सावकाराचे देणे देण्यासाठी बायको भिका.
0: असं वामनराव निर्लज्जपणे बोलला. विजयी मोरीत हात धुवून ती बाहेर आली. तिच्या डोळ्यातून शोक संतापाच्या जणू ठिणग्या बाहेर पडत होत्या. ती थरथरत होती. ओटीच्या दारात उभं राहून आई द्विषानं म्हणाली.
1: या ओटीवरून चालते वा बायको बिका. असं सांगायला तुम्हाला लाज नाही वाटत. तुमच्या जिभेला काही हाड आहे की नाही. तुम्हाला बायको आहे की नाही. इथून चालते वा. त्यात सावकाराला सांगा की घरादाराचा लिलाव करा. पण असं काही बोलून बोलणं ऐकू नका. खुशाल दौंडी पिटा. जप्ती आणा. पण पोरा बाळांच्या देखत असे अभद्र नका.
2: ठीक आहे. आम्ही तरी त्याचीच वाट पाहत आहोत. या महिन्यात तुमच्या घरादाराची जप्ती नाही झाली तर मी वामनराव नव्हे. एका बाई माणसानं भाऊराव आमचा असा अपमान करावा.
0: वामनरावांनी वडिलास विचारलं.
1: तू घरात जा. जातेस की नाही.
0: माझे वडील रागानं बोलले. आई निमूटपणे घरात गेली आणि रडत बसली. अश्रूशिवाय कोणता आधार होता. बाहेर ओटीवर वडील वामनरावांची समजूत घालत होते. हो ना करता करता 25 रुपये घेऊन कारकून निघून गेला. वडील घरात आले.
1: तुम्हा बायकांना कवडीची अक्कल नसते. तुम्हाला काही समजत नाही. सकाळपासून किती जपून त्याच्याजवळ मी वागत होतो. त्याची मनधरणी करत होतो. सुली जवळ फुंकीत बसावं एवढंच तुमचं काम. उद्याचं मरण तुम्ही आज ओढून घ्याल. रागानं का कोणती कामं होत असतात. गोडीनं घ्यावं. आमची कशी ओढाताण होत असेल याची काय कल्पना तुम्हाला.
0: वडील आईला बोलू लागले.
1: पदोपदी अपमायपेक्षा आज मेलेलं काय वाईट. कुत्र्यासारखे हिडीस फिडीस करून घेऊन जगण्यात काय गोडी. उद्यापेक्षा आजचं मरण म्हणजे सोन आहे. आणून द्या जत. आणू द्या. होऊ द्या लिला. आपणही बोलमोजी करू. मथुरीच्या तिकडं राहावयास जाऊ. मजूर सुद्धा मेली असली अभद्र बोलणी अशी घाणेरडी बोलणी ऐकून घेणार नाही. चला आपण मूलमजुरी करू. झाडाचा पाला ओरबाडून खाऊ. चला
0: आई भावना विवश झाली होती.
1: बोलणं सोपं करणं कठीण. दुपारची वेळ झाली म्हणजे समजेल सार.
0: असं बोलून वडील बाहेर गेले. धाकटे भाऊ आईजवळ जाऊन बसले.
3: आई रडू नकोस, तू रडलीस म्हणजे आम्हाला रडू येत. आई तू सांगशील ते आम्ही काम करू, रडू नकोस आई.
0: लहान मुलं मोठ्या आईची समजूत घालीत होती, फुलं झाडाला आधार देत होती. करून असं ते दृश्य होत.
4: ट्यून इन एनीवेअर रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज ऍट टचिंग.
5: श्री गुरुदेव श्रीनिवास शामराव काटकर हे सोलापूरचे एक आध्यात्मिक विचारवंत आहे. त्यांचा विषय तत्वज्ञान फिलॉसॉफी असून त्यांनी अनेक वर्ष प्राध्यापक म्हणून कार्य केले. त्यांच्या या प्रगाढ आध्यात्मिक अभ्यासातून त्यांनी अनेक आध्यात्मिक ग्रंथ लिहिले. त्यातील एक श्रीमद भगवद गीता सुधासार हा आहे. त्याचे विवेचन करण्याचा मी एक अल्प प्रयत्न केलेला आहे.
6: मी डॉक्टर मृणालिनी फडणवीस, अकॅडमिक डायरेक्टर, खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटी, जळगाव. आतापर्यंत आपण भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनाच्या वेगवेगळ्या संवादाबद्दल पाहिलं आणि अतिशय व्यावहारिक प्रॅक्टिकल असा भाग आपण गीता मॅनेजमेंटचा एक भाग आहे असं सांगण्याचा प्रयत्न केला. भगवान श्रीकृष्ण सांगतात की अर्जुना, धर्मव्यवस्थेच्या विरोधात असलेल्या लोकांना संपविणे हे तुझे कर्तव्य आहे आणि कर्तव्य करण्यामध्ये कोणतेही अनिष्ट किंवा पाप नाही. या अधर्माला तू संपवले पाहिजे आणि त्या अधर्माला मारून तुला कोणतेही पाप लागणार नाही. उलट त्यांना मारून तू धर्मव्यवस्थेतलाच सुरक्षित ठेवशील. धर्मव्यवस्थेचा अर्थ मुळी हा की प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावास अनुसरून कर्तव्य करणे आणि परमेश्वरी संकल्पास अनुसरून जीवन जगणे. तुम्ही ज्या वर्णाचे आहात त्या वर्णास अनुसरून तुमचा स्वभाव जो आहे त्याचंच अनुसरण करत राहणे. या स्वभावाचा अनुसरण करत असताना तुम्हाला जे कर्म करायचे आहे ते करणे. आपल्याला स्वभावानुसार जे कर्म आपण करतो तोच धर्म झाला. धर्म हे एक सामान्य धर्म आणि एक विशेष धर्म असे दोन भाग म्हणून आपण विचारात घेऊ शकतो. सामान्य धर्म असा की निरुपद्रवी माणसांना मारू नये, पण अपराध करणारा जो आहे त्याला मारावे, हा विशेष धर्म आहे. या धर्मव्यवस्थेत धरून जीवन जगणे हा तुमच्या व्यक्तिगत जीवनाचा धर्म झाला. स्मृतीनी ही धर्मव्यवस्था घालून दिलेली आहे. अशा पद्धतीने जगताना तुम्हीही सुखी व्हाल आणि इतरही सुखी होतील, ही एक परस्परांशी सुसंगत अशी जीवन पद्धती किंवा शैलीच आहे. ती कशी वापरावी आणि ती कशी राबवावी यासंबंधीचे नियम काही घातलेले आहे. या नियमांना धरून तुम्ही जगलात तर तुमचे आयुष्य धार्मिक आयुष्य होईल. या नियमांना तोडून किंवा त्यांना आपल्या मनाने मांडून जर तुम्ही जगू लागला तर ते अधर्मिक आयुष्य होईल. भगवान श्रीकृष्णाचे एवढेच सांगणे होते की जी सनातन शाश्वत धर्मव्यवस्था आहे त्या धर्मव्यवस्थेचा भाग होऊन तुम्हाला जगायची आहे. अर्जुनाने समजा युद्ध केलेच नसते तर तो अधार्मिक झाला असता. अर्जुनाच्या या दोन प्रश्नांचे उत्तर अशा प्रकारे भगवंताने दिलेले आहे हे आपल्याला लक्षात घेतले पाहिजे. श्रीकृष्ण अर्जुनास म्हणतात, मुळात लढाई करून तू केवळ राज्य मिळणार नाहीस तर तू लढाई करून तू एका धर्मव्यवस्थेचे रक्षण करणार आहेस. तुझ्या लढाईचे प्रयोजन जे लढाई जिंकून एक राज्य मिळवणे असे जरी वरवर दिसत असले तरी वास्तवात लढाईचे खरे प्रयोजन हे धर्मव्यवस्थेचे संरक्षण करणे आहे. त्यामुळे युद्धकर्मच हे तुझे नैतिक कर्तव्य आहे. त्यामुळे एक नैतिक मूल्य म्हणून याच्याकडे तू पहा. म्हणून या कर्मास निषिद्ध असलेले पापकर्म असे म्हणून याला समजू नकोस. या कर्मातून जे काही घडणार आहे ते इष्टच घडणार आहे, अनिष्ट काही घडणार नाही. तू युद्ध केलेस व राज्याचा स्वामी झालास एवढे साध्य होणार नसून त्यातून धर्मव्यवस्थेचे संरक्षण होणार आहे हे तू समजून घे. हे इष्ट केवळ तुझ्या व्यक्तिगत स्तरातील इष्ट नसून हे समष्टी स्तरावरचे इष्ट आहे. धर्मव्यवस्थेचे संरक्षण होणे हे समष्टी स्तरावरील इष्ट आहे. मला वाटतं की गीता मॅनेजमेंटमध्ये हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे की आपल्याला समाज व्यवस्थेच्या करता काहीतरी इष्ट करायचं आहे, फक्त स्वतः करता नाही. यापुढे भगवान श्रीकृष्ण म्हणतात की धर्मव्यवस्थेचे संरक्षण करणे इष्ट आहे, कारण तो माझा म्हणजे परमेश्वराचा संकल्प आहे. तू लढाई करून धर्माचे संरक्षण करून माझ्या संकल्पास मानवी स्तरावर पाठबळ देत आहे, या अर्थाने तुझे लढणे इष्ट आहे. ती नैतिक क्रिया आहे, ती अनैतिक क्रिया होऊ शकत नाही. पहिल्या 3 अध्यायामध्येच संपूर्ण गीता बोध सांगितला आहे असं आपण मागेही म्हणालो. आणि श्री भगवत गीतेच्या रचनेमध्ये महर्षी वेदव्यासांची प्रतिभा दिसून येते. 2 प्रश्नांपासून त्यांनी सुरुवात केली. त्या प्रश्नांची उत्तरे देत देत भगवान श्रीकृष्ण कुठल्या उत्तरापाशी येऊन थांबतात आणि त्या उत्तरास अर्जुनाची काय क्रियाप्रतिक्रिया होते, या 2 गोष्टी आपल्याला बघून लक्षात ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण अर्जुन हा कोणी अंधश्रद्धाळू होता, तो विचारवंत होता, किंबहुना तो श्रीकृष्णांना जाब विचारत होता. घोर असे युद्ध कर्म करण्यास तू सांगत आहेस, हे करणे म्हणजे पाप करणे आहे, असे तो वारंवार विचारत होता. कारण भगवान श्रीकृष्ण म्हणतात, पापकर्म आजपर्यंत जर तू जे काही करत आलास ते पापकर्म कसं? आजपर्यंत तू अनेक युद्ध केले आणि अनेकांना मारले आहेस, त्यावेळेस हा प्रश्न तुझ्या मनात उपस्थित झाला नाही आणि आज उपस्थित का झाला? कारण आज तुझ्या समोर युद्धामध्ये जे समोर उभे योद्धे आहेत ते तुझे शत्रू नसून तुझे लोक आहे असं तू मानतो आहेस. हा तुझा मोह आहे. हा ह्या प्रश्नाचा आपण जे काही उत्तर देत आहोत त्याला तू नीट लक्षात घे. तुला वाटते आहे की आपण फार मोठा विचार करून हा प्रश्न विचार घेतो आहे किंवा हा विचारच करतो आहे, पण हे तुझे विचारणे किंवा अशी पद्धती वापरणे हेच अविवेकी आहे. तू तुझा आत्मा मरेल म्हणून तू रडत असशील तर आत्मा तर अमर आहे, आणि शरीर मरेल म्हणून तू रडत असशील तर शरीर तर नाशवंत आहे, हे मरणारच, मग त्याच्याबद्दल शोक करू नये, त्याबद्दल शोक करीत तू आहेस हे बरोबर नाही. हे लक्षण सहानपणाचे नसून मूर्खपणाचे आहे. समजा तू निमित्त झाला नाहीस तरी ते युद्ध काही टळणार नाही. महाभारतासमयी जो समाज होता व त्या समाजाने सर्व नैतिक पातळ्यांच्या पायदळी तुटविड्या गेलेल्या होत्या. व्यक्तिगत रागद्वेषाच्या अधीन होऊन माणूस किती वेडेवाकडे कर्म करीत होता याची असंख्य उदाहरणे आपल्याला महाभारतामध्ये दिसतात. प्रथम द्रौपदीने अंधाळल्याची मुले अंधाळी असे कशासाठी म्हणायचे? यावेळी तिने जर तिच्या धीरापाशी आपली चूक झाली अशी माफी मागितली असती तर पुढे हे सगळं काही घडलंच नसतं किंवा पुढील सर्व गोष्टी टाळल्या गेल्या असता. युधिष्ठिरास आपण धर्म राज म्हणतो पण त्याची बुद्धी इतकी भ्रष्ट का व्हावी की जुगाराच्या आनंद मिळवण्यामध्ये त्यांनी आपली बायकोसुद्धा पाण्याला लावली. त्यानंतर द्रौपदीसुद्धा युधिष्ठिराला म्हणते, मला द्यूतामध्ये लावण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे? आपण अधर्म केला याचा युधिष्ठिरास नंतर पश्चाताप होतो, पण तो द्रौपदीची माफी मागतो. द्यूत खेळण्यासमयी त्याच्या बुद्धीत विवेक राहिला नव्हता. भर सभेत आपल्या घरातील वहिनीबरोबर गैरवर्तन करण्यास दुर्योधन आणि दुशासन यांना थोडीही लाज वाटली नाही. तसेच या राजसभेत एवढे गुरुवर्य बसले होते पण त्यांनी त्याचा विरोधही केला नाही. राजसिंहासनावर बसलेल्या धृतराष्ट्राला सुद्धा आपल्या सुनेबरोबर काय घडत आहे याची कल्पना होती, पण ते सर्व त्यांनी गप्प गिळून घेतले. असे बसलेले होते, असे जे चालत आहे त्याच्यात काही गैर नाही, ही भावना म्हणजेच एका प्रकाराची मूक संमती देणे असे होते. त्या समाजामध्ये गर्भातील बालकसुद्धा सुरक्षित नव्हते. केवळ आपल्या व्यक्तिगत द्वेषापोटी अश्वत्थामाने अभिमन्यूच्या पत्नीच्या जो गर्भात वाढत होता त्या बालकाला ब्रह्मशस्त्राचा प्रहार करून मारले. त्याला आपल्या अधर्माबद्दल थोडीशी सुद्धा लाज वाटली नाही. पांडवांनी सुद्धा लालसेपोटी जी 5 गावे मागितली ती संपूर्ण राज्याची अत्यंत समृद्ध अशी गावे होती आणि जवळजवळ म्हटलं तर सर्व राज्यकारभार त्या गावांवर चालत होता. पांडवांनी सुद्धा कौरवांशी कुठलेच वैभव राहू नये असा कुठेतरी विचार केलेला होता, म्हणून फक्त समृद्ध अशी गावे मागितली. त्यावरून स्त्री आणि धन आपल्या मालकीचे समजून आपल्या इच्छेप्रमाणे कसा त्याचा उपयोग करायचा किंवा विल्हेवाट लावायची अशा मनोवृत्तीचा समाज हा त्यावेळेला दिसत होता. तेव्हा हे सर्व जण नैतिकदृष्ट्या एक अधःपतित समाजाकडे वळलेले होते असा चित्र आपल्यासमोर दिसत होता. भगवान श्रीकृष्णांना त्या भ्रष्ट व अनैतिक समाजाला मारायचे होते, समाप्त करायचे होते. महाभारत व गीतेचे स्मरण झाले की यदा यदा ही धर्मस्य या श्लोकाची आपणास आठवण येते. मग भगवान श्रीकृष्णाच्या या म्हणण्यावर जर तुमचा विश्वास असेल तर मग अधर्म कसा घडला होता यावर विचार करा. असा विचार केला तर असे कळून येईल की त्यावेळी अधर्माचे परिपूर्ण सीमा पोचलेली होती, त्यांनी गाठलेली होती असंही म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणि धर्माची घडी परत बसविण्याकरता श्रीकृष्ण रूपाने ईश्वराचा हा अवतार पृथ्वीवर आलेला होता. तो अवतार ईश्वराचे अस्तित्व दाखविण्यासाठी झाला आहे फक्त असं नसून त्या अवतार काळात भगवान श्रीकृष्णाने अधर्माविरुद्ध लढण्यासाठी आपले अवतार कार्य कसे आहे हे दाखवून दिले. त्यांनी जे काही कार्य केले त्यांचा हा जो अवतार झाला त्याचाच अर्थ असा की समाजात अधर्म पराकोटीस पोहोचलेला होता. त्यावेळेस समाज जर धर्माप्रमाणे आचरण करीत असता तर भगवान श्रीकृष्णांना अवतार घेण्याची काही आवश्यकताच नव्हती. त्यामुळे एक ईश्वर म्हणून श्रीकृष्णाचा जो संकल्प असेल तो निश्चित या दृष्टिकोनातनं महत्त्वाचा होता की अधर्मी समाज संपायला पाहिजे. बलराम आणि श्रीकृष्ण यांच्यामधील जो मतभेद झालेला होता की हे युद्ध होऊच नये अशी बलरामांची इच्छा होती. युद्ध टाळण्यासाठी श्रीकृष्णाने शेवटेपर्यंत प्रयत्न केला. अंतिम टप्प्यापर्यंत दोन्ही बाजूंना जी संधी दिल्या गेली त्याचाही विचार भरपूर झाला. तेव्हा श्रीकृष्णांनी बलरामांना सांगितले की आता हे युद्ध होणार, आता याला टाळताच येत नाही. भगवान श्रीकृष्णांना बलरामांच्या मनात काय आहे हे जाणून घ्यायचे होते. तेव्हा बलराम श्रीकृष्णांना सांगतात की माझी भूमिका तटस्थ असून मी कोणाच्याच पक्षाचा नाही, मी कोणाच्या पक्षांकडून उभा राहणार नाही. मुळात बलरामांचे दुर्योधनाबद्दल मवाळ धोरण होते, कारण दुर्योधन हा बलरामाचा प्रिय शिष्य होता. अशा वेळी श्रीकृष्णाच्या विरोधात ही तो जात नव्हता, कारण हे चित्र समोर आहे तो अधर्म आहे असे बलरामलाही वाटत होते. पण धर्माची उघड उघड बाजू घेऊन दुर्योधनासमोर युद्धास ही उभे तो राहू शकत नव्हता, म्हणून त्यांनी तटस्थपणे भूमिका घेतली आणि कोणतीही बाजू घ्यायची नाही म्हणून तो 18 दिवस तीर्थयात्रेला निघून गेला. परंतु हा सुद्धा मूक संपत्तीने गेलेला एका प्रकाराचा अधर्मच होता. पण श्रीकृष्णांना तसे त्यांनी केले नाही हे त्यांना माहीत होते. भगवान श्रीकृष्ण म्हणतात या अधर्माला संपविणे हे माझे काम आहे. बलराम सुद्धा एक दिव्यांशच होता. हे भगवान श्रीकृष्णाबरोबर पृथ्वी तलावर आलेले होते, पण बलरामांनी फक्त मूक संमती दिली हे आपल्याला दिसून येते. त्यामध्ये भगवान श्रीकृष्णाचे एक वेगळे पण आपल्याला दिसते जे इतरांमध्ये नाही. श्रीकृष्ण हे त्यांच्या आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर कोणत्याही भूमिकेमध्ये अधर्माशी तडजोड करीत नाही, हेच तर त्यांचे ऐश्वर आहे. श्रीकृष्ण ईश्वर आहेत, बाकी सर्वांच्या ठिकाणी जीवात्मेचा मर्यादा आहेत. त्यांच्या ठिकाणी दिव्यांश जरी असला तरी तो जीवात्माच आहे, ईश्वर नाही. अशा प्रकाराचा हा 3 अध्यायाचा गाभा आपण आत्ता पाहिला. पुढील भाग आपण येणाऱ्या आणखीन विचारांमध्ये प्रस्तुत करूया. धन्यवाद.
5: श्रोते हो, आताच आपण श्री गुरुदेव श्रीनिवास शामराव काटकर हे सोलापूरचे एक आध्यात्मिक विचारवंत आहे. त्यांचा विषय तत्वज्ञान फिलॉसॉफी असून त्यांनी अनेक वर्ष प्राध्यापक म्हणून कार्य केले. त्यांच्या या प्रगाढ आध्यात्मिक अभ्यासातून त्यांनी अनेक आध्यात्मिक ग्रंथ लिहिले. श्रीमद भगवत गीता सुधासार याच्यावर आधारित गीता मॅनेजमेंट याचं विवेचन ऐकलं, त्याबद्दल धन्यवाद.

0: हॅलो फ्रेंड्स, आपण ट्यून केलंय रेडिओ अमन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत. मित्रांनो, यशाच्या दिशेनं एक नवं पाऊल टाकण्यासाठी तयार आहात ना? कारण खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी घेऊन येत आहे तरुणांसाठी एक भन्नाट संधी, स्किल डेव्हलपमेंट कोर्सेस. होय मित्रांनो, आजच्या स्पर्धेच्या युगात फक्त शिक्षण पुरेसं नाहीये, तर आवश्यक आहे नवीन कौशल्यांची जोड. आणि याच विचारातून सोसायटीच्या प्रत्येक डिपार्टमेंटतर्फे एक स्पेशल स्किल बेस्ड कोर्स आयोजित केला जाणार आहे. कुणाला हवंय कम्युनिकेशन स्किल, कुणाला हवंय टेक्नॉलॉजीचं ज्ञान, कुणाला क्रिएटिव्हिटीमध्ये करिअर करायचंय, तर कुणाला मॅनेजमेंट आणि लिडरशिप शिकायची आहे. म्हणजेच प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणार आहे स्वतःची क्षमता ओळखण्याची आणि घडवण्याची सुवर्ण संधी. आणि खरं सांगू, मी सुद्धा खूप उत्सुक आहे आणि आनंदी आहे या उपक्रमासाठी, कारण हा फक्त कोर्सच नाही तर तुमच्या उज्ज्वल भविष्याचा स्टार्टिंग पॉइंट आहे, तुमच्या उज्ज्वल भविष्याचा आरसा आहे. तर मग तुम्ही तयार आहात ना या भन्नाट स्किल जर्नीचा भाग बनण्यासाठी? जाणून घेऊया या कोर्सेसची खास वैशिष्ट्य आणि त्यासाठी चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या अकॅडमिक डायरेक्टर डॉक्टर मृणालिनी फडणवीस मॅम. मॅडम नमस्कार.
1: नमस्कार
0: मॅडम. सर्वप्रथम मला जाणून घ्यायला आवडेल की या स्किल बेस्ड कोर्सेसची संकल्पना नेमकी कशी सुचली?
1: तसं म्हटलं तर स्किल बेस्ड कोर्स ही संकल्पना भारतामध्ये तरी 2004 पासून युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशननी ऍडॉन कोर्स म्हणून आणलेली होती, पण तेव्हा कदाचित त्याला काही खूप प्राधान्य मिळालं नाही. हळूहळू कालांतराने 2014 पासून आपण म्हणूया की त्याला जास्त जोर आला, आणि मग आपण असं लक्षात आलं की स्किल इंडियाच्या रूपात ही बाहेर आली. पण मग आता प्रश्न असा आहे की जेव्हा स्किल इंडिया काही आपल्याला लॉन्च करते तेव्हा एज्युकेशन सिस्टीम मध्ये हे एनईपी प्रमाणे आलं, आणि एनईपी मध्ये हा एका प्रकारे आता आपल्याला तुम्ही करायला पाहिजे, याच्यातनं कसे काय काय फायदे होतात, अशा प्रकारचं लॉन्चिंग पॅड्स अनेक ठिकाणी आले. आणि आता तर साधारणपणे जेव्हा एनईपी 2020 आलं तेव्हापासून असं लक्षात येतं की सगळ्याच प्रकाराच्या कोर्सेस मध्ये याचं एक समावेश होणं आणि काहीतरी वेगळी गोष्ट त्याच्यामधनं तयार होणं, वेगळा माणूस तयार होण्याची खूप गरज आहे. एक साधी गोष्ट की समजा एखादा व्यक्ती एका विषयामध्ये तज्ज्ञ असेल पण त्याला त्याचं चांगलं बोलता येत नसेल त्या विषयामध्ये, तर मग त्याच्याकरता जसं कम्युनिकेशन स्किल जोडावं लागेल, अशा प्रकारचं हे स्किल त्याच्यामध्ये असणं आवश्यक आहे.
0: वा वा, खरंच आजच्या काळाची गरज बनली आहे स्किल डेव्हलपमेंट कोर्सेस. पण मग याचं महत्व आपण कितपत सांगाल?
1: नाही, याचं तर अनन्य साधारण महत्व आहे, कारण आपण जसं पाहतो की आता आपलं केसी सोसायटी याच्यामध्ये बरेचसे कॉलेजेस म्हणजे मेजॉरिटी ऑफ कॉलेजेस आता ऑटोनॉमस झालेले आहे, आणि त्याच्यामध्ये तर तुम्हाला एक प्रकारे त्याला रुजू करण्याकरता युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशनने एक मँडेटच दिलेला आहे की तुम्हाला हे करायला पाहिजे. आता त्याच्यामध्ये तुम्ही कशा प्रकाराचं कराल, काय कराल, याचं एक स्वातंत्र्य सुद्धा त्याच्यामध्ये आहे. म्हणून UGC प्रमाणे आपल्याला पहिला अजेंडा त्यांचा असाच आहे की ऑटोनॉमस कॉलेजेस किंवा आपण असं म्हणूया की ऑटोनॉमस कॉलेजेस कडून अपेक्षा काय, अपेक्षा ही की त्यांनी पहिले स्किल बेस्ड कोर्सेस जे आहे ते लोकल नीड्सच्या आधारावर आणि ग्लोबल नीड्सच्या आधारावर करायला पाहिजे.
0: बरोबर बरोबर. आता खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित या इन्स्टिट्यूशनमध्ये प्रत्येक डिपार्टमेंटतर्फे एक कोर्स राबवला जाणार आहे असं आपल्याला माहितीच आहे, पण मग नेमकं फर्स्ट इनिशिएटिव्ह कोणत्या डिपार्टमेंटतर्फे घेण्यात आलंय?
1: हा, आता आपण याला 2026-27 पासून वन डिपार्टमेंट वन स्किल कोर्स असं केलेला आहे, पण तसं 2025 जुलै पासून दोन विभागांनी याचा इनिशिएटिव्ह चांगला घेतला. त्याच्यामध्ये सोहम विभाग योग याच्यामध्ये आपण अॅक्युप्रेशर हा कोर्स घेतला, त्याला आतापर्यंत साधारणपणे 200 लोकांनी पूर्ण केलेला आहे, आणि थोडा जो 6 मंथ्सचा कोर्स असतो त्याच्या पण काही विद्यार्थ्यांनी त्याला कम्प्लीट केलेला आहे, त्याची आता नुकतीच परीक्षा झाली. दुसरं मी असं म्हणेन की फिलॉसॉफी विभाग, त्यांनी पण याच्यामध्ये चांगला पुढाकार घेतला, आणि गीता मॅनेजमेंट विजडम फॉर एव्हरीडेज लाईफ असं फक्त जळगाव पुरतंच नाही तर हे ऑल इंडिया लेवलचे अनेक लोक त्याच्यामध्ये सामील झालेले होते. जसं उदाहरणार्थ दिल्ली आहे, अलाहाबाद आहे, मुझफ्फरनगर आहे, खाली तुम्ही म्हणाल तर हैदराबाद, बँगलोर, चेन्नईचे लोक होते, आणि तिकडे आसामची पण लोक होते. तसा एक ग्रुप आमचा छान तयार झाला होता ज्याच्यातनं हा महिनाभर कोर्स सुरू केला गेला आणि याच्याच मधनं आम्ही मग इतर कोर्सेस घेतले, जसं बिझनेस कम्युनिकेशन इंग्लिश असं घेतलं, त्यानंतर केमिस्ट्रीचे काही घेतले. सांगण्याचा उद्देश असा आहे की याच्यामध्ये जर विद्यार्थी वर्ग आहे त्याला असा फायदा आहे की त्यांनी 30 तासाचा 2 क्रेडिट्सचा कोर्स करावा.
0: अच्छा.
1: हा त्यांनी केला तर त्याला इंटरव्ह्यू द्यायचा असेल, त्याला एखादा जॉब प्रोफाईल त्याचं स्ट्रॉंग करायचं आहे आणि त्याला कुठलाही स्टार्टअप करायचं असेल, त्याला या सगळ्या गोष्टींचा फायदा होऊ शकतो.
0: पण मग हे कोर्सेस फक्त कॉलेजच्या स्टुडंटसाठी आहे की बाहेरील विद्यार्थ्यांना सुद्धा याचा काही फायदा घेता येणार आहे?
1: हो हो, नक्कीच. कारण जे केसी सोसायटीचे विद्यार्थी आहे ते तर जेव्हा ऍडमिशन घेतील तेव्हाच याचा प्रचार प्रसार व्हावा आणि त्यांनी पटकन हा कोर्स करून टाकावा. जसा एक सेमिस्टर मध्ये केला हा तर विषय आहे, पण त्याच्याबरोबर इतर कुठल्याही दुसऱ्या महाविद्यालयाचे किंवा जे आता महाविद्यालयात नाहीये पण त्यांना हे करायचं आहे आणि इथे वयोमर्यादा काही नाही ठेवलेली आहे त्याच्यामुळे ते करू शकतात. जसं उदाहरणार्थ की समजा एखाद्या लहान मुलाला कोर्स करायचा आहे जो 10 वर्षाचा आहे ते 15 वर्षाचा आहे कॉलेजमध्ये, नाही तोही करू शकतो. आणि जो व्यक्ती कॉलेज आता लेवलच्या बाहेर गेलेला आहे किंवा जो रिटायर्ड सुद्धा झालेला आहे त्याला पण अनेक कारणामुळे, त्याच्या आवडमुळे, विरंगुळ्यामुळे किंवा त्याला त्याचं जे प्रोफेशन असेल त्याच्यामध्ये अपग्रेडेशन करता असं त्याचा भरपूर उपयोग याचा होऊ शकतो.
0: वा वा. आणि या कोर्समध्ये थिअरी सोबत प्रॅक्टिकल ट्रेनिंगला सुद्धा महत्व दिलं जाणार आहे का?
1: प्रश्नच नाही, कारण की प्रॅक्टिकल ट्रेनिंगच याच्यामध्ये महत्वाचं आहे. आतापर्यंत आम्ही असं बघत होतो की साधारणपणे 60-40 म्हणजे 60 थिअरी आणि 40 प्रॅक्टिकल होतं, म्हणजे हे अगदी रिव्हर्स प्रोसिजर करायला पाहिजे. 60-70 हे प्रॅक्टिकल ठेवायला पाहिजे आणि थिअरी आता तर विद्यार्थी अनेक प्रकारे मिळवूनच घेतात असं असलं पाहिजे, पण ऍक्च्युली हँड्स ऑन प्रॅक्टिस जी आहे ती जास्तीत जास्त जितकी राहील तितका कोर्स हा जास्त चांगला होऊ शकतो.
0: बरोबर बरोबर. मॅडम, असं आहे आजच्या काळात तरुणांकडे डिग्री आहे पण त्यांच्याकडे स्पेशल स्किलची कुठेतरी कमतरता जाणवत असते, तर त्याबद्दल आपण काय सांगाल?
1: हो ना, म्हणूनच तर हा सगळा प्रयोजन करण्यात आला. डिग्री तर मिळून जाते, जसं सर्टिफिकेट मिळून जातं, एखादं पोस्ट ग्रॅज्युएशन, अंडर ग्रॅज्युएशन, PhD सुद्धा, हे सगळ्या डिग्री त्यांना मिळून जातात. पण जर त्यांना एखादी गोष्ट समजा एका फॉर्मॅटमध्ये लिहायला सांगितली, वाचायला सांगितली किंवा काही त्यांच्यामध्ये इनोव्हेशन करायला सांगितलं तर ते करू शकत नाही, कारण की ते कुठेतरी स्टकअप होऊन जातात. तर मला असं वाटतं की हे सगळे उपक्रम त्यासाठी आहे की तुम्ही सगळ्या गुणांचा वापर करून जितकं बेस्ट आपली पर्सनॅलिटी तयार करू शकता, नॉलेज गेन करू शकता, जास्तीत जास्त तुम्हाला अकॅडमिक मध्ये तुमची प्रोफेशन्सी वाढवता येईल याच्याकरताच हा प्रयत्न करण्यात आलेला.
0: पण मग मला जाणून घ्यायला आवडेल की विद्यार्थ्याच्या करिअर आणि रोजगाराच्या दृष्टीने हे कोर्सेस कितपत फायदेशीर ठरतील?
1: हे रोजगार विमुख आहेतच, कारण की याच्यामध्ये जर तुमचं स्किल वाढवलं तर तुम्हाला, तुम्ही इंटरव्ह्यूला जाताय तर तुमचं बोलणं चांगलं आहे, तुम्हाला एखादी गोष्ट नीट स्पष्ट समजवून सांगता येते तर नॅचरली त्याचं नंबर तर पुढे लागेल ना.
0: बरोबर.
1: म्हणून अशा प्रमाणे तो एक बेसिक भाग आहे. त्यानंतर ज्या प्रोफाईलमध्ये तुम्ही काम करताय त्याच्यामध्ये तुम्ही जास्त नॉलेज वाढवलं आणि त्याचं प्रेझेंटेशन पण चांगलं केलं तर त्याच्यामध्ये निश्चित तुमची जी एक वर्णी आहे म्हणायला पाहिजे ती चांगली लागेल. आणि जॉब मिळवण्याकरता जर ते स्पेसिफिक स्किल, जसं मी तुम्हाला म्हटलं की इंग्लिशचे केले किंवा केमिस्ट्रीचं केलं किंवा
0: एखादं
1: फिलॉसॉफीचं झालं, योग आणि तुमचं अॅक्युप्रेशरचं झालं, तर त्याच्यात तुम्ही तज्ज्ञ झाला की तुम्हाला आपोआपच त्याच्यामध्ये अनेक ऑफर्स येतील. तुम्ही घरी बसून पण काही गोष्टी सुरू करू शकता, त्याच्याबरोबर तुम्ही ऑफिसच्या पण स्किल आत्मसात करून तिथे पुढे जाऊ शकता.
0: भविष्यात आणखी कुठल्या डिपार्टमेंट्सतर्फे असे कोर्सेस आयोजित केले जाणार आहेत?
1: प्रयत्न असा सुरू झालेला आहे की त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या कोर्सेसची आपण एक नोंद घेतलेली आहे, पण उद्देश असा आहे की 30-35 विभाग इथे आहेत आणि त्या 30-35 विभागांनी एक डिपार्टमेंट एक कोर्स हा सुरू केला तर 35 तरी कोर्सेस आपल्याकडे सुरू होतील. म्हणजे त्या विभागाचा विद्यार्थिनी त्या विभागाचा कोर्स तर करेलच, पण इतर कुठल्या विभागाच्या व्यक्तीला जर हवं असेल तर तो पण हा कोर्स जॉईन करू शकतो. त्यामुळे याची अपेक्षा तरी अशी आहे की प्रत्येक विभागाने याच्यामध्ये पुढाकार घ्यावा आणि आता मोजक्या जरी लोकांनी घेतलेला असेल तरी त्याचा फायदा निश्चितच आत्ताच 5-6 महिन्यामध्ये दिसून येत आहे.
0: मॅडम, आजच्या जेनजीचा विचार करता आपण जर जेनजींबद्दल बोलायचं म्हटलं तर त्यांच्या दृष्टीने ह्या कोर्सेसची जी रचना आहे ती कशी करण्यात आली नेमकी?
1: हा तर खूप महत्वाचाच भाग आहे. जेन्झीस करता आपण एक नवीन कोर्स पण सुरू केलेला आहे. ते इतके टेक्नोसेवी आहे, डिजिटल सिस्टम इतक्या त्यांच्या हाताशी आहे की त्यांना जर ह्या गोष्टी ऑनलाईन दिल्या तरी ते शिकायला तयार आहे. आणि हायब्रिड मोडमध्ये पण दिल्या, म्हणजे काही म्हणजे ऑफलाईन काही ऑनलाईन, तरी ते आत्मसात पटकन करून घेतात. आणि ऑफलाईन जरी दिलं त्याच्यामधनं ते जाऊन त्यांचे असाइनमेंट अनेक डिजिटल माध्यमातून त्याचे नॉलेज मिळवू शकतात. जेन्झीचा जो इश्यू आहे की तो आता साधारणपणे 2000 सालापासनं ते 2012 पर्यंत झेन्झी, 2012 पुढचे 2024 पर्यंतचे अल्फा, या सगळ्या एज ग्रुपला मला वाटतं ही पर्वणीच आहे. ज्या गोष्टी त्या सगळीकडे जाऊ शकत नाही ते घरी बसून करू शकतात, आणि जिथे ते जाऊ शकतात तिथे आणखीन ॲडिशनल नॉलेज आपल्या या डिजिटल माध्यमातून मिळवू शकतात. मला वाटतं त्यांच्याकरता हा मोठा कॅनव्हास आहे.
0: खरं खरं. आणि जेन्झी आजकाल असे आहेत ना, त्यांच्याकडनं आपल्याला सुद्धा बरंच काही शिकायला मिळतंय सध्या. पण आपण त्यांच्याशी जर समरस झालो तर नक्कीच त्यांचाही बेनिफिट होईल आणि आपल्यालाही काही नवीन शिकायलाच मिळेल. पण या कोर्सेस नंतर विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट आणि इंटर्नशिपची काय कशी व्यवस्था केली?
1: सर्टिफिकेट तर डिझाईन केलेलाच आहे, कारण एपीजे अब्दुल कलाम स्किल डेव्हलपमेंट सेंटर, खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटी यांच्या मार्फत ऑलरेडी दिल्या गेलेल्या आहे. जे आता मी एक असं तुम्हाला सांगून इच्छिते की साधारणपणे 15 कोर्सेस आपण केलेले आहे. जसं आता अॅक्युप्रेशरचे 2-3 झालेले आहे, त्याच्यानंतर आणखीन जसं फिलॉसॉफीचे 3 झालेले आहे, डेव्हलपमेंट प्रोग्रामचे 3 प्रोग्राम, असे मिळून तसे 15 कोर्सेस झालेलेच आहे. त्याच्यात आपण सगळ्यांना सर्टिफिकेशन दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 30 hours 2 credits असं सुद्धा लिहून त्यांना दिलेलं आहे. तर सर्टिफिकेट तर त्यांना मिळणारच आहे, ज्याचा उपयोग ते अनेक ठिकाणी करू शकतात. पण प्रश्न असा येतो की त्यांना इंटर्नशिपमध्ये असा फायदा होईल की समजा ते AI ट्रेंड आहे, समजा त्यांना आणखीन कम्प्युटर सिस्टम त्यांच्या हाताशी आहे, ते बोलू चांगले शकतात, प्रेझेंटेशन चांगलं करू शकतात, एखाद्या दुसऱ्या विषयाचं नॉलेज घेऊन उदाहरण त्याच्यामध्ये जोडून समजावून सांगू शकतात, पटवून सांगू शकतात, ट्रेनिंग घेऊ शकतात, त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे अप्स अँड डाऊन्स येतात ते याला समजावून सांगू शकतात. तर इंटर्नशिपला त्याला जोडलं तर अशी ऑलरेडी प्रक्रिया आपण सुरू केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये काही जे जळगावचे असे तज्ज्ञ लोक आहेत की ज्यांनी ऑलरेडी डिजिटल सिस्टमशी जोडून ट्रेनिंग द्यायला तयार आहे, त्यांना आपण 3 महिन्याची ट्रेनिंग देण्याचं जोड केलं असल्यामुळे यांना तो दुहेरी फायदा त्याच्यामध्ये नक्की मिळू शकेल.
0: खरंच खरंच. तर हा सर्टिफिकेट कोर्स आहे, सुंदरच आहे विद्यार्थ्यांसाठी सुद्धा. आणि पालकांनी नक्कीच आपल्या पाल्यांना या स्किल बेस्ड कोर्सेससाठी प्रोत्साहित करायलाच हवं. पालकांसाठी सुद्धा हा कोर्स उपलब्ध होऊ शकतो का मॅडम?
1: अगदी अगदी. मी तुम्हाला म्हटलंच की एज याच्यामध्ये काही मर्यादा नाही आहे, आणि तुम्ही एक अगदी योग्य पॉइंट उचलला, कारण की माझी जी तळमळ आहे ती टीचर्स आणि प्राध्यापकांनी पण केला पाहिजे. कारण की त्यांनी केलं तर मग ते विद्यार्थ्यांना त्याचं महत्व सांगू शकतात. जसं आपण शिकत होतो ते शिकल्यानंतर तो विषय आपण विद्यार्थ्यांना सांगू शकतो. सिमिलरली जर टीचर्स काही सगळे पारंगत नसतात, जे पेरेंट्स आहे ते सगळ्या गोष्टीमध्ये पारंगत नसतात, एक विषय त्यांनी केलेला असतो, पण त्यांनी आता हे सगळं मल्टीडिसिप्लिनरीचा युग आहे आणि हे सगळं आता अवेलेबल आहे, आणि म्हणून त्यांनी ते समजा केलं तर मला अगदी निश्चित खात्री वाटते की घरचं तसं वातावरण होऊ शकेल. मी त्याच्याकरता तुम्हाला एक उदाहरण सांगेन की आमच्याकडे एक असे लेडीज होत्या की त्यांनी 12वी पास झालेल्या होत्या आणि त्यांच्या मुलीला त्यांनी पुढे शिकवण्याचं ठरवलं. आणि जेव्हा मुलगी अंडर ग्रॅज्युएशनमध्ये तिने ऍडमिशन घेतली तर यांनी पण त्याच्याबरोबर ऍडमिशन घेतली, आणि मग त्या दोघी जणी एकत्र अभ्यास करायच्या, परीक्षा पण त्यांनी एकत्र अशा अभ्यास करून दिल्या, आणि त्याच्यातनं एक छानस घरात अभ्यासाचं वातावरण तयार झालं.
0: आणि कुठेतरी जनरेशन गॅप कमी व्हायला मदत होते,
1: म्हणजे आई फक्त नुसती खायला पिण्या द्यायला रागवायला असंच नाही, तर त्यांचं मैत्रीसारखं वातावरण होऊन त्यांनी एक चांगला अभ्यास करू शकला. मला असं घरोघरी आनंदाचं वातावरण होऊ शकतं.
0: मॅडम, या निमित्ताने जे विद्यार्थी करिअरच्या अजूनही संभ्रमात आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल?
1: हो, हे अगदी बरोबर आहे की त्याच्यामध्ये 2 भाग आहेत की काही लोक करिअरच्या संभ्रमात आहे म्हणजे एक तर त्यांनी आपलं जे विषय निवडलेला आहे तो त्यांच्या आवडीचा निवडलेला नाहीये आणि म्हणून त्यांना प्रश्न पडतो, अरे मी याच्यात कसं पुढे जावं, कारण की ती आवडच नाहीये. तर हा एक प्रश्न, तेव्हा त्यांनी अजूनही म्हणजे जो काही त्याचा एज असेल त्याच्यामध्ये करिअर शिफ्ट करायला काही हरकत नाही. स्किल त्याचा एक माध्यम आहे, मेन जरी त्यांनी बदललं तरी त्याच्यामध्ये काही आवश्यक स्किल्स जोडले तर त्याला एक चांगला मार्ग मिळू शकतो. आणि ज्यांनी करिअर बरोबर निवडलं आहे पण तरी अडचणी येतात आहे त्याच्यामध्ये, जिथे जिथे अडचणी आहेत, जसं आता कोणाला लिखाणामध्ये येत असेल, कोणाला बोलण्यामध्ये येत असेल, कोणाला आणखीन कुठल्या इश्यूशी जोडलं असेल, त्या त्या प्रमाणाचे त्यांनी तर कोर्सेस केले आणि आता सगळेच कोर्सेस अवेलेबल आहे आणि तेच आपण मॅक्सिमम घेणार आहोत, तर केलं तर त्यांना निश्चित एक कॉन्फिडन्स लेवल वाढेल आणि त्याचा फायदा होऊ शकेल.
0: आता शेवटी मला जाता जाता विचारायला आवडेल की या कोर्सेसमध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी नेमकं काय करायला हवं?
1: अगदी बरोबर आहे, विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त त्यांना माहिती मिळावी याच्याकरता मला वाटतं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. मग ते इथले टीचर्स आहे, प्रोफेसर्स आहे, डीन आहे, इनफॅक्ट मी म्हणेन की अकॅडमिक डायरेक्टरच्या कडे सुद्धा येऊन त्यांनी विचारणा केली तर आम्ही पण सांगू की हे कोर्सेस आम्ही किमान आपण सुरू केले की एका विभागाला एक कोर्स, पण त्याच्यामध्ये समजा कोणी दोन कोर्स केला तरी चालेल, पण ही माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे म्हणून विद्यार्थ्यांनी पण स्वतः इनिशिएटिव्ह घ्यावा आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त जे माहिती घेऊन मला कोणतं सुटेबल आहे याच्याकरता ते गेले तर मला वाटतं केसी सोसायटी याच्या मदत करायला तयार राहील.
0: नक्कीच नक्कीच, खूप छान. आणखी एक शेवटचा प्रश्न की हे कोर्सेस जे असतील ते ऑनलाईन स्वरूपात की ऑफलाईन स्वरूपात असतील?
1: हा मुद्दा नेहमीच असतो. आता याच्यामध्ये आतापर्यंत जे 15 कोर्सेस केले ते 3 प्रकारचे आहे, एक ऑफलाईन होतं, एक ऑनलाईन होतं पूर्ण आणि तिसरं हायब्रिड मोडचं होतं. आता काही कोर्सेस आहे जे ऑनलाईन सह शक्य आहे तर त्याला आम्ही ऑनलाईन मध्ये टाकलं, जसं बिझनेस इंग्लिश कम्युनिकेशन कोर्स होता, त्याच्यानंतर एक जो पूर्णपणे ऑफलाईन होता तो सॉइल अँड वॉटर टेस्टिंग होता, कारण की तिथे जिथे त्यांना प्रॅक्टिकल प्रत्यक्ष करावं लागतं त्याला आपल्याला शक्यतो ऑफलाईन ठेवायला पाहिजे, आणि जिथे शक्य आहे तिथे आपण ऑनलाईन ठेवू शकतो आणि हायब्रिड पण ठेवू शकतो, त्यामुळे तिन्ही प्रकारचे राहतील असं मला सांगायला वाटतं.
0: खूप सुंदर पर्वणीच आहे विद्यार्थ्यांसाठी. खरंच शिक्षणासोबत कौशल्याची जोड मिळाली तर यशाचा मार्ग आणखी सोपा होतो. खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचा हा उपक्रम अनेक तरुणांच्या स्वप्नांना नवी दिशा देणारा ठरेल यात शंकाच नाही. मॅडम, आजच्या या खास संवादासाठी मनस्वी आभार.
1: खूप खूप धन्यवाद मॅडम.
0: धन्यवाद.

0: माझा रेडिओ आपला रेडिओ सगळ्यांचा रेडिओ
1: श्रोतहो प्रसारणात यानंतर आपण ऐकणार आहोत कार्यक्रम वतन का राग. स्वराज संस्थान संचालनालय भोपाळ यांच्या सहकार्याने आम्ही हा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. ऐकूयात कार्यक्रम वतन का राग.

श्रोतेहो, आताच आपण वतन का राग हा कार्यक्रम ऐकलात. स्वराज संस्थान संचालनालय भोपाळ यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.

0: रसिक श्रोते हो नमस्कार, मी शालिनी केचे आपणा सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करीत आहे. मैत्रिणींनो, जीवनाच्या या गोधडीला तडजोडीचं ठिगळ लावायचं असतं आणि आयुष्य कसं हसत हसत जगायचं असतं. हारजीतचा लपंडाव हा चालूच असतो, जिंकण्याचा आनंद मनमुराद लुटायचा असतो, तर हरण्याचं शल्य मात्र काळजात बंदिस्त करायचं असतं आणि आयुष्य कसं हसत हसत जगायचं असतं. यशाची अविटगोडी चाखायची असते तर अपयशाचं दुःख मात्र चुपचाप पचवायचं असतं. आयुष्यात काटे वेचायचे असतात, दुसऱ्यांची दुःख ओंजळीत घ्यावी आणि हळूवार मायेनं त्यावर फुंकर घालावी. आयुष्य हसत हसत जगावं आणि ते दुसऱ्यालाही जगू द्यावं हसत हसत. मैत्रिणीनं, माझ्या मते बिनपटाची चौकट या पुस्तकाचं वाचन प्रत्येक स्त्रीनं आवर्जून करावं, कारण बालवयात या पुस्तकाच्या लेखिकेनं अनंत अशा यातना दुःख सोसली की ज्याची आपण साधी कल्पना सुद्धा करू शकत नाही हो. आणि अशा या खडतर जीवनमार्गातून स्वबळावर स्वकष्टानं उभं राहून आज त्या आपलं यशस्वी जीवन जगताहेत. हे अनुभव मला वाटतं प्रत्येक स्त्रीनं आपल्या आयुष्यात जतन करून ठेवावेत आणि सर्वांनाच दुःखातही सुखाचा मार्ग दिसावा म्हणूनच आमचा हा छोटासा प्रयत्न. मैत्रिणींनो, चला तर मग ऐकूयात बिनपटाची चौकट या पुस्तकाचं क्रमशः वाचन. भाग पहिला.
1: अनाथांच्या संघर्षाचं सहज सोपं चित्रण बिनपटाची चौकट. मानवतेचा गहिवरून टाकणारा स्पर्श बिनपटाची चौकट. लेखन इंदुमती जोंधळे. वाचन स्वर सीमा मोघे. निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केचे. बिनपटाची चौकट.
2: पृथ्वीराज चौहानानं जयचंद राठोडच्या संयोगितेला लग्न मंडपातून घोड्यावरून पळवून नेल्याचं आम्ही इतिहासात वाचलं होतं. तशाच पण थोड्याफार फरकानं माझ्या आईवडिलांच्या संदर्भात घडल्याची कथा आमच्या एका नातेवाईकानं मला सांगितली. माझा आजोळ अंबाजोगाई तालुक्यातलं देवळा हे गाव. तिथं माझ्या मामाच्या घरी मोठं देवस्थान आहे म्हणे. तिथं मोठी जत्रा भरते अजूनही. माझे मामा रंगनाथ ढोले आणि त्यांचे जीवलग मित्र साहेबराव जाधव एकमेकांसाठी जीव टाकणारे. दोघांची जात वेगळी, चालीरीती वेगळ्या, पण स्वभाव गुण सारखे असले म्हणजे मैत्री जमायला वेळ लागत नाही. दोघही स्वातंत्र्यासाठी भूमिगत राहून लढले. केव्हा तरी एकदा मामा पकडले गेले. ब्रिटिशांनी पकडलं म्हटल्यावर केव्हा सोडतील याचा नेम नव्हता. घरात बायका पोरं, लग्नाच्या दोन बहिणी, पुरुष माणूस एकच असल्याने घराची जबाबदारी साहेबरावांवर येऊन पडली. घरात रोज पोथी वाचणं, त्याचा अर्थ सांगणं चालायचं. रंगनाथची जागा साहेबरावांनी घेतली. मंदिरात सायंकाळची कामधाम आटोपून गावातली मंडळी पोथी ऐकायला येऊन बसायची. रंगनाथची लहान बहीण कमला, ती पण पोथी ऐकायला येऊन बसायची. साहेबराव अर्थ सांगायचे अगदी सरळ साध्या सोप्या भाषेत. साहेबरावचं रोज येणं जाणं होतच. त्यात रंगनाथ नसल्याने मित्राचं घर चालवायची जबाबदारी साहेबरावांवरच येऊन पडली होती. आणि मग हळूहळू कमला आणि साहेबरावचा न कळतपणे एकमेकात जीव गुंतत गेला. खरं तर साहेबराव जातकुळीचे ब्राह्मण नसूनही सगळे संस्कार ब्राह्मणाचे होते. जानवही ते घालत होते. त्यातच ते दोन पोरांचे पाप होते. घरात बायको होती. साहेबरावची शरीर यष्टी कमावलेली होती. पिळदार शरीर, काळा सावळा रंग, जाड जाड लांब मिशा, देखणं रुबाबदार व्यक्तिमत्व कुठल्याही तरुण पोरीला आकर्षून घेणारं होतं. हेच कदाचित कमलाच्या बाबतीत घडलं असावं. सर्व माहीत असूनही तिनं साहेबरावशी लग्न करायचं ठरवलं. या दोघांची वागणूक कमलाच्या भाऊजाईच्या नजरेतून सुटली नाही. कमलाचा भाऊ तर दूर तुरुंगात, साहेबरावच्या मागेही घरात बरेच पाश. मग या दोघांनी एके सायंकाळी पोथी पुराण संपल्यावर गावात सामसूम झाल्यावर पळून जायचं ठरवलं. कमलाने साहेबरावचेच कपडे घातले, धोतर नेसलं, डोईवर फेटा बांधला, पायात जोडे घातले. जणू झाशीच्या राणीचाच अवतार. झाशीची राणी स्वातंत्र्यासाठी पाठीवर पोर घेऊन लढली, तर ही बया स्वतःच्या प्रेमाखातर भाऊ भाऊजय सर्वांना सोडून होणाऱ्या जीवाभावाच्या साथीदाराबरोबर निघाली. साहेबरावही तयारच होता. मारुतीच्या पाराच्या पलीकडे घोडा उभाच होता. साहेबरावनी कमलाला घोड्यावर खेचलं. रिकीबीत पाय ठेवताना पाय निसटला, पायातला जोडा खाली पडला. साहेबराव म्हणाला, पडू दे, चल लवकर कुणी पाहिल. आणि रातोरात दोघांनी गाव सोडला. त्यानंतर ते कुठं गेले, कुठं राहिले, कसे राहिले हे कोणाकडून कधी कळलं नाही. साहेबरावनी म्हणजे माझ्या वडिलांनी ही गोष्ट कधी सांगितलीही नाही. आमच्या गाववाल्या आजी सांगतात,
3: तुझ्या आईला मी मांडीवर खेळवलं ग, फार देखणी होती, हुशार होती.
2: आणि मला वाटतं म्हणूनच कदाचित आमचे वडील तिच्यावर भाळले असावेत. खरं तर त्यांनी त्यांच्या मित्राचा रंगनाथचा विश्वासघात केला होता, त्यामुळेच त्यांचं दोघांचं शेवटपर्यंत हाडवैर कायम राहिलं. माझ्या मामांनी तर ठणकावून सांगितलं,
4: कमला ज्या दिवशी माझ्या घरातून गेली त्याच दिवशी मला ती मेली.
2: आणि खरोखरच त्यांनी शेवटपर्यंत तिचं तोंड पाहिलं नाही. माझे वडील सातवी शिकलेले, हाडाचे शिक्षक, त्यांचं हस्ताक्षरही खूप सुंदर होतं. बर्दापूर या गावापासून काही मैलांवर असलेल्या मोरवड या गावी त्यांनी शाळा काढली. अर्थात हे त्यांनीच मी मोठी झाल्यावर मला सांगितलं. माझी आईही शिकलेली होती, दोघांनीही त्या गावात ज्ञानदानाचं कार्य सुरू केलं. गावात त्यांना सर्वजण गुरुजी म्हणायचे, खूप मान होता त्यांना. माझ्या आईशी लग्न केल्यापासून ते आपल्या पहिल्या बायकोकडे कधीही गेले नाहीत, तीही आली नाही. या दोघांचा मात्र एकमेकात खूपच जीव होता. तसा प्रत्येक नवरा बायकोचा असतोच असं नाही, पण वडिलांनी तिला कधी एकटं वाटू दिलं नाही. माझ्या अगोदर म्हणे जुळी भावंड झाली, ती काही वाचली नाहीत. त्यानंतर माझा जन्म, पोरगी आणि बापाची लाडकी नाही असं कधी कुठल्या घरात झालंय? वडिलांनी म्हणजे आमच्या अण्णांनी माझे तर लाड केलेच, पण माझ्या नंतरची माझी भावंड श्रीराम आणि रमेशही तितकीच लाडकी होती. मला अगदी अंधुक अंधुकच आठवत. आमचं घर खूप उंचावर होत, गडीवर 20-25 पायऱ्या चढून वर जावं लागायचं. एक मोठा दरवाजा म्हणजे नुसती चौकट, त्याला पट नव्हते. डाव्या बाजूला एक खोली, उजव्या बाजूला छोटस स्वयंपाकघर. चौकटीतून आत आलं की समोर दोन खोल्या, आतल्या एका खोलीलाच फक्त दरवाजा होता, बाकी सगळं घर उघडच. रात्रीच्या वेळी फक्त मुख्य दरवाजावर पडदा टाकायचा. 4-6 पायऱ्या खाली उतरून डाव्या बाजूला ऐसपैस ओटा आणि कोपऱ्यात धाणी, तिथं मोठमोठी एरंडाची झाडं वाढलेली. त्याच्या पुढे धाणीच्या पाण्याचे ओघळ जाऊन जाऊन पाणी तुंबून त्यात वाढलेली अळूची पानं. त्याच्या पलीकडे खूप मोठी रिकामी जागा, भरपूर गवत वाटलेलं, त्याच्या एका कोपऱ्यात गाई म्हशींचा गोठा. वडील सकाळी सकाळी गाईचं दूध चरबीत काढून झाकून ठेवायचे. धाडीच्या कोपऱ्यातल्या वतुलात पाणी तापलेलं असायचं. आई भराभर आंघोळी घालून घ्यायची आणि वडील स्वच्छ टॉवेलनी एकेकाचं अंग पुसून आदल्या दिवशी नीट खडी घालून ठेवलेले कपडे आम्हाला घालायचे, चटई टाकायचे, त्यावर आम्ही तिघांनी हाताची घडी घालून बसायचं आणि उभा पेला भरून ते धारोष्ण दूध प्यायला लावायचे. मग माझ्या आणि श्रीरामाच्या हातात पाटी पेन्सिल देऊन म्हणायचे, काढा उजळणी. उजळणी पूर्ण पाठ केल्याशिवाय जेवण मिळायचं नाही. त्यांनी सांगितलेला पाढा त्या दिवशी पाठ नाही झाला तर आम्हा दोघांनाही घराच्या विरुद्ध कोपऱ्यात भिंतीकडे तोंड फिरवून उभं करायचे. जोपर्यंत पाढा पाठ होत नाही तोपर्यंत तिथून हलायचं नाही. जेवढे प्रेमळ तेवढेच रागीट शिस्तीचे. तरीही इतर गुणांपेक्षा राग हा जरा जास्तच होता. फार पटकन संतापत असत. दुपारी जेवल्यानंतर ते जर झोपलेले असतील, त्यांच्याकडे त्यावेळेस कुणी आलं किंवा उठवायची वेळ आली तर जो कुणी उठवेल त्याला एक थापड खावीच लागे. म्हणजे मी किंवा श्रीरामच, रमेश तर फारच लहान होता. त्याच्या पाठीवर पुन्हा एक मुलगी झाली. आम्हा भावंडांमध्ये दीड दीड दोन दोन वर्षांचाच फरक असेल, पण आता आम्ही चौखं भावंड झालो होतो. शाळा चालवून पैसा काही मिळत नव्हता. मग अण्णांनी किराणा दुकान घातलं. दुकानचं काम आई पाहायची, शाळा वडील चालवायचे. गाईगुरं गुराखी येऊन चरायला घेऊन जायचा. नामाधोबी सकाळी चार पखाली पाणी आणून रांजण भरून घ्यायचा. प्यायचं पाणी तेवढं वडील घेऊन यायचे सोहळ्यात. आईचं भलतंच सोहळं, ब्राह्मण असल्यानं, त्याच संस्कारात वाढल्यानं वडीलही मराठा पण विसरून सोळा बामण झाले होते. दुकानाला लागणारा आठवडाभरचा माल ते स्वतःच बर्दापूरला जाऊन गाडी भरून आणायचे. आई दुकान सांभाळायची. दुकानावर येणारी गावातली कित्येक माणसं, कित्येक जातीधर्माची स्त्री पुरुष मुलंबाळं, त्यांच्याशी देवाणघेवाण बोलणं चालणं भागच पडायचं. आणि मग वडिलांचा पारा चढे. तू त्या गृहस्थाशी का बोललीस? ती बाई काय सांगत होती? आता यावर आई काय सांगणार की त्यांचा पारा चढायचा. तापट स्वभावामुळे दोघांचे खटके उडू लागले. सुखानं चाललेल्या संसारात या दुकानानं घर पार बदलून गेलं. आई म्हणायची, तुम्ही नोकर ठेवा, मी दुकानावर बसत नाही. पण त्या नोकरावर तरी विश्वास ठेवायला पाहिजे ना, त्याचा काय भरोसा? नोकरही नको आणि दुकानही बघू नको. हळूहळू दुकान बंद पडू लागलं. डोक्यावर कर्ज वाढलं. तसा त्यांचा संतापही अधिकच वाढला. संतापापाईच क्षणिक राग नि भीक माग म्हणतात ते काही खोट नाही. असाच एकदा आईला आदल्या दिवशीचा एकादशीचा उपवास होता. आज द्वादशी म्हणून आई लवकरच उठली होती. सर्वांच्या आंघोळी पांघोळी आटोपल्या होत्या. द्वादशीच्या दिवशी ती हमखास डोक्यावरून न्हायची. डोक्याच्या केसाला टॉवेल किंवा पातळ कापड स्वयंपाक होईपर्यंत तसंच बांधलेलं असायचं. आजही तिचे तसेच केस ओले होते. चुलीच्या आवेल्यात तुरडाळ शिजत होती. चुलीवर भात रटरटत होता. कणिक तिमली होती. लहान बहीण रडायला लागली म्हणून आईनं हात धुतला. तिला ती पाजू लागली. इतक्यात दुकानावर कुणीतरी गिराईक आलं. पुरुष माणूसच असावा तो. आई म्हणाली, दुकान बंद केलंय, काही मिळणार नाही. पण पण तो अगदी आजीजी करू लागल्यावर त्याची दया येऊन तिने लहानीला पाजायचं सोडलं, खाली दुपट्यावर टाकलं. दुकानची एक फळी उघडली. तो माणूस म्हणाला, बाई पैसे 2 दिवसानंतर आणून देतो, लई नडीत आहे. आईला त्याची कीव आली. ठीक आहे म्हणाली. इतक्यात बाहेरून वडील घरात आले. आई दुकान बंदच करत होती, तोच त्यांनी विचारलं, दुकान का उघडलंस, काय सामान दिलंस, किती पैसे घेतलेस, कुठे आहेत ते पैसे? आई आई कप्पच, कारण वडिलांच्या आज्ञेचा तिनं भंग केला होता. ती गप्प राहिली. पुन्हा त्यात दुसरी चूक म्हणजे माझे पैसेही घेतले नाहीत. अण्णांचा संताप वाढला. आई आई गप्प कोपऱ्यात उभीच होती. संतापानं अण्णांचे डोळे लाल भडक्क झाले, हाताच्या मुठी वळल्या. त्यांनी कोपऱ्यात असलेल्या मोठ्या जात्याचा जाडजूड खुंटा उपटला आणि दळणकण पाठीत खातला, दुसरा पुन्हा डोक्यात आणला. त्याबरोबर आई फोवळ येऊन थडकन खाली कोसळली. पलीकडून भलं मोठ एक दगडी जात होत, त्यावरच तिचं डोकं आपटलं. तिनं फक्त एकदाच आई म्हटलं. जात्याच्या बाजूने रक्ताचा पाठ वाहू लागला. हे सगळं पाहून आम्ही भावंड भयभीत झालो. मी धावतच आई म्हणून तिच्या अंगावर पडले. सगळीकडे पसरलेलं रक्त पाहिलं. आईच्या ओल्या केसातलं फडक लाल भडक्क होऊन खाली पडलेलं होत. सगळे केस रक्तानं माखलेले होते. चेहराही भयंकर कसा तरी दिसत होता. मान वाकडी, लोळी पांगळी झाल्यासारखी वाटत होती. मी मोठ्यांदी हंबरडा फोडला. त्याबरोबर दोन्ही भावंडही जोर जोरात ओरडली. शेजारी पाजारी धावून आले. अण्णांनी खुंटा फेकून दिला. ते चरवीभर पाणी ठसाढसा प्याले. आम्हाला चौघांना पोटाशी घेतलं आणि धाय मोकलून रडायला लागले. हे काय झालं बाळांनो, हे काय झालं? संपलं सारं. माझी ही चार पाखरं चार दिशांना पांगतील. क्षणात त्यांना त्यांचा आणि आमचा भविष्य काळ समोर दिसला असावा. हा हा म्हणता सगळा गाव गोळा झाला. अण्णांनी आम्हा चौघांना त्यावेळी जवळ घेतलं. तेच शेवटचं घेणं. त्यानंतर ते स्वतःहून पोलीस स्टेशनमध्ये गेले. इकडे आईला बैलगाडीत खालून अंबाजोगाईच्या दवाखान्यात नेलं. तिथं गेल्यावर म्हणे 4-5 दिवसानंतर तिचा प्राण गेला. पण आम्हाला आमची आई त्यानंतर कधी पुन्हा दिसलीच नाही. छोटीला तिनं अर्धवटच पास्ता सोडला. चुलीवरचा वरण भात करपून त्याचा पार कोळसा झाला होता. आई गेली, वडील पोलीस कस्टडीत.
0: आताच आपण बिनपटाची चौकट या पुस्तकाचं क्रमशः वाचन ऐकलं. भाग पहिला. लेखिका इंदुमती जोंधळे, वाचक स्वर सीमा मोघे आणि सादरकर्त्या शालिनी केचे. रसिक श्रोते हो, पुन्हा भेटणार आहोतच. तोपर्यंत मी शालिनी केचे आपणा सर्व रसिकांचा निरोप घेत आहे. नमस्कार.
5: श्रोते हो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.
0: रसिक श्रोते हो, नमस्कार. मी शालिनी केचे आपणा सर्व रसिकांचं मनपूर्वक स्वागत करीत आहे. आयुष्यात पुढे येणारा क्षण हा कसा असतो, कसा आहे हे आपल्याला माहिती नसतं, हो ना? आणि म्हणूनच येणाऱ्या प्रत्येक क्षणांची वाट बघत आपल्या आयुष्यात दुःख असतानाही आयुष्याची अवीट गोडी टिकून असते. श्रोते हो, बिनपटाची चौकट या इंदुमती जोंधळे लिखित आत्मकथनाचं क्रमशः वाचन ऐकत आहात. आपण भाग पहिला ऐकलात. यात लेखिकेच्या आईचा मृत्यू आणि पोलिसांनी वडिलांना केलेली अटक. आता पुढे ऐकूयात भाग दुसरा.

एखादा दगड गोटा तर पडणार नाही ना याची काळजी घेत पुढे पुढे जात होते. सवयीनं ती भिंत आणि त्यावरून चालणं पाठ झालं होतं. पुढं भिंतीच्या दुसऱ्या टोकाला धनगरांच्या शेळ्या मेंढ्यांचा कोंडवाडा होता. उठत बसत अंदाजानीच बरोबर दरवाजापाशी आले. दरवाजा नेहमीप्रमाणे बंद होता, पण त्या बंद दरवाजातून आत कसं जायचं याची अटकळ मलाच माहीत होती. त्या दरवाजाची हलकीच एक फळी मी काढून अंग तिरप करून त्या छोट्याशा जागेतून आत प्रवेश घेत असे. हातात एक दुधासाठी भांड, ते घेऊन बसत बसतच शेळ्या मेंढ्यांची थानं शोधत असे. अगदी उग्र खाणेरडा असा दर्प येई. शेळ्या मेंढ्यांच्या लेंड्यांचा मुताचा वास आरपार डोक्यात जाई. पण आता त्याचीही सवय झाली होती. मुतात लेंड्यात पाय भरे परकरे भरत असे, पण त्याची पर्वा नव्हती. महत्वाचं होतं भांडभर दूध कसं मिळेल. एकेका मेंढीची व शेळीची थानं चाचपायची. तशा अंधारात भांड खाली धरून चळचळा दूध पिळायचं. शेळीनं मागचे पाय झटकले की मी भांड्यासह उतानीच, पण असं फार वेळा खडायचं नाही. बिचाऱ्या त्या मुक्या जीवांना सुद्धा माझी दया येत असावी. त्या अगदी शांत उभं राहून चांगलं भांडभर दूध काढू देत. बोट लावून चाचपायचं भांड भरलं का. मनात काय यायचं माहीत नाही, ते गरम गरम धारोष्ण भांडभर दूध माझ्याच पोटात. आणि मग मात्र नंतर रडू यायचं. हे आपण काय केलं. आपण तर आपल्या मुन्नीसाठी, छोट्या बहिणीसाठी, आई विना पोरक्या पोरीसाठी, जिला खरोखरच दुधाची आवश्यकता आहे तिच्यासाठी इथवर आलोत. आई गेली आणि आमची बाळसेदार गुबगुबीत 6 महिन्याची मुन्नी पार सुकून गेली. हातापायाच्या निव्वळ काड्या झाल्या होत्या, पोट मोठं झालं होतं. ती अगदी मुडदूस झालेल्या रोग्यासारखी दिसत होती. रडायची शक्ती आता तिच्यात उरली नव्हती. निव्वळ हाडाचा सापळा. तिच्याबरोबर आम्हा मोठ्या भावंडांचीही तीच गत झाली होती. पोटभर पोटात अन्न गेल्याचं आठवत नव्हतं. मग पोटात पडलेली आग भांडभर दुधानं शांत व्हायची. पण मग मुन्नी आठवायची. पुन्हा दुसऱ्या शेळीचं दूध पिळून घ्यायचं. आता परतणार. इतक्यात शेळ्या मेंढ्यांच्या कळपात हिंडणारा शिकारी कुत्रा जवळ येत असल्याचा फास व्हायचा. कुठं लचका तोडेल आणि रक्तबंबाळ करून फाडून टाकेल याच भीतीनं भरकरत लघवी होऊन जायची. थरथर कापतच मान खाली घालून एखाद्या गलेलठ्ठ मेंढीच्या पोटाशी हातपाय दुमडून श्वास रोखून बसायची दूध सांभाळत. पण देव गरिबाचा पाठीराखा असतो म्हणतात. त्या मुक्या बिचाऱ्या शेळ्या मेंढ्या मला त्यांच्या पोटाशी आश्रय देत. कुत्रा इकडून तिकडून फिरून पुन्हा दूरवर निघून जायचा. इतका वेळ श्वास रोखून बसलेली मी या भीतीमुळे सांडलं लवणलेलं दूध पुन्हा थोडं काढून घ्यायची आणि आल्या पावली लपत छपतच मांजर पावलानं हळूच दरवाजा लोटून घरात येई. मुन्नी रडतच होती. चार चार थेंब दूध तोंडात टाकून शांत केलं. दिवसभरात तिच्या पोटात दुधाचा की अन्नाचा कणही नव्हता, पण ते दूध तीही मटामटा पिऊन टाकायची आणि लगेच झोपायची. मध्ये पुन्हा जागी झाली, रडायला लागली की राग यायचा. पुन्हा राहिलेलं दूध तिच्या तोंडात ओतायचं. दिवसभर काम करून मी थकलेली असायची. डोळे पेंगायचे, तिला दुपट्यात गुंडाळायचं, पोटाशी घ्यायचं. हळूहळू थोपटत थोपटत दोघीही झोपी जायचो.
सण ते माझं लेकरू होत आणि मी 8 वर्षांची तिची आई होऊन तिला झोपवत होते. माझी आई वारली त्यावेळी मी नेमकी किती वर्षांची होते हे निश्चित माहीत नव्हतं, पण सगळं कळत होत. वेळ प्रसंग आले म्हणजे अकालीच मुलं शहाणी होतात. तसंच आम्हा भावंडांचं झालं. आम्ही 4 भावंड, सर्वात मी मोठी, मग श्रीराम, नंतर रमेश आणि सर्वात लहान ही 6-8 महिन्यांची मुन्नी. एखादं सुखी कुटुंब असावं तसं आमचं छान चाललं होतं. खूप नाही पण आम्ही लाडात वाढत होतो, कशाची कमी नव्हती. पण नियतीला आमच्या आई बाबांचं आमचं सुख कदाचित पाहवलं नसेल. आणि तिनं आमची धूळधाण उडवली. अण्णा जाण्याआधी एवढंच म्हणाले, माझ्या पाखरांनो संपलं आता, आपण सारे 4 दिशांना पांगणार. दुःखानं पश्चातापानं काळा ठिक्कर पडलेला त्यांचा चेहरा मला आजही समोर दिसतोय. इकडे आमच्या आतेभावानं आमची मायादया आली. एक एक करत सर्व सामान सुमान त्यांनी त्यांच्या घरी आणलं. जनावरही त्यांच्या दावणीला आली. आम्हीही दुसऱ्या दावणीला बांधले गेलो, मूकपणे सर्वस्व हरवून अर्धपोटी उघडे नागडे. सगळंच आता पार बदललेलं होत. आम्ही त्यांच्या घरात मजूर होतो, पडेल ती कामं करायची. झाडझूड, धुणभांडी, जनावरांचं शेणमूत काढणं, गोठा साफ करणं, नदीवर जाऊन पाणी आणणं. अशीच एका सकाळी घागर घेऊन नदीवर गेले. आप्पा आणि आतेभावाच्या घरात येऊन 1 महिना झाला असे, पण आम्हाला तो वर्षानुवर्षांसारखा वाटत होता. प्रथमच मी त्या दिवशी पाण्याच्या निमित्ताने बाहेर पडले. शेजारच्या गावातल्या बाया नदीवर पाण्यासाठी येत होत्या. आमची कथा गावभर झाली होती. बाया बापड्या माझ्याकडे बघून म्हणत होत्या, काय ग माय लेकरावर पाळी आली, माय गेली मरून अन बाप बसला थंडगार जेलाची हवा खात. त्यांचं बोलणं पाणी भरता भरता ऐकलं आणि मला रडूच कोसळलं. नदीच्या पाण्याबरोबर माझ्या डोळ्यांचं पाणी वाहतच होत. मी तशीच घरी आले. दोन्ही भावंडांना दोन्ही बाजूला घेऊन तिघही रडत होतो. एकमेकांचं व्यर्थ सांत्वन करत होतो. घरातलं एकही मोठं माणूस पुढं आलं नाही का रडतं म्हणून विचारलं नाही. आमच्या अगोदर बहुतेकांना खरात ही बातमी माहीत असावी, पण आम्हाला कोणीही सांगितलं नाही. आप्पाच कसे पुढे आले माहीत नाही. तेच तेवढं म्हणाले, बस.

या छोट्या रमेशचं, या तान्या मुन्नीचं काय होईल? मी कसं सांभाळू यांना? कसं आणि कुठून खायला घालू? एक ना एक चिंताच चिंता. आमचं मरण मला समोर दिसत होत. मृत्यू बिभत्स हसून हसून आमच्याकडे बघत होता. आम्ही मात्र हताश निराश पूर्ण गळून गेलो होतो. वडिलांना शिक्षा झाली 20 वर्षांची, जन्मठेपेची, सक्त मजुरीची. आमची ही अवस्था त्यांच्यापेक्षा फार निराळी नव्हती. त्यांना तरी 2 वेळेला ओलं सुकं कसं तरी खायला मिळत असेल, पण आम्हाला इकडं वेळेत तर नाहीच, पण जे काही शिळपाकं मिळत होतं त्यातही पोट भरत नव्हतं. लहानी मुन्नी तर कायम उपाशीच. मी आता कुठून आणणार तिच्यासाठी दूध? वडील म्हणजे आमचे अण्णा आते भावांना वारंवार पत्र टाकत, माझ्या मुलांचा चांगला सांभाळ करा, माझं जे जे आहे ते तुमचं समजा, घेऊन टाका, पण माझ्या लेकरांची आबाळ करू नका. फुलांसारखं जपलं होतं मी माझ्या पोरांना, पण मला काय कुठून अवधसा आठवली आणि घडू नये ते घडलं. मी तुमचे जन्मभर उपकार विसरणार नाही. अण्णांची अशी खूप पत्र येत, पण ते आम्हाला काही कळू देत नसत. आम्ही चौघही भावंड आता आते भाऊ त्यांच्या बायका यांच्या जाचात सापडलो होतो. श्रीरामला लहानपणी लाडानं बाबू म्हणत, तो उठून पहाटे शेण धरायला जायचा. मी आणि आप्पांची मुलगी शकू जात्यावर दळण दळायचो. ती माझ्यापेक्षा मोठी होती. बिचारीला तिलाही सावत्र आई होती, आप्पांचीही दुसरी बायको. दोघेही कामं करत नसत. मग मी आणि शकी घरातली सगळी कामं, दळण निवडणं टिपणं स्वयंपाक पाणी करत असू. ती मला पहाटेच उठून जात्यावर बसवायची. जातं खूप मोठं, हात पुरायचं नाही, डुंगण उचलू उचलू दळायचं, पण 4-5 किलो दळण दळल्याशिवाय सुटका नसायची. झोप यायची, खुंट्यावर पडायची, शकी चिमटे घ्यायची, कधी कधी छान छान गाणी म्हणून माझी झोपही उडवायची, पण आम्ही नेटानं दळण संपवायचो. बारकी मुन्नी उठली की तिला बाजूला झोपून दळण दळायचो. बाबूला टोपलं घेऊन शेण धरायला जावं लागायचं. याआधी कधी टोपली धरायची माहिती नव्हती. ती आता शेण भरून डोक्यावरून आणावी लागायची. तो हळूच माझ्याजवळ येऊन म्हणायचा, ताई थंडी वाजतीय ग, पांघरायला तर दे. खरं तर आमच्या आईनं आमच्या प्रत्येकासाठी विणलेली सुंदर स्वेटर्स होती, पण या लोकांनी कुठं गायब केली होती माहीत नाही. चांगले चांगले कपडे सामान सुमान दागदागिने काही काही आम्हाला पुन्हा दिसलंच नाही. बाबूला एका सदरा चड्डीवर बाहेर जावं लागे, थंडी कुडकुडत. जरा उजेड पडायला लागला की तो बाहेर पडायचा. जनावरही गोठ्यातून सुटलेली असायची, भराभर तो ताजं शेण धरून आणायचा. पण एकदा कसं काय कोण झाले, झोपेत शेण म्हणून माणसाचीच खाण शेणाबरोबर उचलून आणली. शकी जेव्हा गोवऱ्या थापायला लागली तेव्हा तिनं ते पाहिलं आणि चुलत्याला. भाऊंनी बाबूला ढोरासारखं बदड बदड बदडलं. जनावराच्या शेणापायी माझ्या भावाला जनावरासारखं मारलं होतं. पण मी किंवा तो काहीही करू शकत नव्हतो. मुकाट्यानं जनावरासारखं सगळं सगळं सहन करत होतो. पुढं 2-3 महिन्यानंतर मला अप्पा अंबाजोगाईला घेऊन आले. तिथं एका हॉटेलात आम्ही शेवचिवडा खाल्ला, चहा घेतला. कित्येक दिवसानंतर खमंग पदार्थ मिळाला होता, तो भराभर संपवला. आमच्या बरोबर गावच्या 2-3 बायाही होत्या. समोरच्या टेबलावर एक माणूस चहा पीत बसलेला होता. तो सारखा माझ्याकडे पाहत होता. डोळ्यात पाणी आलं की धोतरानं पुसत होता. मला वाटलं असेल कोणीतरी, आपल्याला काय त्याचं. माझं आपलं शेवचिवडा खाणं

0: चालूच होता. माझ्याजवळ बसलेल्या अप्पांना माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाले, पोरी, तो माणूस माहिती आहे का कोण आहे तो? अगं येडे, तुझा सख्खा मामा आहे की तो? मामा आहे ग तुझा. मी त्या अगोदर कधी मामाला पाहिलं नव्हतं. मामा आहे म्हणून मला माहिती नव्हतं. पण तेव्हा सारखं वाटत होतं की तो माणूस माझ्याकडे बघून का रडत असावा. आमच्याबद्दल प्रेम जिव्हाळा वाटला म्हणून, आम्ही अनाथ पोरके झाले म्हणून, की त्याची बहीण गेली म्हणून. अप्पा आणि आम्ही सर्वजण हॉटेलातून बाहेर पडलो, चालायला लागलो. माझं सगळं लक्ष आता मामांवर होतं. तेही माझ्याकडे बघतच होते. त्यांनी हातानेच खूण करून मला बोलावलं. मी पळतच त्यांच्याकडे गेले. त्यांनी प्रेमाने मला जवळ घेतलं, पाठीवरून माईनं हात फिरवला. कितीतरी दिवसांनंतर आज प्रथमच मायेचा हात पाठीवरून फिरत होता. लगेच मी त्यांना विचारलं, मामा, माझ्या अण्णा मला आता कुठं भेटतील? आपण त्यांच्याकडेच चाललोत ना? हो बाळे, तुझ्या अण्णांना आपण भेटायला जाऊया. पण तू आधी मला सांग, तुझी आई तुला आवडत होती की नाही? मी म्हणाले, हो, आवडत होती माझी आई. मग आता तू एक काम करायचं, शहाणी मुलगी ना तू, खरं सांगायचं. तुला कुणी विचारलं तर खरंच सांगायचं, तुझ्या अण्णांनीच तुझ्या आईला मारली म्हणून.
1: मी हो म्हटलं.
0: असे सांगितल्यावर मामांनी मला पुडाभर खाऊ दिला आणि हात सोडून ते निघून गेले. ते पुन्हा कधी दिसलेच नाहीत अगदी आजपर्यंत. त्यांना भेटावं अशी ही आंतरिक इच्छा कधी झालीच नाही. आम्ही एका प्रशस्त आवारात आणि मोठमोठ्या इमारतींच्या मध्ये बसलेलो होतो. दोन पोलीस आमच्याकडे आले. त्यांनी अप्पांना विचारलं, हीच का ती मुलगी?
1: मी घाबरून गेले. मी काय गुन्हा केला?
0: माझ्या अण्णांना पोलीस घेऊन जाताना मी पाहिलं होतं.
1: आणि आता मला हे का नेत आहेत?
0: पण हे पोलीस प्रेमळ होते. एकानी माझ्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला, एकाने गोळ्या खायला दिल्या. माझं बोट धरून ते एका मला मोठ्या पांढऱ्या शुभ्र इमारतीत घेऊन गेले. तुला तुझ्या बाबांना भेटायचंय ना, तिकडंच नेत आहोत आम्ही तुला. पण तू सांग, तुला खायला काय काय आवडतं? मग त्यांनी होऊनच पेढे, चिवडा, गोळ्या, बिस्किटाचे पुडे माझ्यासमोर ठेवले. मला वाटलं, वा, किती छान, इथंच राहायला मिळावं. पण मग आपल्या भावांचं काय? त्या दोन पोलिसांनी मला एका मोठ्या प्रशस्त हवेशीर खोलीत नेलं. तिथं त्यांच्याही पेक्षा मोठे साहेब लोक बसलेले होते. एकाने जवळ बोलावलं, पाठीवरून हात फिरवला, नावगाव विचारलं. हे सगळे लोक माझ्याशी इतकं गोड गोड का वागतायत? मी मागेल ते खायला देतात, हे कशासाठी करतायत सगळं? आणि मग त्यांनी मला हळूहळू प्रश्न विचारायला सुरुवात केली. तुझं नाव, गाव, वडिलांचं, आईचं, बहीण भावांचं, सगळ्यांची नावं विचारली. मी सगळी उत्तरं बिनतोड दिली. मग आईबाबांचं भांडण होत होतं का? त्यांनी आईला कसं मारलं? ती खाली कशी पडली? किंचाळली का? ओरडली? मग वडिलांनी आम्हाला कसं जवळ घेतलं? अगदी संपूर्ण जसं जसं आठवत होतं तसं तसं सांगितलं. हे सगळं दुसरा साहेब फटाफटा लिहून घेत होता हेही पाहिलं. पण मला हे काय कशासाठी चाललंय काही समजत नव्हतं. शेवटी मोठे साहेब म्हणाले, बाळे, उद्या हे सर्व कोर्टात मोठ्या साहेबांसमोर न घाबरता सांगायचं बरं. तुझे वडीलही तिथं तुला भेटतील. तुझे बाकी सर्व नातेवाईकही तिथं असतील. असं म्हणून आप्पांजवळ मला आणून सोडलं. त्या रात्री ज्यांच्याकडे मुक्काम होता त्यांच्याकडे पिठलं भाकरी खाल्ली. त्याला आमची कथा कळलीच होती. तो बराच वयस्कर होता. तो म्हणाला,
1: हे बघा नारायणा, अरे जे झालं ते झालं. पोरांची माय गेली, बापाला कशाला रे आता अडकवताय. त्याच तर पोरासनी सुख भेटू दे की या पोरीची साक्ष महत्वाची ठरणार आहे. तेव्हा आज तिनं जे सांगितलं ते सांगितलं, पण उद्या अख्ख्या कोर्टामोर खरं सांगता कामा नये. तिला रातोरात खोटं बोलायला शिकवा. ती तसंच बोलल. तिचं नशीब चांगलं असेल तर तिच्या जबानीवरच बाप सुटल.
0: त्या रातोरात मला त्यांनी बरंच काही शिकवलं. दुसऱ्या दिवशी सकाळी 10:30 ला आम्ही भल्या मोठ्या कोर्टासमोर येऊन

बोलल. तिचं नशीब चांगलं असल तर तिच्या जबानीवरच बाप सुटल. त्या रातोरात मला त्यांनी बरंच काही शिकवलं. दुसऱ्या दिवशी सकाळी 10:30 आम्ही भल्या मोठ्या कोर्टासमोर येऊन नुसती रडतच होते. अण्णा म्हणजे ते लवकर सुटतील. बरोबर 11 टोल पडले. सगळं कोर्ट माणसांनी गच्च

0: अण्णा म्हणजे ते लवकर सुटेल. बरोबर 11 टोल पडले. सगळं कोर्ट माणसांनी गच्च पाहू लागले.
1: हो

0: बरोबर 11 टोल पडले. सगळं कोर्ट माणसांनी गच्च उलगले.
1: हो, पोलिसांना असं सांगितल्याने लवकरच घरी येणार म्हणून मी मात्र खूपच

बरोबर 11 टोल पडले. सगळं कोर्ट माणसांनी गच्च पाहू लागले. हो, पोलिसांना असं सांगितल्यानी लवकरच घरी येणार म्हणून मी मात्र खूपच